नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्झ ही मध्यम लहरी वाहिनी तसंच 101.5 MHz या FM वाहिनीसह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आमच्याच्या प्रभातकालीन सभेत मी जान्हवी भागवत आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 3 श्रावण शके 1948 अर्थात 25 जुलै 2026. आज देवशयनी आषाढी एकादशी आहे. त्यानिमित्त आमच्या सर्व रसिक श्रोत्यांना आणि भाविकांना मनपूर्वक शुभेच्छा. 5:58 झाली आहेत. पहिल्या सभेच्या कार्यक्रमांना सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

1143 kHz आकाशवाणीचे हे रत्नागिरी केंद्र आहे. 6 वाजतायत आता. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदीमधून दिल्या जाणाऱ्या बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तसेच 6:05 आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील महापूजेवर आधारित आकाशवाणी वृत्तांत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळची 6:05 होत आहे. ऐकूया बँक ऑफ महाराष्ट्र प्रायोजित कार्यक्रम आषाढी एकादशी विठ्ठल रुक्मिणी महापूजेचा वृत्तांत.
1: आकाशवाणी प्रसारित करत आहोत आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचा आकाशवाणी वृत्तांत. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत बँक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बँक.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आषाढी एकादशी. एकादशी ही वैष्णव वारकऱ्यांची महापर्वणीच आहे. वारकरी संप्रदायामध्ये एकादशी व्रताला नेमधर्म मानलं जातं. आषाढ शुद्ध एकादशी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनातील एक अत्यंत पवित्र दिवस. भक्ती, श्रद्धा, समर्पण आणि नामस्मरणाचं एक महान पर्व म्हणजे आषाढी एकादशी. वारकरी संप्रदायातील लाखो भाविक संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसह अनेक दिवसांचा पायी प्रवास करून पंढरपूर नगरीमध्ये दाखल झाले आहेत. ज्ञानोबा तुकाराम आणि पुंडलिक वरदा श्रीहरी विठ्ठल या जयघोषानं अवघा आसमंत दुमदुमून गेला आहे. जातीपाती, श्रीमंती, गरिबी, भाषा आणि प्रांत यांच्या सगळ्या सीमा ओलांडत भक्तीच्या एकाच धाग्यात सर्वजण गुंफले आहेत.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र,
2: भारत सरकारचा उपक्रम.
1: आज पहाटे 2:20 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्रीयुत देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. त्यांच्यासोबत सोलापूरचे आमदार, खासदार, सोलापूरचे जिल्हाधिकारी श्रीयुत एस कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी तसंच जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार अभिजित पाटील, समाधान अवताडे, सचिन कल्याण शेट्टी, पंढरपूरच्या नगराध्यक्षा डॉ प्रणिता भालके, सुरेश खाडे आदी मान्यवर उपस्थित होते. या महापूजेचा हा आहे अंश.

0: श्री विठ्ठलाच्या महापूजेनंतर रुक्मिणी मातेची पूजा करण्यात आली.
1: ओम महालक्ष्मी देवी महे विष्णुपत्ये च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. ओम भीमकेय धीमहि कृष्णपत्ये च धीमहि तन्नो रुक्मिणे प्रचोदयात. मंत्र पुष्पम समर्पयामि नमास्तुतोमि काले वर्षतु पर्यन्या पृथ्वी सशजालिनी.

यावर्षी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मानाचे वारकरी

0: म्हणून पूजा करण्याचा मान मिळाला तो धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गोरेगावचे श्रीयुत बाबासाहेब माधव माने आणि सौभाग्यवती प्रभावती माने यांना. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना एसटी महामंडळाकडून एक वर्षासाठी मोफत पास देण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल निर्मळ दिंडी पुरस्कार 2026 याचं वितरण करण्यात आलं. तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला गोरेकर संस्था आळंदी देवाची यांना. 50,000 रुपयांचा धनादेश त्यांना देण्यात आला. द्वितीय क्रमांक वारकरी धर्मसंकीर्तन सेवा प्रतिष्ठान जालना यांना प्रदान करण्यात आला. 75,000 रुपयांचा धनादेश त्यांना देण्यात आला. प्रथम क्रमांक श्री विठ्ठल रुक्मिणी प्रतिष्ठान कौंडिण्यपूर यांना देण्यात आला. 1,00,000 रुपयांचा धनादेश असं त्याचं स्वरूप होतं. श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेनंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
1: मला

0: आज की जे आषाढीच्या निमित्ताने पांडुरंगांची पूजा नुकतीच आपण केलेली आहे आणि त्यासोबत त्या तीनही दिंड्यांचं देखील आपण स्वागत केलंय. मानाचे वारकरी बाबासाहेब आणि सौभाग्यवती प्रभावतीताई यांचे स्वागत आपण केलंय. यावेळी वारीने एक नवीन उच्चांक गाठलेला आहे. 25 किलोमीटर पेक्षा जास्त यावेळी भक्तांची रांग ही त्या ठिकाणी तयार झाली, पण त्यांची व्यवस्था अशी केली आहे त्या ठिकाणी आनंदाने हे दर्शन घेतायत. महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आपला प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी माझ्या पत्नी समवेत या पूजेला उपस्थित आहे. येणारा वारकरी हा शेतकरी आहे, तो शेतमजूर आहे, तो बाराबलुतेदार आहे, तो उद्योजक आहे, तो सर्व प्रकारच्या क्षेत्रातनं येणारा वारकरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो.
1: शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन हे घडलं पाहिजे असं सांगून ते म्हणाले,
0: आपल्या सरकारने 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय केला, शेतकऱ्यांची जी 48,000 कोटी रुपयाची जुनी बिलं होती ती सगळी बिलं माफ करण्याचा निर्णय हा देखील आपल्या सरकारने घेतला आणि पांडुरंगाकडे येताना तो समाधानाने आला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आज आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करतो. मला आनंद आहे की मागच्या काळामध्ये मंदिराचं काम आपण सुरू केलं होतं, आता बहुतांश काम हे पूर्ण होत आलेलं आहे. आता परिसराचं काम सुरू करायचं आहे. सर्व भाविकांना आणि व्यावसायिकांना आणि नागरिकांना माझी विनंती आहे, भक्तांची मांदियाळी पाहिल्यानंतर या ठिकाणी आता मोठी जागा तयार करणं गरजेचं आहे आणि यावर्षी ते काम आपल्याला सुरू करायचं आहे. मी पुन्हा एकदा पांडुरंगाच्या साक्षीनं सांगतो, कोणावरही अन्याय होणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन करू अशा पद्धतीनं याची रचना करण्यात आली आहे आणि मला विश्वास आहे की पुढच्या 2-2.5 वर्षांमध्ये या कॉरिडॉरचं काम या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर कितीही भाविक आले तरी अतिशय उत्तम व्यवस्था या ठिकाणी असेल, चंद्रभागेचं पाणी हे स्वच्छ असेल. मला विश्वास आहे की आम्ही सगळे लोक ही जी सेवा करतो ही सेवा विठ्ठल स्वीकारतील आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना सदैव मिळेल अशीच आज या निमित्ताने त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. सर्व विठ्ठल भक्तांना आषाढीच्या या पर्वाच्या मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.
2: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
3: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
1: संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, टाळ घोळ नामाचा गजर घोषे जय जयकार ब्रह्मानंदू. टाळ जरी दोन असले तरी त्याचा नाद हा एकच असतो. दोन टाळ एकमेकांवर आदळल्याशिवाय नादाची निर्मिती होत नाही. तसंच ब्रह्म आणि माया एकत्र झाल्याशिवाय विश्वाची निर्मिती होत नाही. हा संपूर्ण आषाढी एकादशीचा सोहळा यशस्वी करण्यासाठी आणि भाविकांना सुविधा पुरवण्यासाठी प्रशासन सज्ज असतं. सोलापूरचे जिल्हाधिकारी श्री

0: एस कार्तिकेयन यांनी याबद्दल अधिक माहिती दिली.
1: आम्ही सर्वजण ऑलमोस्ट 25,000 कर्मचारी अधिकारी मागच्या 10 दिवसापासून पूर्ण वेळ इथे थांबून मुकाम करून आमच्या येणाऱ्या वारीसाठी आणि आमच्या वारकरीसाठी आणि येणाऱ्या भाविकांसाठी आम्ही पूर्ण तयारी केलेली आहेत. आपण प्रत्येक ठिकाणी बघू शकला असेल तर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये स्वागतपासून प्रत्येक ठिकाणी जर्मन हँगर असो, रेनप्रूफ मंडप असो, हिरकणी कक्ष असो, टॉयलेट्स असो, फिरते शौचालय असो, पूर्ण डागडोजी, रोडची डागडोजी झालेली आहेत. पूर्ण सोयीसुविधा वारकरीसाठी आम्ही पूर्णपणे केलेली आहे. व्यतिरिक्त पाऊस पडल्यानंतर आम्हाला बरेच ठिकाणी पाणी साठलं होतं, तो सुद्धा बाहेर काढायचा पूर्णपणे आम्ही प्रयत्न केलेले आहेत. मागच्या वारी पण हा अनुभव घेतला असेल बरेच वारकऱ्यांनी, दोन पूल इनकम्प्लीट होतं, तो सुद्धा आम्ही पूर्णपणे म्हणजे वॉर फुटिंगवर आम्ही एकच महिन्यामध्ये दोन्ही पूल कम्प्लीट केलेली आहे. आमच्या पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 23 डिपार्टमेंटचे अधिकारी कर्मचारी, जवळपास 25,000 कर्मचारी वारीच्या ड्युटी आम्ही दिले गेलेली आहेत. एसटी महामंडळपासून, पोलीस प्रशासनापासून, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, जिल्हा परिषद, एक्साईज डिपार्टमेंट, असे 23 डिपार्टमेंटमध्ये जवळपास 25,000 कर्मचारी कामामध्ये तुम्हाला दिसतात.
0: संत चोखोबा राय वारीचं वर्णन करताना म्हणतात, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची, पताकाचे भार मिळाले अपार, भरले भीमा तीर, जय जयकारे. संपूर्ण वारकऱ्यांची ही वारी सुरक्षित होण्यासाठी पोलीस प्रशासनही सज्ज असतं. यावर्षीच्या बंदोबस्ताविषयी माहिती दिली पंढरपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीयुत प्रशांत डगळे यांनी.
2: पंढरपूर जे तीर्थक्षेत्र आहे यामध्ये वेगवेगळ्या पालख्या आहेत, वेगवेगळ्या दिंड्या आहेत, त्याचबरोबर इतर वारकरी आहेत, त्यांचं दर्शन सुखरूप आणि चांगल्या पद्धतीने होण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या टीम्स फॉर्म केलेल्या आहेत. उदाहरणार्थ कार टीम फॉर्म केलेल्या आहेत, क्विक ऍक्शन टीम ज्याला म्हणतो ती फॉर्म केली गेली आहे. त्याचबरोबर गामा पथक आहे, मौली स्क्वॉड आहे, इतर वेगवेगळ्या टीम्स फॉर्म करून व त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा वापर करून पोलीस बंदोबस्त आपण तैनात केलेला आहे. सोलापुरात प्रवेश करण्याच्या अगोदरच आपण त्यांना पासेस डिस्ट्रीब्युट करतो, त्या पासेसवरती ह्या वेळेस आपण क्यू आर कोडिंग सिस्टम राबवलेली आहे, त्यामुळे प्रत्येक पासवरती एक युनिक क्यू आर कोड येणार आहे जो की त्या व्हीकलला, त्या वाहनांना प्रदान करण्यात येईल. पंढरपुरापासून जे वेगवेगळे एंट्री पॉईंट, ज्या ठिकाणी आपण डायव्हर्जन पॉईंट आपण म्हणतो ते लावलेले आहेत, तिथे ते स्कॅन केले जाईल ते क्यू आर कोड, आणि त्याच्या आधारावरती ते वैध आहे किंवा नाही तो पास ते एकदा चेक केलं जाईल आणि त्यातून मग आत सोडल्या जाईल. पालख्याच्या दिंड्यांच्या गाड्या आपल्या पंढरपूर शहराच्या दिशेने येत आहेत, त्याच्या नजीकच्या पार्किंगमध्ये त्यांची व्यवस्था आपण केलेली आहे आणि त्यासाठी वेगळा फोर्स सुद्धा डिप्लॉय केलेला आहे. मला सगळ्या सोलापूरकरांना, पंढरपूरकरांना व सगळ्या वारकऱ्यांना असं सांगायचं आहे की आपण पंढरपुरामध्ये एकादशीच्या दिवशीसाठी आपण आवर्जून इथे या. या वारीची तयारी 2 महिने अधिकवरपासून आम्ही करत आहोत आणि वारकऱ्यांचं आणि भाविकांचं चांगल्यातल्या चांगल्या पद्धतीने दर्शन कसं होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि नक्कीच या वर्षी सुद्धा सुरक्षित वारी कशी आम्हाला सगळ्या भाविकांना प्रदान करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
0: पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी प्रशासनानं केलेल्या सोयी सुविधा याविषयी सांगितलं.
3: प्रशासनानं आपल्या सेवेसाठी पूर्ण नियोजन केलेलं आहे, परंतु स्वतःच्या सुरक्षितेची काळजी घ्यावी, स्वच्छता पाळावी. मुख्य म्हणजे चंद्रभागा नदी ही आपल्याला माते समान आहे आणि त्यामुळे तिथं अशी काही घाण किंवा कपडे टाकणे ही कृती आपल्याकडून होऊ नये. तरी माझं आव्हान एवढंच राहील की प्लास्टिक असो, तुमचं निर्माल्य असो किंवा कपडे असो, ही कृपया आपापल्या बरोबर जिथं नगरपालिकेनं किंवा ग्रामपंचायतीने व्यवस्था केली असेल अशा कचरा कुंडीतच टाकावे आणि नदीपात्रात किंवा वाळवंटामध्ये स्वच्छता राखावी, जेणेकरून सर्वांचं आरोग्य तर चांगलं राहीलच परंतु एक समाधानाचा भाव सगळ्यांच्या मनात वाळवंटात प्रवेश करताना राहील.
4: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
5: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
0: नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी यावर्षी आषाढी एकादशीसाठी केलेल्या कामांची माहिती दिली.
6: नगर परिषदेच्या वतीनं आपण 45 MLD इतका पाणी पुरवठा वारीच्या कालावधीमध्ये दैनंदिन होतो किंवा त्यापेक्षा जास्त होतो. आणि हे करत असताना आपण शहरामध्ये जो मंदिर परिसर आणि मंदिराच्या परिसरात जे मठ परिसर आहे त्या परिसरामध्ये दिवसातून 2 वेळा पाणी पुरवठा करतो, जेणेकरून त्या भागामध्ये आपल्याला पाण्याची कमतरता भासणार नाही. याच्याबरोबरच टँकरद्वारे सुद्धा पाणी पुरवठा करण्याची आवश्यकता असते, कारण बऱ्याच वेळा ते पाणी पुरेल असं नाही. त्यामुळे नगर परिषद स्वतः 50 टँकर भाड्याने घेतो, जे ज्याचा उपयोग आपण वाखरीमध्ये दिंड्या असताना वाखरीच्या ठिकाणी पाणी पुरवठा करणे, त्याचबरोबर भक्तीसाठी

नगर ठिकाणी काही पिण्याच्या पाणीसाठी व्यवस्था करणे, वाळवंटात व्यवस्था करणे आणि आवश्यकतेनुसार शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी ह्या टँकर मार्फत पाणी पुरवठा करतो. येणारी संख्या वारकऱ्यांची ही जवळपास मागच्या वर्षीचा जर अंदाज घेतला तर जवळपास 25 ते 28 लाख इतकी असते आणि त्या अनुषंगानं शहरामध्ये सध्या जे कायमस्वरूपी शौचालयाची सीटची संख्या आहे ती 6400 इतकी आहे आणि या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात जे वारकऱ्यांची संख्या लक्षात घेता भक्तिसागर या ठिकाणचे शौचालय, त्याचबरोबर वाळवंटामध्ये जे वारकरी स्नान करण्यासाठी येतात त्या ठिकाणीचे स्नानगृह शौचालय आणि पत्र

0: आहे. सध्या घनकचरा व्यवस्थापनासाठी नगर परिषदेकडे स्वतःच्या असलेल्या 41 घंटा गाड्या 7 ते 8 ट्रॅक्टर, स्पेशली आपण मोठे डंपर 10 टनाचे डंपर घेतो, कारण वारीमधून कचरा घेऊन डेपोवरती जाऊन परत येणं, चक्कर मारणं एवढंच काय सोपं होत नाही, त्यामुळे मोठे 10 टनाचे डंपर आपण 1-10 ते 11 भाड्यानं घेतो आणि या माध्यमातून आपण 150 टनापर्यंतचा कचरा उचलतो, जेणेकरून लवकरात लवकर शहर स्वच्छ होईल.
1: सर्वच संतांनी अभंग आणि भारुडांच्या माध्यमातून प्रेम, समता, भक्ती आणि मानवतेचा संदेश दिला. आजही तोच संदेश समाजाला दिशा देणारा दीपस्तंभ ठरलेला आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष हरिभक्ती परायण श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मनोगत व्यक्त केलं ते या शब्दात.
2: उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विठेवर देव कोठे, आषाढी कार्तिकी भक्त जन येती साधू जन येती, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग. आज आषाढी एकादशीचा परम पवित्र दिवस, आजचा दिवस कसा आहे, पवित्राणाम पवित्रम यो, मंगलानाम च मंगलम, दैवतम देवतानाम च मंगला यतनो हरी. सगळ्या जगाला पवित्र करणारा दिवस आहे. अशा पवित्र दिवशी या राज्याचे मुख्यमंत्री एका वारकऱ्याला घेऊन होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, कारण विठ्ठलाला वारकरी जर सोबत राहिला तर खूप आनंद होतो. काय करावी साधने, फळ अवघेची येणे, त्या वारकऱ्याला घेऊन या राज्याचे मुख्यमंत्री सह कुटुंब श्री विठ्ठलाची पूजा आज संपन्न झालेली आहे आणि त्यानिमित्ताने त्यांनी श्री विठ्ठलाच्या चरणाच्या जवळ, माता रुक्मिणीच्या चरणाच्या जवळ आज महाराष्ट्रात राहणाऱ्या तमाम भक्तांसाठी, तमाम जनतेसाठी, देशामध्ये महाराष्ट्र हा अग्रगण्य होऊन आज सुख समृद्धी ऐश्वर्य कीर्ती ऋण रोग दरिद्रता अपमृत्यू भय क्लेश मनस्ताप हे सगळं नाहीसे होऊन महाराष्ट्रातील जनता सुखी व्हावी यासाठी त्यांनी विठुरायाच्या चरणाला मागणी मागितली.

0: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी मंदिर समितीतर्फे दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती दिली.
1: येणारे जे भाविक आहेत, मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या ठिकाणी दाखल होत आहेत, तर त्यांना पंढरी नगरीमध्ये आल्यानंतर सर्वात महत्वाचा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे माझ्या पांडुरंगाचं रुक्मिणी मातेचं दर्शन. तर ह्या दर्शनासाठी त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, सुलभ आणि जलद दर्शन व्हावं यासाठी मंदिरे समिती निश्चितच प्रयत्न करत आहे, त्याच्यामध्ये सुधारणा करत आहे आणि आपली सुरक्षितताही तितकीच महत्वाची आहे. त्यामुळे भाविकांना केंद्रबिंदू मानून मंदिरे समितीने या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त भाविकांनी मंदिर परिसरात यावं, मंदिराच्या कळसाचं दर्शन घ्यावं, पददर्शन घ्यावं, मुखदर्शन घ्यावं. आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण मंदिरे समिती असेल, जिल्हा प्रशासन असेल, भासू देणार नाही. आणि अडचण आलीच तर त्या ठिकाणी आमचे मदत करणारे पोलीस अधिकारी असतील, मंदिराचे सुरक्षा कर्मचारी असतील, आमचे आरोग्य कर्मचारी असतील, आमचे नगरपालिकेचे कर्मचारी असतील, तात्काळ त्यांच्याकडे आपण साथ घालावी, प्रतिसाद मिळेल, तर आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये. आणि सायास दर्शन या ठिकाणी होणार आहे, त्यामुळे आपण लाखोंच्या संख्येने या पांडुरंगाच्या पंढरीमध्ये यावं आणि पांडुरंगाचे जीवोभावी दर्शन घ्यावं असं मी भाविक भक्तांना विनंती करेल.
0: विठ्ठलाच्या कळसाचं दर्शन जरी झालं तरी वारकरी पावन होतो. एवढे दिवस चालत आलेला सगळा शीण निघून जातो. पंढरीला जावं, चंद्रभागेत स्नान करावं आणि विठ्ठलाचं दर्शन घ्यावं ही एकच आस त्यांची असते. पाऊस काळामध्ये वारकऱ्यांसाठी आरोग्य सुविधा कुठेही कमी पडू नये यासाठी शासनाचा आरोग्य विभाग सतर्क होता. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सतीश कोपरवाड.
2: ग्रामविकास विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या मार्फत उत्तम सुविधा आपण सर्व वारकऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये आरोग्य विभागामार्फत 4,500 किट हे प्रत्येक दिंडींना आपण देणार आहोत आणि आपले मुख्यमंत्री आरोग्य रथ हे चलते फिरते दवाखाना यामध्ये आपण एक आरोग्य अधिकारी, एक फार्मसी ऑफिसर आणि एक आरोग्य सेवक

0: हे आपल्या सेवेमध्ये 24 तास राहणार आहात. त्यासोबत मुख्यमंत्री उपचार केंद्र इथे जर्मन हँगर इथेही आपली 24 तास सेवा आपल्या आरोग्याची आपण तिथे देणार आहोत. पालखी जेव्हा एंटर होते पंढरपूरमध्ये तिथे 24 तास आयसीयू ही आपले कार्यरत आहेत. यामुळे आपण आपल्या सर्व वारकऱ्यांची 24 तास अहोरात्र आपण सेवा देणार आहोत. व याच्यामध्ये अजून विशेष करून आम्ही एवढ्या गर्दीच्या ठिकाणी आपल्याला जाता येणार नाही, या कारणाने आपण आरोग्यदूत ही नवीन संकल्पना राबवली जात आहे. त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये वाढ करून टोटल 300 हे आरोग्यदूत आपण 24 तास त्यांच्या सोबतीला राहणार आहेत.
1: सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं भाविकांसाठी केलेल्या सुविधा याबाबत माहिती दिली मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी.
2: जिल्हा परिषदेच्या वतीने आम्ही वारकऱ्यांसाठी मोठे मोठे मुख्यमंत्री वारकरी केंद्र जे आपण जर्मन हँगर म्हणतो ते आम्ही उभं केलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही सकाळी योगाचं नियोजन, संध्याकाळी भजन संध्याचं नियोजन, याच्या व्यतिरिक्त आरोग्याची सगळी सुविधा, महिलांसाठी हिरकणी कक्ष, स्वच्छतागृह, स्नानगृह हे केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही मेडिसिन ऑन व्हील पण केलेलं आहे, जेणेकरून पालखीसोबत जे आपली फार्मसी चालणार आहे त्याचं पण नियोजन आम्ही केलं आहे. याच्या व्यतिरिक्त पाणीचे टँकर असू द्या किंवा आपले वारकऱ्यांसाठी चार्जिंग व्हॅन पण केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही पूर्ण रस्त्यामध्ये वेगळे वेगळे आरोग्य केंद्र पण केले आहे, आयसीयू बेड्स केलेले आहे, आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही मेडिसिन वाटपचा पण कार्यक्रम पण केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही वारकऱ्यांसाठी रेनकोट्स असं पण नियोजन केलेलं आहे, जेणेकरून पाऊस जर आला तरी पण आमच्या वारकऱ्यांची सोयीसुविधामध्ये काही कमी होऊ नये.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
1: संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत गोरा कुंभार, संत नरहरी सोनार अशा संतांनी अभंगांच्या माध्यमातून भक्ती, समता, प्रेम आणि मानवतेचा संदेश दिला. हीच संतांची शिकवण आजही आपल्या समाजाला दिशा देणारी ठरते. मानाच्या पालख्यासोबत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक संतांच्या पालख्या आज पंढरपुरात आलेल्या आहेत. त्यातल्या काही पालखी प्रमुखांशी आम्ही संवाद साधला आणि त्यांच्या पालखी सोहळ्याची वैशिष्ट्य आणि परंपरा जाणून घेतली. हे आहेत संत निवृत्ती महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख हरिभक्ती परायण श्रीयुत मोहन महाराज बेलापूरकर.
5: श्री संत निवृत्तीनाथ महाराज की जय. आषाढ शुद्ध एकादशीचा हा पर्व सोहळा जो वारकरी आतुरतेने वाट पाहतो, संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीसी, आवडे मनासी कई एकादशी आषाढी. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखलिया. का पाहिजे अहो एवढं भाग्य परमात्मा तिथं विटेवर समपाय करेट कटीन उभा भिवरेच्या तिटी. हा भिवरेच्या तटावरती उभा असलेला परमात्मा आहे आणि हे समपाय आहेत त्याचे. नेत्र उघडेत जे जे दर्शनाला येतील त्याच्या. पुंडलिक राहायला वर दिलाय, धन्य पुंडलिका बहुबरे वारकऱ्यांसाठी. आणि मग काय पुंडलिकाला वर गेलं, जे जे तुझ्या पायावर डोकं टेकवतील पायी पाहू नको त्यांचे. मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावून. असा माझा परमात्मा काही मागत नाही, काही लागत नाही. तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेच ध्यान. भगवंताला फक्त बुक्का आणि तुळस आवडते. आणि हा अपूर्व सोहळा वारकरी आपल्या डोळ्यांनी पाहतात हे खरं भाग्याचं लक्षण आहे. आणि जन्माचं सार्थकच हे की संतांचं पंढरीचं माहेर घर पाहावं आणि त्या पांडुरंगाच्या दर्शनाशी लीन.
1: वारी ही केवळ धार्मिक यात्रा नाही तर ती शिस्त, संयम, सेवा, सहकार्य आणि सामाजिक समतेचं जिवंत विद्यापीठच. दिंड्यांमधली शिस्त, सामूहिक भोजन, परस्पर मदत आणि अखंड नामस्मरण यातून जीवनाचे मौल्यवान संस्कार घडतात. आता आपण भेटणार आहोत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रमुख हरिभक्ती परायण श्रीयुत भावार्थ देखणे यांना.
6: पंढरपूरची वारी म्हणजे नेमकं काय आहे तर ज्ञान, ध्यान आणि समाधान या त्रिवेणीचा संगम म्हणजे पंढरपूरची वारी आहे. या ठिकाणी जो वारकरी आहे तो अतिशय प्रतिकूलतेतून त्याला जे मिळेल ते तो अनुभवत, जे खायला मिळेल ते खातो, जिथे झोपायला मिळेल तिथे झोपतो, जो निवारा मिळेल त्या निवाऱ्यामध्ये तो आनंद प्राप्त करून घेतो, आणि न थांबता न लाजता न घाबरता न मागे जाता एकच त्याच्या डोक्यामध्ये असतं आनंद तेथीचा मुख्या शिवाचा भैरे ऐकती कानी रे. खऱ्या अर्थाने पंढरपूरचा वारी सोहळा हा ह्या महाराष्ट्राचा लोकप्रवाह आहे आणि हा लोकप्रवाह खऱ्या अर्थाने कोणामुळे तर ह्या सोलापूर नगरीमध्ये जे 28 युग परब्रह्म ह्या भक्तांची वाट पाहत बसलेलं आहे त्या परब्रह्म म्हणजे साने गुरुजी म्हणायचे पंढरपूरचा विठोबा हा महाराष्ट्राच्या लोकशक्तीचा मुखा अध्यक्ष आहे. खऱ्या अर्थाने ही लोकशक्ती जमवली कोणी असेल तर ती पंढरपूरच्या वाळवंटामध्ये उभा असणाऱ्या आमच्या पांडुरंगाने आणि याच पांडुरंगाला भेटायला हा वैष्णवांचा मेळा नाचत खेळत फुगड्या घालत उड्या मारत आणि अभंग गात घात ह्या ठिकाणी पंढरपूरच्या जवळ असणाऱ्या सोलापूर नगरीमध्ये आता येतोय याबद्दल खूप आनंद आहे.
1: आषाढी एकादशी आपल्याला सांगते की मन शुद्ध ठेवा, कर्म प्रामाणिक ठेवा आणि प्रत्येकामध्ये परमेश्वराचं रूप पहा. विठ्ठलाची खरी पूजा मंदिरातल्या दर्शना इतकीच आपल्या आचरणात सुद्धा असली पाहिजे. कपाळावर गोपीचंदनाची उटी, गळ्यात तुळशीची माळ अशी वारीतली साधी सात्विक शोभा. पूजेनंतरचा चंदन लावण्याचा गंध मन प्रसन्न करतो. हरिभक्ती परायण श्रीहरी केशव महाराज नामदास यांच्याकडून संत नामदेव महाराजांच्या पालखीची वैशिष्ट्य आता जाणून घेऊया.
7: की ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजांना भेटायला आले, नामयाची भेटी ज्ञानदेव आले, लोटांगण घातले नामदेवी, सकल संत मानदियाळी ज्यावेळेस वाकरीतनं इजबायूकडे येते त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांची वंश परंपरागत चोपदार ते चोपदार आम्हाला निरोप द्यायला पुढे येतात, आज्ञा करायला येतात की सर्व संत मानदियाळी नम्रा लागलेली, तुम्ही आता असणारं आगमन पुढे घ्यावंय. मग मात्र सकल संतांच्या पालख्या घेऊन पंढरी क्षेत्रात हे असणारं आगमन इथंपर्यंत येतं, मग ज्याच्या त्याच्या मठा मंदिरात जाऊन त्याची सांगता होत. शेकडो वर्षापूर्वी श्री गुरु हैबतराव बाबांनी घालून दिलेली परंपरा अद्यापही या घराण्यात चालू आहे की हैबतराव बाबांनी दशमी दिवशी येण्याकरता जो आम्हाला केलेला त्यावेळेस जो असणारा आग्रह, बाबांनी नेमून दिलेली सेवा की नामदेव महाराजांना इथून इजबाय म्हणजे वाकरीपर्यंत यावं आणि सकल संतांचे असणारं स्वागत करून पंढरीत त्यांचं आगमन करावं. आजही तीच परंपरा आमच्या कुळात म्हणजे वंश परंपरेने अद्यापर्यंत माझी पिढी 17 वी पर्यंत चालू आहे, पुढे चालणार आहे.
1: ही वारी केवळ यात्रा नाही, ती आहे संयमाची, शिस्तीची, सेवेची आणि समतेची चालती बोलती जीवनशाळा. दिंडीतील प्रत्येक वारकरी एकमेकांना साथ देत, सुखदुःख वाटून घेत, नामस्मरण करत जीवनाचा खरा अर्थ अनुभवत असतो. विठ्ठल म्हणजे भक्ताच्या हाकेला धावून येणारा देव, कटीवर हात ठेवून विटेवर उभा असलेला, सर्वांना समान मायेनं जवळ घेणारा करुणेचा सागर म्हणजे विठ्ठल. आषाढी एकादशी आपल्याला शिकवते की मुखी हरिनाम असावं, हाती सत्कर्म असावं आणि अंतःकरणात प्रत्येक माणसाविषयी प्रेम, करुणा आणि आपुलकी असावी, हीच संतांची शिकवण, हाच वारकरी संप्रदायाचा खरा संदेश. चला आजच्या या पावन दिवशी आपणही मनातले अहंकार, मत्सर, द्वेष यांचा त्याग करूया, सद्भावनेची, सेवेची आणि मानवतेची पताका उंचवूया, विठ्ठल नामाचा गजर करूया आणि आजची एकादशी आपल्या जीवनात आनंद, समाधान आणि मंगलमय चैतन्य घेऊन येवो, हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करूया.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते बँक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बँक.
1: आताच आपण आषाढी
8: श्रोते हो, आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील महापूजेवर आधारित आकाशवाणी वृत्तांत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून, अर्थात 1143 kHz. 6:35 and 28 seconds झाले आहेत. श्रोते हो, आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं राणा पवार यांचं गीत. संगीतकार दशरथ पुजारी.

श्रोते हो सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं रा ना पवार यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं दशरथ पुजारी यांनी.

0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 6:40 झाल्यात. श्रोते हो, आता कार्यक्रम प्रसारित होतोय कृषीवाणी. यामध्ये ऐकूया पशुपोषणासाठी संतुलित आहार याविषयीची माहिती. माहितीचं वाचन केलंय विद्या तावडे यांनी.
1: शेतकरी मित्र हो, नमस्कार. मित्र हो, जनावरांच्या आवश्यकतेनुसार योग्य त्या प्रमाणात सर्व पोषक अन्न घटकांचं मिश्रण असलेल्या आहारालाच संतुलित आहार म्हणतात. आहारामध्ये वैरण आणि आंबोड या दोन गोष्टींचा समावेश होतो. वैरणीचे हिरवी आणि सुकी वैरण असे दोन भाग पडतात. हिरव्या वैरणीमध्ये एकदल आणि द्विदल वर्गातील हिरवा चारा यांचा समावेश होतो. एकदल वर्गातील चाऱ्यामध्ये मका, ज्वारी, बाजरी, नेपियर घास, पॅराघास यांचा

0: यांचा समावेश होतो. अशा प्रकारच्या एकदलवर्गीय चाऱ्यामध्ये प्रथिनं कमी आणि कर्बोदकं अधिक प्रमाणात असतात. द्विदल वर्गातील हिरव्या वैरणीमध्ये चवळी घास, लसूण घास, बरसीम यांचा समावेश होतो. द्विदल चारा अधिक पौष्टिक असतो. यामध्ये प्रथिनं आणि कॅल्शियमचं प्रमाण अधिक असतं. सुक्या चाऱ्यामध्ये गव्हाचे काड, ज्वारीचा कडबा, भाताचा पेंडा, मिश्र सुका चारा यांचा समावेश होतो. अशा चाऱ्याचा उपयोग मुख्यत्वे करून पोटभरू खाद्य म्हणून केला जातो. ती कमी पौष्टिक असतात. असा सुका चारा पचनाला देखील जड असतो. संतुलित आहारामध्ये आंबोणाला फार महत्त्व आहे. यामध्ये प्रथिनं आणि ऊर्जा यांचं प्रमाण अधिक असतं. खुराक म्हणजे आंबोण मिश्रणाचा 100 किलो तत्वावर नमुना बनवावा. यामध्ये विविध खाद्य घटक वापरण्यात येतात. जनावरांना ऊर्जा पुरवण्याकरता आंबोणामध्ये मका, ज्वारी, बाजरी यांसारखी तृणधान्य वापरण्यात येतात. प्रथिनांचे स्रोत म्हणून सरकी, भुईमूग, जवस, तीळ, सूर्यफूल, सोयाबीनपासून मिळणारी पेंड वापरण्यात येते. तृणधान्य किंवा कडधान्यापासून मिळणारे दुय्यम पदार्थ जसं भाताचा किंवा गव्हाचा कोंडा, भाताचं पॉलिश, कडधान्यापासून डाळी बनवताना मिळणारी तूर, उडीद, मूग यांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे खुराकात 1 ते 2% खनिज मिश्रण, 1% शिंपला पूड किंवा डाय कॅल्शियम फॉस्फेट आणि 1% मीठ यांचा अवलंब करावा. खुराकात विविध खाद्य घटक वापरण्याचं कारण म्हणजे एका खाद्यातील अन्नघटकांची उणीव दुसऱ्या खाद्यघटकातील अन्नघटकापासून भरून निघते. आंबोणामध्ये साधारणतः 25 ते 35% पेंड, 25 ते 45% तृणधान्य, 25 ते 45% तृणधान्यापासून आणि 20 ते 30% कडधान्यापासून मिळणारे दुय्यम पदार्थ, 1 ते 2% खनिज मिश्रण आणि 1% मीठ यांचा समावेश होतो. दुभत्या जनावराला आंबोण देण्याचं प्रमाण त्यांच्या दुग्धोत्पादनावर अवलंबून असतं. दुधाळ गाईला 1 ते 1.5 किलो आंबोण शरीर पोषणासाठी आणि 1 किलो आंबोण प्रति 2.5 लिटर दुग्धोत्पादनासाठी द्यावं. जसं 400 किलो वजनाची गाय 15 किलो दूध उत्पादन देत असेल तर तिला 1.5 किलो आंबोण शरीर पोषणासाठी आणि 6 किलो आंबोण 15 लिटर दुग्धोत्पादनासाठी असे 7.5 किलो आंबोण द्यावं. आंबोणाव्यतिरिक्त अशा गाईला 4 ते 5 किलो सुका चारा आणि 8 ते 10 किलो ओला चारा द्यावा. दुधाळ म्हशींना प्रति किलो दूध उत्पादनासाठी लागणारे अन्नघटक गाईंना लागणाऱ्या अन्नघटकापेक्षा अधिक असतात. याचं कारण म्हणजे म्हशींच्या दुधामध्ये स्निग्धांशाचं प्रमाण गाईच्या दुधापेक्षा अधिक असतं. म्हशीच्या बाबतीत सांगायचं झालं तर शरीर पोषणासाठी 1.5 ते 2 किलो आंबोण आणि प्रति 2 लिटर दुग्धोत्पादनासाठी 1 किलो या प्रमाणात द्यावं. मंडळी, अशा प्रकारे पशुपोषणासाठी संतुलित आहार फार महत्त्वाचा आहे. बरं तर पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीत. नमस्कार.
1: पशुपोषणासाठी संतुलित आहार याविषयीची श्रोतेहो माहिती आपण ऐकलीत आमच्या कृषीवाणी या कार्यक्रमात. माहितीचं वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि हाच कार्यक्रम 2:02 आम्ही पुन्हा प्रसारित करू. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा तर 6:50 परिसर पर्यावरण विषयक कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हे दोन कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.
2: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण IVF समजून घेऊया याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
3: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, दरवर्षी 25 जुलै हा दिवस जागतिक IVF दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. कारण या दिवशी लुईस ब्राऊन ही या IVF तंत्रज्ञान प्रणालीद्वारे गर्भधारणा होऊन जन्माला आलेली जगातली पहिली बाळ होती. तर ही IVF तंत्रज्ञान प्रणाली समजून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांना. मॅडम नमस्कार.
4: नमस्कार.
3: मॅडम, वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर मानवी उत्क्रांतीतलं IVF तंत्रज्ञान हे एक महत्त्वाचं पाऊल ठरलेलं आहे. तर हे IVF तंत्रज्ञान याच्याविषयी थोडक्यात काय सांगाल?
4: IVF चा फुल फॉर्म जर बघितलं

0: तर इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे त्याला आधी टेस्ट ट्यूब बेबी पण म्हणायचे. इन विट्रो म्हणजे शरीराचे बाहेर लॅबोरेटरीमध्ये तयार केलेला गर्भ, म्हणजे जे गर्भनिर्मिती जी प्रक्रिया नैसर्गिक असते ती शरीरात काही कारणमुळे नाही होऊ शकत तर ते आपण लॅबोरेटरीमध्ये करतो. म्हणजे काही इंजेक्शन्स देतो आपण स्त्रीबीज ग्रंथीला स्टिम्युलेट करण्यासाठी. दर महिन्याला जे नॉर्मली एक किंवा दोन स्त्रीबीज बनत असतात त्याच्यामध्ये आपण ओवरीला हायपर स्टिम्युलेट करतो आणि आपल्याला कमीत कमी 8 ते 10 स्त्रीबीज तयार करायला लागतात. आणि जसे जसे ते वाढतात तसा एक दिवस आपण ठरवतो आणि त्या पर्टिक्युलर साईजला ते पोचले तर आपण ओवम पिकअप प्लॅन करतो. म्हणजे काय की आपण एक नीडलच्या द्वारे ते अंडी आपण शरीराच्या बाहेर काढतो जे आपण अनेस्थिजियाच्या अंडर करतो आणि त्याच दिवशी आपण त्यांच्या हस्बंड किंवा पार्टनरचा धातूचा सॅम्पल घेतो, त्याला प्रोसेस करतो, म्हणजे क्लीनअप प्रोसेस असते आणि त्यांना लॅबोरेटरीमध्ये स्त्रीबीज आणि त्या वीर्याचा मिलन करतो IVF प्रोसिजरनी किंवा ICSI प्रोसिजरनी. आणि मग ते जे गर्भ असतं ते 5 दिवस पर्यंत लॅबोरेटरीमध्ये वाढवतो, त्याच्यामध्ये सेल्स डिवाइड होत असतात आणि जेव्हा Day 3 or Day 5 जे दिवस असतो ते गर्भ तयार झालं तर तेव्हा ते गर्भाला आपण स्त्रीच्या गर्भात प्रत्यारोपण करतो, म्हणजे एम्ब्रियो ट्रान्सफर करतो. आणि ही सगळी प्रोसिजर जी नॉर्मली शरीरात होऊ शकते ते काही कारणामुळे होत नाहीये म्हणून आपण ते लॅबोरेटरीमध्ये करतो. आपण ह्याला असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्निक पण म्हणतो, बिकॉज आपण इनफर्टिलिटी पेशंट्सना आर्टिफिशियल दृष्टीने आपण गर्भाचा प्रत्यारोपण करतोय.
1: बरोबर. बरं, आजच्या काळामध्ये ही जी ट्रीटमेंट आहे तिचा वापर बऱ्यापैकी वाढताना दिसून येतोय, तर यामागची नेमकी कारणं काय असू शकतात?
0: IVF अवेअरनेस पण काही वर्षामध्ये वाढलेली आहे आणि मागचे 10-12 वर्षामध्ये इन्फर्टिलिटीचे केसेस पण वाढले आहे. जर आपण जॉग्राफिकली पण बघितलं तर फर्टिलिटी रेट सुद्धा इंडियामध्ये सुद्धा कमी आली आहे. दुसरे कारण आहे लाईफस्टाईल चेंजेस, करिअर डिमांड्स वाढले आहे, लेट मॅरेजेस होतात, नवरा बायको वेगवेगळ्या सिटीमध्ये राहतात, बरेच महिने ते भेटत नाही एकमेकाला, बसके कामं वाढले, ऍक्टिव्हिटी कमी झाली आहे, वेट वाढलं आहे, PCOD केसेस वाढले आहे, एंडोमेट्रिओसिसचे केसेस वाढले आहे. जर आपण खाणेकडे बघितलं तर पॅकेट फूड्स आहेत, प्रोसेस फूड्स आहेत, भेसळयुक्त आहे, कलर्ड थिंग्स आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे इन्क्लुडिंग जे पेस्टिसाइड्स आणि केमिकल्स एन्व्हायरमेंटमध्ये पूर्ण शरीरालाच टॉक्सिक असतात. तसं ह्या सगळ्यांचा इफेक्ट आपल्या अंडकोशवर आणि धातूंवर त्याची क्वालिटी खराब करते, त्याच्यामुळे इन्फर्टिलिटीचा रेट वाढलाय. लास्ट सगळ्यात मोस्ट कॉमन आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे स्ट्रेस. तेव्हा पण अंडकोश मधनं अंड पिकत नाही किंवा फुटत नाही आणि फुटलं तरी त्याच्यामध्ये हॅमरेज होऊन जातं.
1: अशी ही अतिशय महत्वाची अशी कारण यामध्ये आहेत. श्रोते हो, याविषयीची अधिक माहिती घेऊया पुढल्या भागात. नमस्कार.
2: IVF समजून घेऊया याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आता आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
3: श्रोते, याबरोबरच आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण 2:05 पुन्हा ऐकू शकता. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळची 6:50 होत आहे. ऐकूया कार्यक्रम परिसर.
4: परिसर.

0: श्रोत्याहो, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी डॉक्टरांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, आज परिसर या भागामध्ये आपण डॉक्टर पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात हे थोडक्यात समजून घेऊ. डॉक्टर समाजाच्या आरोग्याचे रक्षण करतात. पर्यावरण आणि आरोग्य यांचा खूप जवळचा संबंध आहे. प्रदूषणामुळे दमा, ॲलर्जी, हृदयरोग वाढत आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी लोकांना पर्यावरण सवयींबद्दल जागरूक करणे गरजेचे झाले आहे. किंबहुना डॉक्टरच यामध्ये खूप मोठा रोल प्ले करू शकतात असे माझे मत आहे. डॉक्टरांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपण काटेकोरपणे पालन करत असतो, त्यामुळे तिथे विश्वास, श्रद्धा या सर्व गोष्टी एकवटलेले असतात आणि त्यातून आपले भलेच होणार आहे याची जाणीव सतत प्रत्येक पेशंटच्या मनात असते. या जाणीवेचा विचार मनात ठेवून जर प्रत्येक पेशंटच्या आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक अशा सर्व डॉक्टरांनी जर ठरवले तर फार मोठ्या प्रमाणात पर्यावरणपूरक जीवनशैली ही प्रत्येक पेशंटच्या घरी प्रस्थापित होऊ शकते. फळे खाताना तुम्ही तुमच्या परिसरात जी फळे तयार होतात ती खावा. घरी पिकवलेल्या भाज्या खाल्ल्या तर जास्त चांगले होईल. दिवसातून एक तासभर बागेमध्ये काम करा, त्याच्याने मन आणि आरोग्य प्रसन्न राहते असे सल्ले एका डॉक्टरने दिले तर प्रत्येक जण त्याचे काटेकोरपणे पालन करेल, यात तीळ मात्रही शंका नाही. तसेच डॉक्टरांच्या वैयक्तिक पातळीवर पाहायला गेले तर रुग्णालयांमध्ये प्लास्टिक आणि बायोमेडिकल वेस्टचे योग्य व्यवस्थापन करणे खूप महत्वाचे आहे. हल्लीच्या स्पर्धेच्या युगामध्ये डॉक्टरांना प्रचंड स्ट्रेसला सामोरे जावे लागत आहे. डॉक्टरांच्या घरी असलेली बाग हे त्यांच्यासाठी खूप मोठे स्ट्रेस बस्टर होऊ शकते. दिवसभर पेशंटच्या तक्रारी, दुखणं, खुपणं हे पाहून संध्याकाळपर्यंत डॉक्टरही उदासीन होऊ शकतो. शेवटी डॉक्टरही माणूसच आहे. त्यांचे हे औदासीन्य त्यांच्या घरातील बाग एका क्षणात पळवून लावू शकते. एखादी छोटीशी आलेली कळी, छान हिरवेगार झाड, पाना फुलांनी बहरलेले ते झाड पेशंटच्या तसेच डॉक्टरांच्याही मनाला प्रसन्नता देईल. रुग्णालयांमध्येही एक हिरवा कोपरा तयार केला किंवा अगदी ओपीडीमध्येही एक छोटेसे इनडोअर प्लांट लावले तरी लगेच त्या खोलीचे, रुग्णालयाचे वातावरण बदलते. मी एका छान मोठ्या रुग्णालयामध्ये एक खूप छान दृश्य पाहिले. तिथे त्यांनी एका बाजूला वॉटर बॉडी आणि भरपूर झाडांची योजना अशी केली आहे. त्या पाण्यामध्ये त्यांनी छान रंगीत मासे सोडले आहेत की जे पाहिल्याने थकवा क्षणात दूर होतो, मन उल्हसित होते. पेशंटचे नातेवाईक काही वेळेला खूप उदास होतात आपल्या पेशंटच्या काळजीने. ती उदासीनता त्या देखण्या रंगीत माशांकडे पाहून, त्या पाण्याकडे पाहून कमी होण्यास मदत होते हे मी स्वतः सुद्धा अनुभवले आहे. त्या ठिकाणी बसण्याचीही सोय केली आहे, त्यामुळे आपण रुग्णालयात आहोत की एका छोट्या बागेत आहोत असा संभ्रम निर्माण व्हावा असे तिथे वातावरण होते. डिजिटल प्रिस्क्रिप्शनचाही वापर केल्यास कागदांचीही बचत होऊ शकते. डॉक्टरांनी रुग्णांना चालणे, सायकल वापरणे, झाडांमध्ये वेळ घालवणे, स्वच्छ हवा आणि नैसर्गिक जीवनशैली याबद्दल प्रोत्साहन द्यावे. आरोग्य आणि पर्यावरण हे एकमेकांशी जोडलेले आहेत हे डॉक्टर समाजाला प्रभावीपणे समजावू शकतात. आज आपण डॉक्टर कशा पद्धतीने पर्यावरण संरक्षणासाठी मदत करू शकतात हे थोडक्यात पाहिले. नमस्कार
0: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी डॉक्टरांची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आले. आम्ही ते सहक्षेपित केले. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून, अर्थात 1143 किलोहर्ट्झवरून. 6:55 मिनिटं होत आहेत.

0: श्रोते हो, आता जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या आमच्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 7 वाजता गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 7:20 दिनविशेष. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 प्लॅनेट फर्निचर तर 7:45 ॲडव्हान्स आयुर्वेद हे दोन प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 7:50 भावधारा भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल. 8:40 थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2 शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवन कार्याविषयी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते यांनी दिलेली माहिती. संपादन सुहास नंदुरे. 9:00 लखलख चंदेरी हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आज आपण ऐकाल अवघी वारी अवघा विठ्ठल भक्तीचा अखंड सोहळा. दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणाऱ्या वारीचं वर्णन आणि प्रतिक्रियांवर आधारित विशेष रूपक. लेखन डॉक्टर श्रीकृष्ण जोशी. निवेदन आणि निर्मिती सहाय्य अनघा मगदुम. सादर करते विवेक वानखडे. 10:00 मराठी चित्रपट संगीत आपण ऐकाल. 10:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सुभाष गोसावी यांनी गिटारवादनात सादर केलेला राग गुजरी तोडी आम्ही प्रसारित करू. 11:05 गाता रही मेरा दिल. श्रोते हो, यानंतर पहिल्या प्रसारण सभेतील उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. ते याप्रमाणे: 12:00 वनिता मंडळ भगिनींसाठीचा कार्यक्रम, यामध्ये कारणा ओ विठ्ठलू या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभंगाचं रुपाली वाडेकर यांनी केलेलं निरूपण. अथ योगानुशासनम भाग 4 सहभाग प्रणोती पिसे. सूत्रनिवेदन वरदा हसबनीस. निर्मिती सहाय्य मधुरा पुजारी. सादरकर्त्या तेजा दुर्वे. आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती. 1:05 गीतबहार. 1:40 लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:00 कृषीवाणी या आमच्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होईल. तर 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून होईल. 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात MVS निशा यांचं गायन आपण ऐकाल. तर श्रोते हो, असे असतील पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम. तर श्रोते हो, आता जाणून घेऊया आमच्या आजच्या सायंकालीन सभेतील कार्यक्रमांविषयी. ही सभा सुरू होईल 5:00. 5:02 गीतसंध्यामध्ये आज आपण काही मराठी चित्रपटातली गाणी, तर 6:10 प्रसारित होणाऱ्या गीतबहार या कार्यक्रमामध्ये हिंदी चित्रपटातली गाणी ऐकणार आहोत. दरम्यान 5:30 युववाणी युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये लेखन दिग्दर्शन अभिनय गायन वादन आणि नृत्य अशा विविधरंगी कला जोपासणाऱ्या युवा कलाकार रुचिका खोत यांच्या मुलाखतीचा 2 भाग आपण ऐकाल. 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीत प्रसारित होईल. 7:15 वृत्तविशेष. 7:30 आमचं घर आमचं शेत शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकाल कृत्रिम भित्तिका जैवविविधता संवर्धनाकरिता एक प्रभावी साधन याविषयी डॉक्टर संतोष मेतर यांची ऋचा केदरे यांनी घेतलेली मुलाखत. तसंच शाश्वत शेतीसाठी देशी गोवंश संवर्धन याविषयीची माहिती. 8:15 गझल प्रसारित होतील. 8:30 इस सप्ताह संसद में हा कार्यक्रम. तर 9:15 स्पॉटलाईट. 9:30 राष्ट्रीय विज्ञान पत्रिका विज्ञान भारती आणि रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये अदिती बॅनर्जी यांचं गायन आपण ऐकाल. हे सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. याचबरोबर विविध बातमीपत्र वेळोवेळी आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत आज दिवसभरातल्या कार्यक्रमांची रूपरेषा. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 7 वाजलेत.
1: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
2: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या आयटी तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
1: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
3: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
4: कारण आम्हाला ठाऊक आहे
3: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
4: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
3: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
4: वारणा पनीर.
3: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
5: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
6: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
5: क्यों?
6: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
7: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
0: श्रोते हो, आता ऐकूया गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम.
8: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
9: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
10: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
9: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
1: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप, रत्नागिरी.
11: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
12: नमस्कार श्रोतेहो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. आपण सारूच्या लहानपणाच्या कथा ऐकतोय. एक दिवस असा होता, प्रवास सुरू होता आणि काळोख पडायच्या आतमध्ये एक गर्द झाडीचा प्रदेश ओलांडून जायचा होता म्हणून सगळे भराभर चालत होते. उन्हातानातून प्रवास केल्यामुळे सारू दमलेली होती, कमरेवरती ओझं होतं, तर त्या ओझ्यामुळे पाठ दुखायला लागलेली होती, पाऊल उचलत नव्हतं. पण आपल्यामुळे उगाचच इतरांचा खोळंबा व्हायला नको, अडचण व्हायला नको म्हणून तिने बरोबरच्या सगळ्यांना सांगितलं, तुम्ही व्हा पुढे, येते मी सावकाश. तिला एकटीला त्या भयान जंगलामध्ये सोडून जायला कोणी तयार नव्हतं. पण शेवटी तिने फारच जसा आग्रह धरला तसा त्यांचा नाईलाज झाला आणि ते निघून गेले. ही शारदा एकटीच चाललेली होती, खूप दमली होती, तरी दक्षिणेश्वरी प्रवास यांचा चालू होता सर्वांचा, त्यामुळे तिला ओढ लागली होती की दक्षिणेश्वरला आपण कधी पोचणार, रामकृष्णांना कधी भेटणार, तिथे कधी पोचते आणि रामकृष्णांना कधी डोळे भरून पाहते असा तिला वाटत होता. पायात काही नाही, वाटेत असं कुठे पाणी नव्हतं, त्यामुळे कंठशोष व्हायचा, रात्री एखाद्या धर्मशाळेत मुक्काम करायचा. असा प्रवास चालू असताना या प्रवासामध्ये 2-3 दिवसानंतर तिला अचानक तापाने गाठलं, डोळ्यापुढे अंधारी यायला लागली, चालवेना तोल जायला लागला. बरोबरच्या मंडळींना पुढे जायला सांगून रामचंद्र बाबू शारदाला घेऊन एका धर्मशाळेमध्ये राहिले. तापानं अर्थातच ही फणफणलेली होती, डोळे उघडत नव्हते आणि मनामध्ये अत्यंत निराशा दाटून आली होती. रात्र उत्तरोत्तर सरकत गेली. त्या धर्मशाळेमध्ये भिंतीशी टेकून बसलेले तिचे वडील रामचंद्र मुखोपाध्याय, त्यांचा दिवसभराच्या श्रमानं डोळा लागला. शारदा मात्र तळमळत होती, वाटत होतं की किती आपलं नशीब वाईट आहे, आपण दक्षिणेश्वरला जायला निघालो आणि नेमका हा रस्त्यात आपल्याला ताप आला आहे. तेव्हा आपल्याला रामकृष्णांना भेटायचं, त्यांची सेवा करायचं भाग्य काही आपल्या नशिबात नाही, हा दुरावा कधी संपणार आहे, बाबांना जाग येऊ नये म्हणून तिने मोठ्या प्रयासानं तिला जे रडू येत होतं ते आवरलं. तरी पण त्या अवस्थेतसुद्धा डोळ्यातून आसरू टपकले आणि तिच्या इवल्याच्या गालावरती ते उतरले. इतक्यात कुठली तरी चाहूल लागली, आपल्या उशाशी कोणीतरी बसलंय असं तिला जाणवलं. तापानं जडावलेले जे डोळे होते ते किंचित तिने उघडले, किलकिले केले आणि बघितलं. एक अत्यंत तेजपुंज अशी सावळी स्त्री शेजारी बसलेली होती. सारूकडे तिनं पाहिलं आणि अगदी चांदणं शिंपल्यासारखं ती हसली आणि हलकेच तिने शारदेचं डोकं आपल्या मांडीवरती ठेवलं आणि ती चेपायला लागली. तिचा स्पर्श जो होता तो अत्यंत मुलायम रेशमासारखा होता. तिच्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये चंदनाचा गंध दरवळत होता. आश्चर्यानं त्या अवस्थेमध्ये सारूनं विचारलं, आपण कोण? तिचा आवाज अत्यंत मंजूळ होता. ती म्हणाली, तू ओळखलं नाहीस मला? अगं, मी लहानपणापासून तुला दिसते ना, तुझ्याबरोबर असते ना, तीच मी. मी तुझी बहीण. बहीण, पण तू आलीस कुठून? तेव्हा तिने सांगितलं, मी दक्षिणेश्वरून आले. ते नाव ऐकताच सारूच्या दुःखाला धक्का लागला. म्हणाली, अगं, मी तिकडेच निघाले होते रामकृष्णांना भेटायला, त्यांची सेवा करायला, पण बघ ना, हा नेमका तापच आला आणि नको तेव्हा आला. असं किती दिवस इथे राहावं लागतंय कुणाला ठाऊक. तेव्हा ती बहीण म्हणाली, सगळं तुझ्या मनासारखं होईल, पण आता झोप बघू. तिचं प्रेम तिच्या मांडीवरती डोकं ठेवून ती शारदाची तगमग संपली. मन अत्यंत शांत झालं आणि तिला झोप कधी लागली हे समजलं नाही.
8: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

श्रोते हो गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. श्रोते हो, थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या. त्याआधी काही संदेश.
1: सतारीचे बोल असोत
2: कि मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: कि मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो कि भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्या

गुरु एक जगी त्राता, आषाढ महिन्यातली पौर्णिमा, भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत मंगल दिवस, श्रद्धेचा, कृतज्ञतेचा आणि ज्ञानाचा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा. गुरु म्हणजे जीवनाचा दीपस्तंभ, गुरु म्हणजे श्रद्धा, पण अंधश्रद्धा नव्हे बरं का. गुरु म्हणजे विचार, गुरु म्हणजे विवेक, गुरु म्हणजे प्रकाश, आणि त्या प्रकाशामुळेच माणूस स्वतःचा मार्ग स्वतः शोधू शकतो. येत्या बुधवारी 29 जुलैला अवश्य ऐका गुरु पौर्णिमेविषयी उर्मी हा कार्यक्रम पुण्यासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून. वनिता मंडळ या कार्यक्रमात 12 वाजता गुरु एक जगी त्राता.

आकाशवाणी पुणे राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा. पंढरपूरमध्ये विठ्ठल भक्तांची मांदियाळी. पंढरपूर कॉरिडॉरचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. पेपरफुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारातील दोषींना कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. परीक्षांमधल्या गैरप्रकारांशी संबंधित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या सुनावणीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर खंडपीठांमध्ये विशेष न्यायालय स्थापन आणि भारत आणि

0: झिम्बाब्वे यांच्यात आज दुसरा T20 क्रिकेट सामना. आता सविस्तर बातम्या. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पहाटे सपत्नीक केली. त्यांच्या समवेत यंदाचे धाराशिव जिल्ह्यातले मानाचे वारकरी बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही विठुरायाची पूजा केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भक्तांची गर्दी पाहता त्यांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसर विकासाचं काम पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. हे काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही. सर्वांचं योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. पाणी, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, प्लास्टिक मुक्त वारी, वृक्ष संवर्धन आदी विषयांवर प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आषाढी एकादशीसाठी पंढरपूरमध्ये लाखो भाविक दाखल झाले असून विठुरायाच्या गजरानं पंढरी दुमदुमून गेली आहे. तत्पूर्वी काल मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरमध्ये विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आणि वारकऱ्यांशी संवाद साधला. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजित राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 7 शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमुक्तीचं प्रमाणपत्र आणि जिल्हा बँकेच्या वतीनं नव्यानं पीक कर्जाचे धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. देशातली ही सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
1: देशातली सगळ्यात मोठी कर्जमाफी या ठिकाणी घोषित केली आणि अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना घोषित केली. 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. ज्यांनी नियमित कर्ज भरलं त्यांना 50,000 रुपये त्यांच्या अकाउंटला आम्ही देतो आहोत. सहकार विभागाने पहिली यादी घोषित केली. 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी. 13,000 कोटी रुपये आपण त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी देतो आहोत. आणि आता दुसऱ्या यादीचं काम सुरू झालंय.
0: भविष्यामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचं महत्व ओळखून देशात पहिल्यांदा महाराष्ट्रानं शेतकऱ्यांसाठी महाविस्तार नावाचं ऍप तयार केलं आहे. जवळपास 50 लाख शेतकऱ्यांनी महाविस्तारावर नोंदणी केली असून उर्वरित शेतकऱ्यांनीही या ऍपवर नोंदणी करावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. आषाढी वारीत यंदा प्रथमच हवाई रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एका भाविकाला अस्वस्थ वाटू लागल्यानं काल या भाविकाला रुग्णवाहिकेद्वारे पंढरपूरहून सोलापूरला हलवण्यात आलं. पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी उपक्रमाचा समारोपही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काल झाला. धाराशिव जिल्ह्यात खरीप पिकांची 74% क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मात्र जिल्ह्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: धाराशिव जिल्ह्यात चालू वर्षी जुलै महिना संपत आला तरीही अवघा 204 मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यावर दुष्काळाचं भीषण सावट येण्याची भीती लक्षात घेऊन प्रशासनानं खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने खरीपाचे निर्धारित केलेल्या 5,50,580 हेक्टर क्षेत्रापैकी 4,10,261 हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पेरण्यांची ही टक्केवारी 74% इतकी आहे. जिल्ह्यात सोयाबीन पिकाची 3,64,473 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर खरीपातील मुगाची 3,854 हेक्टर क्षेत्रावर आणि उडीदाची 15,034 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई उद्भवण्याची शक्यता आहे. कारण जिल्ह्यातल्या 227 सिंचन प्रकल्पांपैकी 10 सिंचन प्रकल्प अद्यापही कोरडे ठाक आहेत. तर उर्वरित सिंचन प्रकल्पात एकूण पाणी साठा क्षमतेपैकी 10% उपयुक्त पाणी साठा आहे. आगामी काळात मोठ्या पावसाची जिल्ह्याला प्रतीक्षा आहे. देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, धाराशिव.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल जलदगती न्यायालय स्थापन करण्यासाठीच्या आणि पेपर फुटी तसंच परीक्षा फसवणूक प्रकरणांमध्ये कठोर शिक्षा निश्चित करण्यासाठीच्या विधेयक मसुद्याला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. संसदेत येत्या आठवड्यात हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. यामध्ये जलदगती न्यायालयांची स्थापना, पेपर फुटीच्या संघटित प्रयत्नांना रोखण्यासाठी 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. नीट सह विविध परीक्षांमधल्या गैरप्रकारांशी संबंधित गुन्ह्यांची

0: प्रकरणांच्या खटल्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद आणि नागपूरच्या खंडपीठांमध्ये विशेष न्यायालयं स्थापन करण्यात आली आहेत. मुंबई उच्च न्यायालयानं छत्रपती संभाजीनगरचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस व्ही पवार आणि नागपूरचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी गुलशन कोलते यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध कायद्याअंतर्गत येणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी ही न्यायालयं काम करतील. 2024 या कायद्यानुसार अशा प्रकरणांमधल्या खटल्यांची प्रक्रिया 3 महिन्यांच्या आत पूर्ण करणं आवश्यक आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं अशा खटल्यांच्या सुनावणीसाठी अनु ग्रोव्हर बालिगा यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रातला आरोपी शिवराज मोटेगावकर याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी फेटाळून लावला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीएनं 47 अधिकाऱ्यांना सेवेतून कार्यमुक्त केलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार यातील काही अधिकाऱ्यांवर कायदेशीर आणि फौजदारी कारवाई सुद्धा केली जाणार आहे. दरम्यान एनटीएनं महाव्यवस्थापक स्तरावरील वरिष्ठ पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रतिभा सेतू पोर्टलद्वारे 16 युवकांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नीट पेपरफुटीशी संबंधित विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज कालही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी राष्ट्रीय गौरवाचा अपमान प्रतिबंधक विधेयक काल राज्यसभेत सादर करण्यात आलं. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी हे विधेयक सादर केलं. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अपमान करणं अथवा त्यात व्यत्यय आणण्याला गुन्हा ठरवण्याची तरतूद या विधेयकात आहे. पालघर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. डहाणू तलासरी आणि पालघर तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. मात्र जिल्हा प्रशासन एनडीआरएफ अग्निशमन दल स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामस्थ यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे शेकडो नागरिकांची सुरक्षितपणे सुटका करण्यात आली. 23 आणि 24 जुलैला राबवण्यात आलेल्या बचाव मोहिमांमध्ये विविध यंत्रणांनी मिळून 244 नागरिकांची सुटका केली. नाशिकमध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं काल काहीशी उसंत घेतली असली तरी गोदावरी नदीच्या पूरस्थितीत कायम आहे. गोदावरी नदी पात्रात सुमारे 19,000 तर नांदूर मधमेश्वर धरणातून 94,497 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. निफाड तालुक्यातील सायखेडा चांदोरी गावात पुराचं पाणी शिरलं असून हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेलं आहे. पुण्यातही पावसाची संततधार कायम असून धरणांमधील पाणी साठा वाढला आहे. खडकवासला आणि पवना धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये हरारे इथे आज भारत आणि यजमान झिम्बाब्वे यांच्या दुसरा टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4:30 सामना सुरू होईल. गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात 7 गडी राखून विजय मिळवत भारतानं 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी कालही मध्यम ते जोरदार पाऊस पडला. मराठवाड्यात अद्याप पावसाचा जोर कमी आहे. आज विदर्भ कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा. पंढरपूरमध्ये विठ्ठल भक्तांची मांदियाळी. पंढरपूर कॉरिडॉरचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही मुख्यमंत्र्यांची ग्वाही. पेपरफुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारातील दोषींना कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. परीक्षांमधल्या गैरप्रकारांशी संबंधित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या सुनावणीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर खंडपीठांमध्ये विशेष न्यायालय स्थापन. आणि भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आज दुसरा टी20 क्रिकेट सामना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .247 अर्थात 1143 kHz ही मध्यम लहरी वाहिनी तसंच 101.5 MHz या FM वाहिनीचं न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 7:20 आणि 46 सेकंद झाले आहेत.

0: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
1: कारण आम्हाला ठाऊक आहे
0: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
1: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
0: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
1: वारणा पनीर.
0: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.

श्रोते हो, आज 25 जुलै, आजचे काही दिनविशेष आता आपण जाणून घेऊया. ब्रिटिश भारतीय वन्यजीवतज्ञ, शिकारी लेखक जिम कॉर्बेट यांचा जन्म 25 जुलै 1875 सालचा. सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार सुधीर फडके यांचा जन्मदिवस आहे. 25 जुलै 1919 साली त्यांचा जन्म झाला. समाजसुधारक आणि स्वदेशी चळवळीचे प्रणेते गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचं निधन 25 जुलै 1880 झालं. कविवर्य वसंत बापट यांचा आज जन्मदिन आहे. तसंच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचाही आज जन्मदिन आहे. 25 जुलै 1922 साली त्यांचा जन्म झाला. जगातली पहिली टेस्ट ट्यूब बेबी लुईस जॉय ब्राऊन हिचा जन्म 25 जुलै 1978 साली झाला. पंचवीस जुलै 2007 साली माननीय प्रतिभाताई पाटील यांनी भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला. तर श्रोते हो, हे होते आजचे काही दिनविशेष.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर 7:25 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: वाजून 25 मिनटं होत आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: संशोधन करणं, चिंतन करणं, सातत्य ठेवणं आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी आपण स्वतः शिकत असताना समोरच्यालाही त्या प्रदान करणं हे अतिशय महत्त्वाचं काम आहे. आणि तेच काम गेले कित्येक वर्ष शास्त्रीय संगीतामध्ये, सुगम संगीतामध्ये काम करीत असतानाच चित्रपट संगीताचा ध्यास घेऊन त्यामध्ये सुद्धा संशोधन, लेखन आणि मंचीय कार्यक्रम करणाऱ्या डॉक्टर मृदुला दाडे मॅम ह्या अतिशय सुंदर तऱ्हेनं आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा किंवा रसिकांना सुद्धा या गोष्टी प्रदान करतात. एकूणच हा सगळा प्रवास कशा पद्धतीनं सुरू आहे आणि त्यामागची मेहनत, त्यामागचं संशोधन या सगळ्याच गोष्टींविषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेतोय. आणि त्यासाठी आपण निमंत्रित केलेलं आहे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांना. मॅम नमस्कार.
1: नमस्कार.
0: पुन्हा एकदा दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. भाषा आणि संगीत याचा सुद्धा संबंध फार महत्वाचा आहे, तर तो कसा काय?
1: सर्वात जास्त संबंध भाषेचा सुगम संगीतातच येतो. कारण मुळात आपलं भावगीत कसं सुरू झालं त्याचाही अतिशय मनोरंजक इतिहास आहे. की 30 दशकात ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात यायला लागली की अतिशय छान कविता मराठीत व्हायला लागल्या होत्या. रविकिरण मंडळाची स्थापना झाली होती, माधव जुलियानंद सारखे कवी होते. ह्या कविता फक्त वाचून समाधान होत नव्हतं. काही गाणारी जी मंडळी होती, कलाकार होती, साहजिक त्यांना वाटलं की ही गाऊन बघावी कविता. तर कविता गायनाचे कार्यक्रम व्हायला लागले, तिथं भावगीताचा जन्म झाला. मुळात असं नव्हतं की चला आज आपण भावगीत नावाचा एक प्रकार जन्माला घालूया, असं नव्हतं ते. तर कविता गाता गाता आणि कवींचे सुद्धा, मी म्हटलं तसं आधी कवितेचे विषय हे पौराणिक होते.
0: हो,
1: राधा कृष्णाच्या पलीकडे आपण जात नव्हतो. तेच विषय नंतर, स्वातंत्र्यानंतर, सामाजिक क्रांतीनंतर, जशा स्त्रिया शिकायला लागल्या, अर्थार्जन करायला लागल्या, महायुद्धानंतरची परिस्थिती, ह्या सगळ्याचा एक प्रभाव त्या भाषेवरही पडला. म्हणून पूर्वी म्हणजे इतकं ते मनोरंजक आहे सगळं बघणं की जुनी भावगीतं तुम्ही बघाल तर मैत्रिणींनो सांगू नका ग नावं घ्यायला.
0: वा,
1: बरोबर. अगदी गोड भावगीत आहे. थोडासा काळ पुढे गेला, मी नेहमी ह्याच गोष्टीचं उदाहरण देते, फार मला आवडतं. कारण मैत्रिणींनो सांगू नका नावं घ्यायला ही परिस्थिती पुढे राहिली नाही. आणि मग सहज सख्या एकटाचं येई सांजवेळी, इथपर्यंतची धिटाई त्या गाण्यांमध्ये आली. म्हणजे बघा विषय पण कसे बदलत जातात. आणि मग आता जसं ज्या काळात जी भाषा चालली आहे ती भाषेचं त्या प्रतिबिंब गाण्यांमध्ये पडणार, कारण लोकांना कळलं पाहिजे. आता या जैन झीला तुम्ही मैत्रिणींनो सांगू नका नावं घ्यायला ह्यातली गोडीच कळू शकत नाही. म्हणजे त्यांना नाव घेण्यात काही वेगळं आहे हे मुळात, म्हणजे त्यांची पिढी किती पुढे आली आता. तर एक अँटिक म्हणूनच तुम्ही त्याच्याकडे बघणार आहात. पण हेही विसरून चालत नाही की ह्या पायावरच आपण उभे आहोत आणि या गाण्यांवरच आता ही भाषा सुद्धा बदलत गेली, ती अशी बदलत गेली. आणि मग आपलं भावगीत पुढे विकसित होत गेलं, अनेक उत्तम उत्तम कवी आले आणि मग ज्यांनी भावगीत म्हणूनच लिहिलं. आधीच्या कवींनी स्वतःची कविता म्हणून लिहिली होती. श्रावण मासी हर्ष मानसी ही कविता म्हणून आलेली आहे. किंवा प्रेमस्वरूप आई ही काही आता पुढे कुणी गाईल अशा हेतूने लिहिलेली नाही. घनतमी शुक्र बघ राज्य करी ही काही हेतूने लिहिलेलं गाणं नाही, त्या कवितेचं गाणं झालं. आणि हे मोठं ऋण आपल्यावर अनेक संगीतकारांचं आहे की ज्या कविता अन्यथा पुस्तकातच राहिल्या असत्या, आरती प्रभू पुस्तकातच राहिले असते, ग्रेस पुस्तकातच राहिले असते, तुम्ही मी सामान्य माणसं गेले द्यायचे राहू नका हे कळलंच नसतं आपल्याला. किंवा ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता हे गाणं आज सामान्य अगदी एखादा दुकानदार असेल तरी त्याला माहीत असतं. आणि त्याला हे कळत नसतं कदाचित की आपण फार मोठ्या कवीचं हे काव्य आपण गातोय. पण हे संगीतकारांचं अतिशय मोठं योगदान आहे की त्यांनी हे सगळं आणलं.
0: निश्चितच. कारण आपण पाहायला गेलं तर बासी मर्ढेकर, कवी ग्रेस, माधव जुलियन यांच्या कविता वाचायला आपण गेलो तर खूप अवघड आणि
1: दुर्बोध वाटतं
0: आणि न समजणाऱ्या. पण त्यांना जेव्हा संगीतबद्ध करण्यात आलं किंवा गायकांनी जेव्हा सादर केले गाणी म्हणून, त्यानंतर म्हणजे सहज गाळायला लागले.
1: हो, आणि कमाल अशी होती की चाली गायला सोप्या होत्या अशातला भाग नाही. म्हणजे त्यात कुठेही पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी अशी तडजोड केल्याची मला तरी दिसत नाही कधी की कविता कठीण आहे मी ह्याला सोपीच करून टाकतो असं त्यांनी नाही केलंय. चाली गायला कठीण आहेत परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे खळे काकांबद्दलही हेच सांगते मंगेशकरांबद्दलही हेच सांगते कठीण असणं पण आकर्षक असणं हे महत्वाचं आहे. पुलंनी एके ठिकाणी म्हटलंय की नवकवितेला माझा विरोध नाही काही नवीन समजून घ्यायलाही माझा विरोध नाही पण तो पाऊल टाकलं त्या टेकडीवर की हवा अशी सुटायला हवी की डोंगर माथा कधी चढून आलो याचा पत्ता लागला नाही. पण पावला पावलावर मला दुर्बोधतेचे जर खड्डे आणि ठेचाच लागत असल्या तर मी हा ताप का सहन करू. म्हणजे ह्याचा अर्थ गोषवारा असा आहे की काठिण्य पातळी तुमची किती असावी आकर्षण निर्माण करण्या इतपत असावी. सामान्य माणसाला आवडतं गाणं मेहंदीच्या पानावर आवडतं गायला कठीण आहे पण आवडतं. तरुण आहे रात्र अजूनही गायला कठीण आहे पण आकर्षक आहे. संगीतकारांनी करायला हवंय ते यावर काम करायला हवंय की कारण मी का हे सांगते कारण मला अनेक तरुण संगीतकारही माहिती आहेत किंवा धडपडणारी मुलं असतात. पहिल्यांदा सगळ्यांचाच हा एक ती पातळी असते किंवा एक ती एक अवस्था असते की मी काहीतरी खूप कठीणच बांधतो आता की गायिकेला कठीण पडलं पाहिजे. पण त्यातून आकर्षकता आहे का ज्याला कॅची म्हणतो आपण. आज कितीतरी मी बघते की धडपडत का होईना मेहंदीच्या पानावर गातातच की नाही केव्हा तरी पहाटे गातातच की नाही ही वाट दूर जाते गातातच की नाही अशा काही फार सोप्या आहेत का त्या चाली. नाही गायला गेल्यानंतर कळतं तुम्हाला की ठहराव किती वेगळा आहे. चांदण्यात फिरताना सारखं गाणं अवघड आहे पण त्या अवघडपणाचं आकर्षण आहे
0: कारण त्यासाठी केलेली मेहनत जी आहे ती खूप आहे. आणि त्यातही मराठी आपण भावविश्व पाहायला गेलं किंवा मराठी संगीत तर असे थोर जे कवी होऊन गेलेले आहेत तर त्यांच्या कवितांना हात घालून अशा सुंदर तऱ्हेनं संगीतबद्ध करण्यात आलेली आहेत. आणि सगळीच गाणी तशी खूप कठीण शब्द कठीण मात्र लयबद्ध झाल्यानंतर जेव्हा आपण ऐकतो ती आजही आणि पुढच्या कित्येक पिढ्या ती रुंजी घालतच राहणार.
1: अगदी तिन्ही सांजा सखे मिळाल्या किती सुंदर चाल बांधली बघा. यमन रागाची निवड करण्यापासून संगीतकाराचं एक ज्याला आपण प्रतिभा दिसते ती अशी दिसते की ते दिवे लागणी झाली आहे कुठेतरी आता रात्रीची ओढ आहे ते संतूर सुरू होतं आणि इतकं त्या गाण्यात सुकून आहे म्हणजे

श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, संगीत हा केवळ अभ्यासाचा विषय नाहीच आहे, तर तो एक साधनेचा विषय आहे. आणि ही साधना करताना सातत्य ठेवणं किंवा मग हा अभ्यास केवळ सरावापुरता मर्यादित न ठेवता त्यामध्ये

0: वा, एक वेगळ्या जगात आपण इथे बसल्या बसल्या जातो.
1: त्या स्वरांमध्ये तो सुकून आहे, ते ठहराव जे आहेत ना एकेका स्वरावरचे, त्यात तुम्हाला ती मानसिक शांती मिळते आणि ती आवश्यक आहे. आताच्या जगात आणि ज्या पद्धतीने आपण जगतो आहोत त्याची गरज आणखीन वाढली.
0: निश्चितच श्रोतेओ, तर अशा पद्धतीनं संगीत हा आपल्या मानवी जीवनावर अगदी खोलवर परिणाम करणारा हा एक कला प्रकार आहे आणि संगीताशिवाय आपण कुठलंच कार्य करू शकत नाही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कारण अगदी आपण पूर्वीपासून पाहायला गेलं तर प्रत्येक कामासाठी, प्रत्येक विधीसाठी, प्रत्येक वेळेसाठी आपल्याकडे लोकसंगीतातून वेगवेगळे जे म्हणूया आपण कला प्रकार आपल्यासाठी ठेवलेले आहेत किंवा तयार आहेत. मात्र त्याचा आस्वाद घेताना लोकसंगीत असो किंवा मग शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, चित्रपट संगीत, संगीत ही साधना आहे आणि ही साधना, ही संस्कृती आपल्या पुढील पिढीला हस्तांतरित करताना आपण ती कशा पद्धतीनं दिली पाहिजे, त्यांना हस्तांतरित केली पाहिजे हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. कारण जर ती आपल्याला समजली, उमजली, आपण त्यासाठी मेहनत घेतली, तरच ती अगदी खऱ्या अर्थानं आपण ती हस्तांतरित करू शकू. आणि यासाठी कुठलाही प्रकार असो, तुम्ही रसिक असाल, कलाकार असाल, मात्र कशा पद्धतीनं आपण संगीताकडे पाहतोय, कुठल्या दृष्टीनं ती न्याहाळतोय हे फार गरजेचं आहे. आणि याच विषयी आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण अगदी विस्तृत माहिती घेतलेली आहे आणि ही माहिती आपल्याला दिली सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांनी. मॅम, तुम्ही आज इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं आणि अगदी संगीतमय हा प्रवास अतिशय सांगितिक तऱ्हेनं तुम्ही उलगडून दाखवलात, त्याबद्दल आपले मनापासून आभार. तर श्रोतेओ, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एक नवीन मान्यवरांसोबत एक नवा विषय घेऊन. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

दिल खुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेला प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून अर्थात 1143 किलोहर्ट्झवरून. यानंतरचा आमचा कार्यक्रम 7:40 मिनिटांनी.

0: बालजगत या कार्यक्रमात 26 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता अवश्य ऐका नवनिर्माण हायस्कूल रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली नाटिका आम्ही निसर्गाचे वारसदार।
1: कोण कोण आहे तिकडे?
2: अरे अथर्व, घाबरू नकोस, मी तुझा मित्र आहे।
1: पण तू कोण आहेस?
2: मी भविष्यातला मुलगा।
1: भविष्यातला?
2: हो, ज्या काळात पाऊस वेळेवर पडत नाही, जिथे नद्या कोरड्या आहेत, जिथे पाण्यासाठी भांडण होतात। अरे अथर्व, पाऊस पडायचा पण जंगलं तोडली गेली, डोंगर उघडे झाले, पाणी साठवलं नाही, नद्या गाळ्याने भरल्या आणि सगळं पाणी समुद्रात वाहून गेलं।
0: अवश्य ऐका बालजगत 26 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर। कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे।
3: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, 7:40 झाले आहेत। श्रोत्यांना प्लॅनेट फर्निचर यांचा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करतोय।
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
5: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
6: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर।
5: क्यों?
6: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता। क्या लुक, क्या कम्फर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
7: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर। कॉन्टैक्ट 9689911240।
8: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार जाधव सर।
9: नमस्ते।
8: पावसाळा एकदा सुरू झाला की फर्निचरची थोडीशी काळजी वाटते, कारण एक दमटपणा हवेमध्ये येतो आणि फर्निचरला सुद्धा मॉइस्ट पकडतं। तर त्या अनुषंगाने फर्निचरची कशी काळजी घ्यावी याबद्दल आज आपण बोलूयात, काय सांगाल तुम्ही?
9: याच्यामध्ये कसं होतं की कोविड नंतर तुम्ही बघाल तर आपल्याकडे सेकंड होमचा कन्सेप्ट भरपूर वाढलेला आहे। मग त्याच्यामध्ये मुंबईचे पुण्याचे लोक सेकंड होम त्यांनी तयार करून ठेवलेले आहेत बऱ्याच ठिकाणी। मग त्या लोकांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे, कारण काय होतं की पावसाळ्यामध्ये वापर नाही झाला, आयदर तुम्ही सेकंड होमला शिफ्ट झाला, फर्स्ट होमचा वापर नाही झाला, तर तुम्ही तुमच्या फर्निचरचं थोडस भिंतीपासून तुम्हाला बाजूला करून ठेवायला लागतं, जेणेकरून काय की कुठून तुम्हाला ओल येते, मॉइस्ट येते, आणि ते जर डायरेक्ट फर्निचर

0: ज्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल तर तुम्हाला तो थोडासा इश्यू दाखवेल. इश्यू इन द सेन्स काय की स्मेल एक राहतो.
1: हो, कारण घर पण बंद असतं आणि
0: घर बंद आणि दमटपणा असेल तर तो आणि फर्निचर हे मॉइश्चर लवकर पकडतं. मग त्याच्यामध्ये जर तो स्मेल राहिला तर नंतर तुम्हाला ते थोडस एक किती जरी म्हणलं तर 2-4 महिने 6 महिने ते तसंच तसं दाखवतं.
1: अच्छा.
0: आणि बाय द टाइम तो स्मेल लवकर जात नाही. मग त्याच्यासाठी तुम्ही थोडीशी काळजी घेणं गरजेचं.
1: म्हणूनच श्रोते हो, तुम्ही देखील तुमच्या फर्निचरची व्यवस्थित काळजी जरूर घ्या. आणि जर तुम्ही नवीन फर्निचर घेण्याच्या तयारीमध्ये असाल तर फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी प्लॅनेट फर्निचरला नक्की व्हिजिट करा. ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे फर्निचरची अस्सल व्हरायटी आणि ब्रँडेड फर्निचर तुम्हाला इथे बघायला मिळेल. अधिक माहितीसाठी संपर्क 91-56-77-70-3, 91-56-77-70-3, 9156-77-70-03. जाधव सर, जसं आपण बोलतो की ओल येते फर्निचरला मॉइस्ट पकडतं, पण त्याचबरोबर एक प्रॉब्लेम आम्ही बघितलेला आहे की बऱ्याचदा दरवाजे फुगतात आणि ते फुगल्यामुळे ते लागत नाहीत. तर या बाबतीमध्ये आपण काही करू शकतो का, किंवा असं कुठलं मटेरियल आहे का की ज्याच्यावरती या मॉइस्टचा इम्पॅक्ट होत नाही?
0: याच्यात कसं होतं की नवीन फर्निचर असेल आणि त्याचे जर तुमचे डोअर फुगले तर तुम्ही कार्पेंटरकडनं ते रिपेअर करून घेऊ शकता. पण एक्झिस्टिंग फर्निचर आहे, तुम्ही वापरताय 5-6 वर्ष आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर कुठं असं मॉइश्चर पकडून डोअर फुगल्याचा अनुभव आला तर शक्यतो लगेच त्याला काही करणं चुकीचं होऊन जाईल. कारण काय होतं की जसं तुमचं पावसाळा संपतो तसं त्याचं मॉइश्चर कंटेंट कमी होऊन जातो आणि परत त्या गोष्टी जागेवर येतात. नवीन फर्स्ट टाइम येतं तुम्ही केलंय आणि पहिलाच पावसाळा आहे तर त्याच्यामुळे तुम्ही विचार करू शकता की बाबा त्याला कार्पेंटरकडनं थोडंसं रिपेअर करायचं. अदरवाईज जसं आहे तसं ठेवलं तरी काही अडचण नाही. जसा तुमचा पावसाळा संपेल तसं ते नॉर्मल स्टेजला येऊन जाईल. आता याच्यामध्ये कसं आहे की तुमचे हे वॉर्डरोब केअर झाले, इव्हन बेड सुद्धा, तुम्ही बेड नॉर्मली आपल्या भिंतीला लागून असतो तो सुद्धा तुम्ही थोडासा पुढे सरकून ठेवू शकता. त्यामुळे शक्यतो लूज फर्निचर असेल तर ते थोडस साईड करून ठेवा. बाकी कार्पेंटरनं केलेले फर्निचर असतील की जे भिंतीला फिक्स आहेत त्याला तुम्ही काहीच करू शकणार नाही. पण त्याच्यात फक्त एक काळजी घ्या की ओल कुठे येते, ओल येते तिथं थोडंसं अजून काय प्रोटेक्शन करता येते, वरून तुमच्या टेरेसवरती काय येत आहे, ज्या गोष्टी रिपेअर करता येण्यासारख्या आहेत त्या तुम्ही रिपेअर करून घ्या. अननेसेसरी काय होतं की तुम्ही भरपूर पैसे स्पेंड केलेले आहेत फर्निचरसाठी आणि छोट्या छोट्या गोष्टींमुळे सगळ्या गोष्टी खराब होऊन जातात.
1: म्हणूनच श्रोते हो, फर्निचरची व्यवस्थित काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे. आणि आता सणांच्या निमित्ताने जर का तुम्ही देखील नवीन फर्निचर घेण्याच्या विचारात असाल तर त्यासाठी जरूर व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचरला. फर्निचरची भरपूर व्हरायटी आणि त्याचबरोबर ब्रँडेड फर्निचर सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळेल. त्यासाठी व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91-56-77-70-3, 91-56-77-70-3, 9156-77-70-03. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्ते.
2: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
3: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
2: क्यों?
3: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689-11240.
5: श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. आता आणखी एक प्रायोजित कार्यक्रम ऐकूया, ॲडव्हान्स आयुर्वेद.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
7: नमस्कार.
1: आपण जी केस बघणार आहोत ती 54 वर्षाच्या महिलेची आहे, ज्यांना प्रचंड गुडघेदुखीचा त्रास होता आणि नी रिप्लेसमेंटची वेळ आलेली होती. खरं तर इतक्या कमी वयामध्ये आजकाल नी रिप्लेसमेंट करावी लागते कारण गुडघ्यांची झीज लवकर होते, तर यामागे काय कारण आहे, आयुर्वेद याबद्दल काय सांगतं?
7: कसं आहे, शरीरामध्ये पित्त आणि वाताचा इम्बॅलन्स झाला, म्हणजे साध्या शब्दात सांगायचं तर शरीरामध्ये हीट वाढायला लागली. आता बघा, गर्मी वाढली तर आपण पण काम करू शकत नाही, म्हणजे एका टिपिकल रेंजच्या बाहेर शरीर काम नाही करत. तसं शरीरामध्ये हीट वाढायला लागली तर मग कसं होतं की शरीराला ते मेंटेन करण्यासाठी हाडातलं कॅल्शियम फॉस्फरस काढून घ्यावं लागतं आणि मग हाडं व्हायला लागतात ठिसूळ. आणि या हीटमुळे शरीरामध्ये ड्रायनेस यायला लागतो आणि ड्रायनेस आला की तुमच्या सांध्यामधलं जे काही ऑइल आहे ते सुकायला सुरुवात होते आणि मग तुमच्या शरीराचं वजन ज्या गुडघ्यावर असतं तो पार्ट पहिल्यांदा तुमचा काय होतो डिजनरेट व्हायला सुरुवात होते. म्हणजे आता कसं आहे माहिती ना की पूर्वीच्या

0: काळीचं जे खाणं होतं किंवा म्हणजे ज्या काही गोष्टी होत्या, म्हणजे त्यांनी एक रिच्युअल्स म्हणून, म्हणजे आपण म्हणतो आखार तळला जात होता किंवा प्रत्येकाच्या मध्ये अंगाला तेल लावलं जाणं, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. पण आता फॅशनच्या नावाखाली डोक्यालाही तेल लावत नाही, तर अंगाला तेल लावायचा प्रश्न येत नाही. दुसरं म्हणजे आपण एवढं केमिकलचं खातो की शरीरामध्ये ऍसिडिक लेवल खूप वाढायला लागलेली आहे, आणि मग त्यामुळे मग शरीरामध्ये एवढा ड्रायनेस वाढत गेला, त्यामुळे आली म्हणजे म्हणतो ना की जॉईंट डिजनरेशन असेल किंवा आर्थरायटिस असेल, हे प्रकार झालेत, खूप वाढायला लागलेले आहेत.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार इत्यादी आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर मध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025.
0: कसं आहे, एक लक्षात घ्या की शरीरामध्ये जर का पित्त आणि वात वाढत असेल, बरोबर ना, त्यानंतर आयुर्वेदामध्ये सांगितलं की 40 नंतर तर वात वाढतो. आता कसं आहे की पूर्वीच्या काळी सगळ्या गोष्टी मेंटेन केल्या जात होत्या पित्त वात, त्यामुळे शरीराची झीज होत नव्हती. मग आता जर का त्या मेंटेन होत नसेल तर त्या परत कुठेतरी मेंटेन करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला पण काम करण्यासाठी योग्य वातावरण असेल तरच काम होणार आहे, तसं शरीराचं पण आहे. म्हणजे शरीरामधला जो अनकंट्रोल्ड पित्त झालेला आहे हे, बरोबर ना, मग त्याच्यासाठी मानसिक कारण आहेत, शारीरिक कारण सुद्धा आहे. ह्या गोष्टी थोड्याशा म्हणजे मग डायटरी चेंजेस करावे लागतात, लाईफस्टाईल चेंजेस करावे लागतात, थोडंसं मेडिटेशन वगैरे करावं लागतं, तर त्याच्यातून मानसिक आणि शारीरिक बॅलन्स साधता येतो. आणि मग शरीरामध्ये जे काही ऑइलची कमी झालेली आहे हे बॅलन्स करण्यासाठी किंवा पित्त वाढलेलं हे बॅलन्स करण्यासाठी आयुर्वेदामध्ये अनेक प्रकारचे मेडिसिन्स आहेत किंवा पंचकर्म सारख्या प्रोसेस आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये तेल तुमच्या शरीरामध्ये मुरवलं जातं, तसंच शरीराला योग्य प्रकारे ऑइलिंग केलं, स्नेहन स्वेदन दिलं, त्यानंतर लोकल लेवलला जे काही आहे, बरोबर ना, त्या ठिकाणी जर का तुम्ही स्नेहन दिलं, ज्याला जानुबस्ती सारखा वगैरे प्रकार म्हणतात, आणि त्याच्यामध्ये आणखीन थोड्याशा जर का मॉडर्न, म्हणून आम्ही ऍडव्हान्स आयुर्वेदा म्हणतो, मग मॉडर्न थेरापीज ऍड करायचे, म्हणजे कसं की डिजनरेशन जास्ती असेल तर आजकाल पीआरपी आणि प्रोलोथेरापी म्हणजे त्याची इंजेक्शन जी आहे तिथली झीज भरून काढण्यासाठी दिली जातात. मी त्याची माहिती पाहिजे नेटवर भरपूर अव्हेलेबल आहे की नाही, तर त्याची इंजेक्शन्स पण द्यायची. सायमल्टेनियसली शरीराचं वातावरण मेंटेन करण्यासाठी आयुर्वेदिक चेंजेस करायचे आणि त्याबरोबर आयुर्वेदिक मेडिकेशन, असं जर का एकत्रच जर का आपण काम केलं तर नी म्हणजे रिप्लेसमेंटचे जे ऑपरेशन्स आहेत ते आपल्याला नक्कीच टाळता येतात. आणि अनेक जणांबद्दल आपण हे टाळून दाखवलेले आहे, पण खरं असं एक नी रिप्लेसमेंट पर्यंत प्रकरण येण्याच्या आधीच जर का तुम्ही सगळं बॅलन्स करून शरीर चांगलं ठेवलं तर तुम्हाला नी रिप्लेसमेंट इतर गोष्टींपासून सुद्धा काय होणार आहे, आराम मिळणार आहे. कारण कसं होतं की आम्ही बघतो मणक्यांचे प्रॉब्लेम्स येतात, म्हणजे लंबर स्पॉन्डिलायसिस आणि सर्वायकल स्पॉन्डिलायसिस, त्यामुळे ओव्हरऑल जर का तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम्स येऊ नये असं वाटत असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाहीये.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार इत्यादी आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर मध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद यांच्या ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रमात आज आपण ऐकलात. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7:50 झाली आहेत. आता भावधारा भावगीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करतोय. ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीत दिलंय श्रीनिवास खळे यांनी.

0: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
1: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज
0: TJSB सहकारी बँक लिमिटेड भरोसे का बँक भविष्य का बँक
2: PM जय अब गरीबों की जय बन गई है।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: बालजगत या कार्यक्रमात 26 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता अवश्य ऐका नवनिर्माण हायस्कूल रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली नाटिका आम्ही निसर्गाचे वारसदार.
2: कोण कोण आहे तिकडे? अरे अथर्व, घाबरू नकोस, मी तुझा मित्र आहे.
3: पण तू कोण आहेस?
2: मी भविष्यातला मुलगा.
3: भविष्यातला?
2: हो, ज्या काळात पाऊस वेळेवर पडत नाही, जिथे नद्या कोरड्या आहेत, जिथे पाण्यासाठी भांडण होतात. अरे अथर्व, पाऊस पडायचा पण जंगलं तोडली गेली, डोंगर उघडे झाले, पाणी साठवलं नाही, नद्या गाळ्याने भरल्या आणि सगळं पाणी समुद्रात वाहून गेलं.
1: अवश्य ऐका बालजगत 26 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
4: श्रोते हो, भावधारा भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, तर 8:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दिलं जाणारं मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: from the Nalanda district of Bihar delivered a strong performance by lifting 190 kg in his second attempt, earning 130.9 points and securing a place on the podium. Jhandu Kumar's bronze medal is a major achievement considering his challenging journey. He overcame polio at a young age and faced financial hardships while helping his family. His dedication to strength training and para powerlifting helped him rise to the international level. And now for a look at today's newspapers, it's over to Subhadra Ramachandran.
1: Thank you, Abhishek. The students' protests at Jantar Mantar is covered prominently by the dailies. Government steps up bid to end armed force. Protesters firm on Pradhan's exit, leads Hindustan Times. Government seeks time for call on Pradhan exit demand, says the Times of India. Cabinet clears bill imposing tougher paper leak penalties, leads the Statesman. 47 officials sacked in major neat paper leak purge. Legal action likely, notice, notes the Tribune. Bill to grant Vande Mataram equal legal protection as national anthem introduced in Rajya Sabha, says the Statesman. The Indian Express in its editorial piece, Shine On Dick Parry, writes that the brilliantly crafted saxophone lines by Dick Parry, who passed away at 83 this week, were rarely the first thing one noticed in a Pink Floyd song. But imagine the song stripped off his saxophone and the incompleteness will reveal what he brought to them. In his aching solo on Shine On You Crazy Diamond, written in memory of Sid Barrett, one can feel the instrument channeling the collective grief of the band. Vishwanathan Anand becomes FIDE interim president, reports a pioneer. Jurgen Klopp named new Germany football coach, informs Hindustan Times. And finally, spectacular cultural mix gives Commonwealth Games a fresh start, writes the Asian Age. And with that, it's back to you, Abhishek.
0: Thank you, Subhadra. And now, before we end the bulletin, the headlines once again. Government approves anti-paper leaks draft bill for stricter punishment. Legislation likely to be introduced in Parliament next week. Prime Minister Narendra Modi thanks youngsters for the suggestions to his video on proposed reforms against paper leaks issue, says the relations will continue with more bonding. Government and CJP to hold third round of talks today. President Draupadi Murmu conferred Dr. Honoris Causa in Romania for a distinguished public service. New Delhi strongly condemns attack on commercial vessel in the Black Sea, claiming life of an Indian seafarer. Heavy rainfall expected in parts of Gujarat, Konkan, Goa and Odisha. And in the Commonwealth Games, Jhandu Kumar clinches bronze medal for India in the men's heavyweight para powerlifting. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 वाजलेत. श्रोते हो, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी, पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारातील दोषींना कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. एनटीएनं 47 अधिकाऱ्यांना केलं कार्यमुक्त. युपीएससीच्या प्रतिभा सेतू पोर्टलद्वारे 16 युवा उमेदवारांची नियुक्ती प्रक्रिया सुरू. महाराष्ट्रात आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा. पाकिस्तानकडून सीमापार दहशतवादाला मिळणारा पाठिंबा थांबत नाही, तोपर्यंत सिंधू जलकरार स्थगित राहणार, केंद्र सरकारची स्पष्टोक्ती. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिव्यांग पुरुषांच्या भारोत्तोलनात भारताच्या झंडूकुमारला कांस्यपदक. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल जलदगती न्यायालय स्थापन करण्यासाठीच्या आणि पेपरफुटी तसंच परीक्षा फसवणूक प्रकरणांमध्ये कठोर शिक्षा निश्चित करण्यासाठीच्या विधेयक मसुद्याला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. संसदेत येत्या आठवड्यात हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. यामध्ये जलदगती न्यायालयांची स्थापना, पेपरफुटीच्या संघटित प्रयत्नांना रोखण्यासाठी 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि 10 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सध्या 5 ते 10 वर्षांची कैद आणि 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याची कायद्यात तरतूद आहे. नीटसह विविध परीक्षांमधल्या गैरप्रकारांशी संबंधित गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद आणि नागपूरच्या खंडपीठांमध्ये विशेष न्यायालयानं स्थापन करण्यात आली आहेत. सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध कायद्याअंतर्गत येणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी

ही न्यायालयं काम करतील. 2024 या कायद्यानुसार अशा प्रकरणांमधल्या खटल्यांची प्रक्रिया 3 महिन्यांच्या आत पूर्ण करणं आवश्यक आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं अशा खटल्यांच्या सुनावणीसाठी अनु ग्रोवर बालिगा आणि यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रातला आरोपी शिवराज मोटेगावकर याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी फेटाळला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA 47 अधिकाऱ्यांना सेवेतून कार्यमुक्त केलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार यातील काही अधिकाऱ्यांवर कायदेशीर आणि फौजदारी कारवाई सुद्धा केली जाणार आहे. दरम्यान NTA महाव्यवस्थापक स्तरावरील वरिष्ठ पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रतिभा सेतू पोर्टलद्वारे 16 युवा उमेदवारांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नीट पेपर फुटीशी संबंधित विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज कालही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी राष्ट्रीय गौरवाचा अपमान विधेयक काल राज्यसभेत सादर करण्यात आलं. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी हे विधेयक सादर केलं. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अपमान करणं अथवा त्यात व्यत्यय आणण्याला गुन्हा ठरवण्याची तरतूद या विधेयकात आहे. परीक्षा पद्धतीत सुधारणा आणि प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या मागण्यांबाबत केंद्र सरकार आज पुन्हा CJP प्रतिनिधींशी चर्चा करणार आहे. केंद्रीय मंत्री JP नड्डा आणि डॉ जितेंद्र सिंह यांनी काल नवी दिल्ली इथं CJP शिष्टमंडळाची भेट घेतली होती. परीक्षा पद्धतीतील सुधारणांबाबत CJP मागण्या त्यांनी या बैठकीत सविस्तरपणे ऐकून घेतल्या असं प्रसारमाध्यमांशी बोलताना नड्डा यांनी बैठकीनंतर सांगितलं. CJP 3 प्रमुख मागण्या मांडल्या असून प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी काही सुधारणा सुचवल्या असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या व्हिडिओला मिळालेला प्रतिसाद आणि त्यावरील सूचनांबद्दल देशातील तरुणांचे आभार मानले आहेत. समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे त्यांनी तरुणांच्या या प्रचंड पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पेपरफुटीच्या घटना रोखण्यासाठीचं विधेयक आणणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी गुरुवारी एका व्हिडिओ संदेशातून केली होती. हा व्हिडिओ 30 कोटी 30 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला. सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध कायदा 2024 अंतर्गत प्रश्नपत्रिका फुटी आणि परीक्षेशी संबंधित इतर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी एका विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. विविध प्राधिकरणांकडून घेतल्या जाणाऱ्या सार्वजनिक परीक्षांशी संबंधित गुन्ह्याचा जलद शास्त्रशुद्ध आणि सर्वसमावेशक तपास करण्याची जबाबदारी या कृती दलावर असेल असं दिल्ली पोलिसांनी एका निवेदनात म्हटलं आहे. दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव आज सकाळपासून मेट्रोची 18 स्थानकं बंद ठेवण्यात आली आहेत. 3 ठिकाणी मेट्रो बदलण्याची सोय सुरू असल्याचं दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशननं कळवलं आहे. महाराष्ट्रात सर्वत्र आज आषाढी एकादशीचा उत्साह आहे. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. त्यांच्यासमवेत यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातील बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही विठुरायाची पूजा केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिर परिसर विकासाचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल रोमानियातील बुखारेस्ट युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक स्टडीजच्या वतीनं मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. उभय देशांमधील संबंध दृढ करण्यातील राष्ट्रपतींचं योगदान आणि शिक्षण, सामाजिक सर्वसमावेशकता यांच्याप्रती असलेली निष्ठा यासाठी मुर्मू यांना गौरवण्यात आलं. राष्ट्रपतींनी हा सन्मान भारतातल्या 140 कोटी जनतेला समर्पित केला आहे. ही पदवी उभय देशातील नागरिकांच्या चिरकाल असलेल्या मैत्रीचं प्रतीक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. गावातील सर्वसामान्य मुलगी ते सर्वोच्च पदी विराजमान होण्याचा प्रवास उलगडताना त्यांनी शिक्षणाचं महत्व अधोरेखित केलं. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि वेगानं होणाऱ्या तांत्रिक बदलांच्या काळात विद्यापीठांनी ज्ञानार्जनाला नैतिकता आणि करुणेची जोड द्यावी असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं. पाकिस्तान जोपर्यंत सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू जलकरार स्थगितच राहील असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. भारतानं पाकिस्तानमध्ये मुद्दाम पूरस्थिती निर्माण केल्याचा आरोप पाकिस्ताननं केला होता. याबाबत पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झालेलं वृत्त निराधार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 20 ते 23 जुलै

0: रात्री दरम्यान जम्मू आणि लगतच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे चिनाब नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. पाकिस्तानच्याच लाहोर येथील पूर अंदाज विभागानंही मुसळधार पावसामुळे चिनाब नदीला पूर आला असल्याचं म्हटलं आहे. नदीच्या पाणी पातळीतील ही वाढ म्हणजे मुसळधार पावसाचा एक नैसर्गिक परिणाम असून भारतानं कोणतीही जाणीवपूर्वक कृती केल्यानं हा पूर आला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. इराणच्या सागरी हद्दीत एलपीजी वाहून नेणाऱ्या आणि मोझांबिकचा ध्वज असलेल्या दिशा या जहाजावर काल हल्ला झाला. या जहाजावरील सर्व 28 भारतीय कर्मचारी सुरक्षित आहेत. तेहरानमधील भारतीय दूतावासानं या घटनेला दुजोरा दिला आहे. स्पेन आणि फ्रान्समध्ये भीषण वणव्याचा हजारो नागरिकांना फटका बसला आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. स्पेनमध्ये माद्रिदच्या पश्चिमेकडे लागलेल्या 3 वणव्यांमुळे आग वाढली आहे. प्रचंड उष्णता, सोसाट्याचा वारा आणि कोरड्या हवामानामुळे आग आटोक्यात आणण्यात अडचणी येत आहेत. स्पेन सरकारनं राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये हरारे इथं आज भारत आणि यजमान झिम्बाब्वे यांच्या 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 4:30 वाजता सामना सुरू होईल. गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात 7 गडी राखून विजय मिळवत भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये झिम्बाब्वे विरुद्ध भारताची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. दोन्ही संघांमधील 15 सामन्यांपैकी भारतानं 12 सामने जिंकले आहेत, तर झिम्बाब्वेनं 3 सामन्यात विजय मिळवला आहे. कॅनडातील ओंटारियो इथं आज जागतिक युवा स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय स्क्वॅशपटू अनाहत सिंग इजिप्तच्या बारब सामेहचा सामना करणार आहे. या लढतीत विजय मिळवल्यास स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणारी ती पहिली भारतीय खेळाडू असेल. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिव्यांग पुरुषांच्या हेवीवेट भारोत्तोलनामध्ये झंडूकुमारनं कांस्य पदक जिंकून भारताच्या पदकाचं खातं उघडलं. आपल्या दुसऱ्या प्रयत्नात 190 किलो वजन उचलून त्यानं दमदार कामगिरी केली. बिहारच्या झंडूकुमारनं लहान वयात पोलिओवर मात करून आर्थिक अडचणींचा सामना करत भारोत्तोलनामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपरफुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारातील दोषींना कठोर शिक्षा करण्याच्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. NTA सत्तेचाळीस अधिकाऱ्यांना केलं कार्यमुक्त. UPSC प्रतिभा सेतू पोर्टलद्वारे 16 युवा उमेदवारांची नियुक्ती प्रक्रिया सुरू. महाराष्ट्रात आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा. पाकिस्तानकडून सीमापार दहशतवादाला मिळणारा पाठिंबा थांबत नाही, तोपर्यंत सिंधू जलकरार स्थगित राहणार, केंद्र सरकारची स्पष्टोक्ती. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिव्यांग पुरुषांच्या भारोत्तोलनात भारताच्या झंडूकुमारला कांस्य पदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .47 अर्थात 1143 किलोहर्ट्झ ही मध्यम लहरी वाहिनी तसंच 101.5 या FM वाहिनीचं न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 8:40 झाले आहेत.
2: थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2 शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवन कार्याविषयी माहिती देणारी भाषणमाला प्रसारित करत आहोत. वक्ते आहेत ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते, संपादन सुहास नंदुरे यांचं.
3: भगिनी आणि बंधू हो, नमस्कार. स्त्री शिक्षणाचे उद्गाते, विधवा विवाहाचे कट्टर पुरस्कर्ते, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले तथा तात्यासाहेब यांच्या 2 शताब्दी जयंती वर्ष औचित्याने आकाशवाणीतर्फे आयोजित या विशेष व्याख्यानमालेत आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करताना विशेष आनंद होतो आहे. आज आपण ऐकतो आहोत 16. ज्योतिराव आपल्या समाजकार्याबरोबरच उद्योग व्यवसायात स्थिरावत होते. उत्पन्नाचे स्रोत वाढत होते, त्यांची जोड समाजकार्याला होत होती. ज्योतिरावांची सामाजिक उंची दिवसागणिक वाढत होती. स्वाभाविकच त्यांचे क्षितिजही दिवसेंदिवस रुंदावत होते. रुंदावणाऱ्या क्षितिजाबरोबरच समाजातील विषमता आणखी तीव्रतेने ज्योतिरावांच्या निदर्शनास येत होती. समाजाच्या निरक्षरतेचा फायदा घेऊन त्यांना लुबाडणारे, टाळूवरचे लोणी खाणारे सोडत नव्हते, तर जनसामान्य दिनदुबळ्यांची कथा काय. तत्कालीन समाज जीवनावर कर्मकांडांचा प्रचंड गैरप्रवाह होता. गतजन्म, प्रारब्ध, संचित, प्राक्तन, कर्म, पुण्य, भाग्योदय, षडाष्टक, ग्रहदशा यासारख्या अनेक शब्दांचे

अर्थ ठाऊक न होताही समाजामध्ये या शब्दांची मृत्यू या शब्दाइतकीच दहशत होती. या शब्दांच्या भुतावळीला सोबत घेऊन जनसामान्यांना कर्मकांडांच्या दावणीला बांधून कंगाल करण्याची चलाखी पुरोहित वर्गाने पिढ्यानपिढ्या हस्तगत केली होती. मराठी मुलखात पौरोहित्याच्या चाव्या ब्राह्मण वर्गाच्या सदैव कमरेला होत्या. अज्ञान, दारिद्र्य, अनारोग्य, व्यसनाधीनता, कर्जबाजारी, अंधश्रद्धा या षडरिपूंच्या जोखडात कायमच्या जनसामान्य गाडला गेला होता. या गंभीर सामाजिक समस्येच्या विरुद्ध लढण्यासाठी ज्योतिराव उभे ठाकले होते. समाजोन्नतीतील सर्वात मोठा अडसर कोणता असेल तर तो बहुतांश समाजाची मानसिक गुलामगिरी. हजारो वर्षे गुलामगिरीत गाडला गेलेला समाज सहजी बाहेर काढणे मोठे कठीण करणं, मात्र आपण तो प्रयत्न करायचाच हा निर्धार ज्योतिरावांमध्ये होता. आपल्या विचारांनी समाज प्रभावित होतो, आपल्या आव्हानास प्रतिसाद देतो हे जरी खरे असले तरी कर्मकांडांच्या प्रभावाखाली हुरपळणारा समाज ही काही इथली स्थानिक वेदना नव्हती, ती तर सर्वदूर पसरलेली गंभीर चर्मरोगासारखी स्थिती होती. त्यावर प्रभावी उपाय म्हणजे एकच वैयक्तिक समुपदेश पुरेसे नाही हे ध्यानात आले. वैयक समुपदेशन वा प्रबोधन यांना मर्यादा आहेत. समाज प्रबोधन हे त्या व्यक्तीबरोबर संपणार हे नक्की. प्रबोधनाची मशाल कायम रूपाने प्रज्वलित ठेवायची असेल तर आपण अक्षर रूपाने यायला हवे. या विचारातूनच ज्योतिरावांनी पुरोहित वर्गाच्या कर्मकांडातील दोष, उणीवा, त्यातील विकृती, लुबाडणुकीची वर्णने साहित्य रूपाने ज्योतिरावांनी आणली. तीही पोवाड्याच्या माध्यमातून वास्तवाचे शब्दरूप वर्णन करताना ब्राह्मण पुरोहित गरीब वर्गातील लोकांना धार्मिक संस्कारांचे निमित्त करून कसे लुबाडतात याचे विस्ताराने वर्णन ज्योतिराव करतात. या पोवाड्याच्या प्रसिद्धीच्या दिवसापासून ज्योतिरावांच्या मनाने घेतले की ब्राह्मणांनी क्षत्रियांसह सर्व समाजाला विपन्न अवस्थेत लोटले. ज्योतिरावांच्या मते क्षत्रिय म्हणजे शूद्र, अतिशूद्र यांचा समाज हो. ज्योतिरावांच्या या मताचेच प्रतिबिंब त्यांच्या पुढील ग्रंथात दिसून येते. शूद्रांना लुबाडणाऱ्या ब्राह्मणांवरील ज्योतिरावांचा हल्ला निर्विवाद मोठा होता. ज्योतिरावांच्या लिखाणात सामाजिक पुनर्रचनेला व उपयुक्त मार्गदर्शन तत्वे दिसून येतात. ज्योतिरावांच्या या पोवाड्यात त्या काळच्या सामाजिक परिस्थितीचे सुस्पष्ट चित्रण प्रत्येक ओळी शब्दागणिक आढळते. ज्योतिरावांनी जे काही लिहिले ते सारे आपल्या डोळ्यांनी पाहिलेले, अनुभवलेले वा इतरांवर होणाऱ्या अन्यायप्रसंगी प्रत्यक्ष पाहिलेले. किंबहुना त्या काळातील सामाजिक परिस्थितीचे हुबेहूब वर्णन करणारे ते प्रत्यक्षदर्शी टिपण म्हटले तर ते जास्त योग्य होईल. भारतीय समाजशास्त्राचा इतिहासाचा अभ्यास करताना अनेक प्रसंगी संदर्भ शोधताना पूर्ती दमशाक होते. ऐतिहासिक संदर्भ मिळत नाही. अनेक कर्त्या समाजपुरुषांच्या जन्मतारखा, समरप्रसंग, तडजोडी, स्थापना आदीविषयीचे संदर्भ शोधताना भलतेच औदासीन्य येते. त्यामुळे अनेक वेळा अभ्यासकाला आपल्या कल्पनाशक्तीवर अवलंबून व तार्किक विवेकाने निष्कर्षाप्रत यावे लागते. या बाबतीत ज्योतिरावांनी समाजातील विसंगती टिपताना खूप घटना, प्रसंग, कृती, पद्धतीचे अत्यंत बारकाव्याने टिपण केल्याचे दिसून येते. तात्यासाहेबांच्या लिखाणातील स्पष्ट व परकडपणा त्यांच्या टीकाकारांना झोंबणे स्वाभाविक आहे, मात्र त्यामध्ये कसलीही अतिशयोक्ती नाही वा कवी कल्पना विलास नाही. ब्राह्मण शिक्षक अर्थात काही सन्मानी आपोआप त्यालाही होते. ब्राह्मण शिक्षक कनिष्ठ वर्गातील विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक निरुत्साही करतात, त्यांना भेडसावून शाळा सोडण्यास प्रवृत्त करतात याचे मोठे मार्मिक वर्णन आपल्या पोवाड्यातून ज्योतिरावांनी केले आहे. त्या काळी शिक्षण खात्यातील ब्राह्मण शाळा निरीक्षक नेहमी ब्राह्मण शिक्षकाच्या बाजूने खोटी इतिवृत्ते धाडत. कनिष्ठ वर्गातील मुलांना शिक्षणाची मुळातच गोडी नाही असा फसवा अभिप्राय त्यात ते व्यक्त करी. ज्योतिरावांची तक्रार अथवा व्यथा केवळ शिक्षण विभागापुरती मर्यादित नव्हती, तर महसूल विभागाची जबाबदारी सांभाळणाऱ्या स्थानिक ग्रामप्रतिनिधी म्हणजे कुलकर्णी या पदावरील इस्माबाबत ज्योतिरावांची निरीक्षणे ही भलतीच परखड होती. तत्कालीन साक्षर वर्ग हा बहुतांश ब्राह्मण वर्गच असे. ग्रामस्तरावरील कुलकर्णी महोदय, इतर सहकारी अधिकारी जे बहुतांशी ब्राह्मणच असत, ते इतर कारकुनांशी आणि मामलेदारांसारख्या महसूल अधिकाऱ्यांशी आतून सूत जमवीत, विशेषतः गरीब रयतेच्या तक्रारी किंवा फिर्यादी इंग्रज अधिकाऱ्यांना वाचून दाखवित असताना त्यातील मुद्दे किंवा महत्त्वाची वाक्ये गाळून टाकीत असत. अशा प्रकारे त्यावेळचे शासन हे पक्षपाती व अन्यायी होते. लाचलुचपतीने आणि दुष्कृत्याने बरबटलेले होते.

0: गावखेड्यातील गाव कामगार पोलीस पाटील जरी ब्राह्मणेतर असला तरी तोही या चौकडीच्या हातात असे. खेड्यातील ब्राह्मण कुलकर्णी हा तेथील लोकात भेदाची आणि दुहीची बीजे पेरून आपसात भांडण लावून दे. ब्राह्मण अधिकारी तक्रार अर्जाचे निवारण करताना पक्षपात करत, बहुधा सावकार हे ब्राह्मणांच्या बाजूने खटल्याचे निर्णय करी. सावकारांच्या खटल्याचे निर्णय हे ब्राह्मण वर्ग सावकारांच्या बाजूने करी. गरीब शेतकऱ्यांना मात्र दंड व शासन करी. सरकारला कर मुख्यतः शेतकऱ्यांकडून मिळेल, तरी शेतकऱ्यांची मुले मात्र अशिक्षितच राहत. ज्योतिराव फुडे लिहितात, सर्वावर ताण म्हणून की काय ब्राह्मण शिक्षक शाळांमधून राजद्रोहाचा प्रचार करत. यासाठी ज्योतिरावाने व्हिक्टोरिया राणीला आपल्या पोवाड्यात अशी प्रार्थना केली आहे की दारिद्र्याने गांजलेल्या या लोकांवरील तिने दया करावी आणि ब्राह्मणांच्या निर्दयी छळापासून वाचवावे. आपला राज्यकारभार लाचलुचपत आणि दुष्कृत्य यापासून दूर करावा असे आवाहन ज्योतिराव व्हिक्टोरिया राणीला करण्याचा निडरपणा दाखवतात. पुढे ज्योतिराव व्हिक्टोरिया राणीला ऐकवतात की जर व्हिक्टोरिया हिने गरीब शेतकऱ्यांच्या मुलाला शिक्षणाची सोय केली, त्यांना शासनामध्ये नोकऱ्या दिल्या, न्यायदानाच्या अधिकारावर नेमले, तर कनिष्ठ वर्गातील लोकांच्या हक्कांचे रक्षण होईल. एक पाऊल पुढे जाऊन तात्यासाहेब इंग्लंडच्या राणीला पुढे सुनावतात की कारकून शिक्षक व दंडाधिकारी यांची नेमणूक सर्व जातीतून करावी आणि समाजाचा छळ करणाऱ्या दुष्टांची साखळी तोडून टाकावी. त्याकाळी शिक्षणाच्या बाबतीत ब्राह्मणच आघाडीवर होते. एकतर त्यांच्या कुटुंबातील शिक्षणाच्या अनेक पिढ्या चालत आलेली परंपरा, दुसरे म्हणजे पेशव्यांचे राज्य गेल्यामुळे नाखुश ब्राह्मण समाजाला चुचकावण्यासाठी इंग्रजांनी अनुसरलेले अनुकूल आणि प्रोत्साहनात्मक धोरण, त्यामुळे वरच्या समाजातील शिक्षण झिरपत खालच्या समाजात जाईल अशी जी तत्वप्रणाली आग्रहाने प्रतिपादली जात होती ती संपूर्ण अयशस्वी ठरली होती, कारण शिक्षण हे ब्राह्मण आणि तत्सम वर्गातच गुरफटवून राहिले. पुढील काळात जेव्हा ब्राह्मणेतर तरुण ज्योतिरावांच्या धोरणानुसार शिक्षण घेऊन सरकारी नोकरीच्या जागा पटकावू लागले, तेव्हा स्वार्थी वर्ग ओरडा करू लागला की सुशिक्षित ब्राह्मणेतर नोकरीसाठी परकीय सरकारकडे भीक मागावी लागते आहे. जोवर या सर्व नोकऱ्या त्या स्वार्थी वर्गाकडे पूर्णांशाने होत्या, तोवर ते मूक गिळून होते, इंग्रजांची चाकरी करण्यात धन्यता मानत होते. यावर ज्योतिराव मात्र सरकारी नोकऱ्यात सर्व जमातींना प्रतिनिधित्व द्यावे यासाठी आग्रही होते. ज्योतिरावांच्या समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सततचे आग्रही राहणे स्वार्थी वर्गाला जाचाचे व त्रासदायक वाटत होते. तोच स्वार्थी वर्ग ज्योतिराव जातीयवादी आहेत असा टाहो फोडत होता. मात्र ज्योतिरावांची विवेक बुद्धी जराही ढळली नाही, उलट समतेचा विचार प्रत्येक श्वासात जपणारे ज्योतिराव आपल्या एका काव्यात ख्रिश्चन मुसलमान मांग ब्राह्मणाशी एक समान मानावे, पोटाशी धरावे, बंधुपरी अशा शब्दात व्यक्त होतात. ज्योतिराव उक्त कृती वाचा लेखणी आदींच्या चौफेर मार्गाने समता प्रस्थापित करण्यासाठी अहोरात्र झटत होते. ज्योतिरावांचा प्रत्येक निर्णय कृती उक्तीवर आपण टीका केलीच पाहिजे या वृत्तीने सनातनी स्वार्थी वर्ग आकाशपाताळ एक करीत होता. विविध ज्ञान विस्तार नावाचे एक मासिक ज्योतिरावांवर अश्लाघ्य टीका करण्यात धन्यता मानत होते. ज्योतिरावांच्या पोवाड्यातील बुद्धिवाद विविध ज्ञान विस्तारकर्त्याला मुळीच समजला नसावा वा तो समजूनही विरोधासाठी म्हणून लेखणी चालवत राहिला असावा. ज्योतिरावांचे लिखाण हे करमणुकीसाठी वा मनोरंजनासाठी नव्हतेच, म्हण ते होते अंधारात चाचपडणाऱ्या समतेच्या पटांगणात येण्यासाठी धडपडणाऱ्या दीनदुबळ्या समाज बांधवांसाठी. त्यांच्यासाठी त्यांना समजेल अशाच भाषेत ज्योतिराव लिहित होते. दीनदुबळा बांधव अक्षर जोडत होता, अडखळत वाचत होता, उभे राहण्याचा प्रयत्न करत होता, यातच ज्योतिरावांचे यश दडले आहे. आज आपण थांबतो आहोत. नमस्कार. जय भारत.
1: थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी माहिती देणारी भाषणमाला आत्ताच आपण ऐकलीत.
2: वक्ते ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते.
1: संपादन सुहास नंदुरे यांचं.
3: श्रोते हो, हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: कुठे शोधिसी काशी, कुठे शोधिसी रामेश्वर, अन कुठे शोधिसी काशी, कुठे शोधिसी रामेश्वर, अन कुठे शोधिसी काशी।
1: श्रोतेहो, सुधीर फडके यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते यशवंत देव.

हे आहे आकाशवाणीचे रत्नागिरी केंद्र. सकाळचे 9 वाजलेत. श्रोते हो, लख लख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करतोय. ऐकूया बजरंगी भाईजान या चित्रपटातलं प्रीतम यांनी संगीत दिलेलं कौसर मुनीर यांचं गीत. हे गीत गायलंय अदनान सामी आणि सहकाऱ्यांनी.

0: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
1: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज
0: TJSB सहकारी बँक लिमिटेड भरोसे का बँक भविष्य का बँक।
2: श्रोते हो, रविवार दिनांक 26 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत संघर्षाने आणि जिद्दीने तसंच परिस्थितीशी दोन हात करत 23 वर्षांच्या इतक्या मोठ्या गॅपनंतर पुन्हा शिक्षणाकडे वळून वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शीतल मुळे यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत।
3: मी तर म्हणते की स्त्रीने स्वतःसाठीच जगलं पाहिजे। संसार काय आयुष्यभर करायचाच आहे, सगळ्यांच्या जबाबदाऱ्या काय आयुष्यभर असतातच आपल्याला। मुलं आहे, नवरा आहे, सासू आहे, सासरे आहेत, आई आहे, बाबा आहे, भाऊ आहे, सगळ्यांच्या जबाबदाऱ्या असतात। पण तुम्ही स्वतःसाठी कधी जगणार आहात? ते जगा ना तुम्ही। तुम्ही कधी जगणार? तुमच्या इच्छा तुम्ही कधी पूर्ण करणार? त्या तुम्ही स्वतः खंबीर होऊन करा, हे माझं सांगणं आहे। जसं मी केलं तसं प्रत्येक स्त्रीला शक्य आहे ते। असं नाही आहे की कुठली स्त्री करू शकत नाही। जर स्त्रीने ठरवलं तर ती करू शकते, काहीच अशक्य नाहीये। स्त्रीनी विचार केला पाहिजे की आपण असं बंदिस्त किती दिवस राहायचं। तो विचार करून आपलं आयुष्य पुढे घडवायला काहीच हरकत नाही। प्रत्येक स्त्रीनी ठरवा ना की आपल्याला हे करायचंच आहे, आपण किती दिवस दुसऱ्यावरती अवलंबून राहायचंय।
2: तेव्हा श्रोते हो, रविवार दिनांक 26 जुलैला जरूर ऐका कार्यक्रम वनिता मंडळ 1143 kHz 101.5 MHz आणि News on AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून। सादर करते विवेक वानखडे।
4: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
5: कारण आम्हाला ठाऊक आहे
4: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता।
5: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
4: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
5: वारणा पनीर।
4: खा बिनधास्त, जगा बिनधास्त।
6: श्रोते हो, आता मिथुन आणि तुलसी कुमार यांनी गायलेलं अमिताभ वर्मा यांचं गीत ऐकूया। ऑल इज वेल या चित्रपटातल्या गीताला संगीत आहे मिथुन यांचं।

0: माँ से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा। सब दाग चले गए। सुपर निर्मा, मैं सुपरमैन।
1: सचिन,
0: मम्मी,
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन।
2: बाल जगत या कार्यक्रमात 26 जुलै रोजी सकाळी 9:30 अवश्य ऐका नवनिर्माण हायस्कूल रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली नाटिका आम्ही निसर्गाचे वारसदार।
3: कोण कोण आहे तिकडे?
4: अरे अथर्व, घाबरू नकोस, मी तुझा मित्र आहे।
3: पण तू कोण आहेस?
4: मी भविष्यातला मुलगा।
3: भविष्यातला?
4: हो, ज्या काळात पाऊस वेळेवर पडत नाही, जिथे नद्या कोरड्या आहेत, जिथे पाण्यासाठी भांडण होतात।
3: अरे अथर्व, पाऊस पडायचा पण जंगलं तोडली गेली, डोंगर उघडे झाले, पाणी साठवलं नाही, नद्या गाळ्याने भरल्या आणि सगळं पाणी समुद्रात वाहून गेलं।
2: अवश्य ऐका बाल जगत 26 जुलै रोजी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर। कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे।
5: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
6: कारण आम्हाला ठाऊक आहे
5: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता।
6: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
5: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
6: वारणा पनीर।
5: खा बिनधास्त, जगा बिनधास्त।
7: श्रोते हो, हिंदी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। हॅपी न्यू इयर या चित्रपटातलं विशाल शेखर यांनी संगीत दिलेलं इरशाद कामिल यांचं गीत ऐकूया। स्वर आहे श्रेया घोषाल आणि अरिजित सिंग यांचा।

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही
1: काव्यांजली हितगुज कवितेशी

श्रोते हो, कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत होतं पी के या चित्रपटातलं. शान आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजातलं हे गीत लिहिलं होतं मनोज मुंतशीर यांनी आणि संगीत दिलं होतं अंकित तिवारी यांनी. याबरोबरच लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतो आहे.

0: 11:43 किलोहर्ट्जवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 9:30 वाजलेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
2: कारण आम्हाला ठाऊक आहे
1: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
2: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
1: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
2: वारणा पनीर.
1: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
3: निर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा, मैं सुपरमैन.
4: सचिन,
3: मम्मी,
4: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
1: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
2: कारण आम्हाला ठाऊक आहे
1: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
2: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
1: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
2: वारणा पनीर.
1: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
0: श्रोते हो, कार्यक्रम प्रसारित होतोय इंद्रधनुष्य. यामध्ये ऐकूया अवघी वारी अवघा विठ्ठल भक्तीचा अखंड सोहळा. दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणाऱ्या वारीचं वर्णन आणि प्रतिक्रियांवर आधारित विशेष रूपक. लेखन डॉक्टर श्रीकृष्ण जोशी. निवेदन आणि निर्मिती सहाय्य अनघा मगदूम. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.

अवघा असं म्हणतं विठुरायाच्या नामघोषानं भारून गेला होता. डोळ्यात प्राण आणून पंढरीचे वारकरी रांगेत उभे होते. गेल्या अनेक दिवसांच्या अथक अविश्रांत वारीची सांगता आता अवघ्या काही क्षणांवर आली होती. नामघोषानं चित्तवृत्ती उल्हासित झाल्या होत्या आणि विठू माऊलीच्या दर्शनानं जगण्याला नवं भान मिळणार होतं. समोरच्या मंदिरात पहाटेपासून विधिवत पंचामृती पूजा चालली होती. मांगलिक स्नानानंतर भाळावर चंदनलेपाची विशिष्ट मुद्रा आरेखित झाली होती. वस्त्र प्रावरणांनी देहाला अलंकृत करणं सुरू होतं. तुळशीचे प्रचंड हार गळ्यात घातल्यानंतर गुरुजींनी प्रथेनुसार तर्पण समोर धरला. ज्या मुखमंडळाची

0: ही शोभा अवर्णनीय वाटायची. ज्या मुखदर्शनानं अनंत जन्माचं सुकृत फळाला आल्याचं सुख मिळायचं, ज्या प्रसन्न वदनाच्या दर्शनाची ओढ भवसागर तरुण जाण्यासाठी पंढरीच्या वारीला यायचं, ती वारी पूर्णत्वाला गेल्याचं समाधान वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहू लागलं होतं. आजूबाजूला महाआरतीचा, त्याच्या नामाचा, टाळघोषाचा, मृदुंगाचा कल्लोळ आसमंत भेदून जात होता. दर्शन घेणाऱ्यांच्या रांगा अव्याहत सुरू झाल्या होत्या. त्या राजस सुकुमार पंढरीरायाचं आणि वारकऱ्यांचं द्वैत संपून गेलं होतं. माऊलीच्या दर्शनानं याच साठी केला होता अट्टहास, अशी वारकऱ्यांची अवस्था होऊन गेली होती. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणि कदर्शन विठ्ठलाचे, यापेक्षा वेगळं काही नकोच होतं त्यांना. जमलेल्या हजारो लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेच्या लाटा गगनापर्यंत उसळ्या घेऊ लागल्या होत्या.
1: ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.
0: पंढरपूरमध्ये आता काय स्थिती असेल हाच अनुभव आपल्याला सांगत आहेत पंढरपूर येथील ज्येष्ठ पत्रकार प्रशांत आराधे.
2: पंढरपूरची जी वारी आषाढी वारी आहे ती प्रमुख वारी म्हणजे चार वाऱ्यांपैकी असते आणि जवळपास या वारीकरता 18 ते 20 लाख भाविक प्रतिवर्षी येतात. ही संख्या वाढत चाललेली आहे. खरं तर ह्याच्यामध्ये तरुणाची संख्या पण खूप वाढते आहे. आणि आता जर पंढरपूरची जर आजचा जर विचार आपण केला आणि पंढरपूरमध्ये सर्व संतांच्या पालख्या आणि लाखो भाविक पुढे येतात. ज्या पालख्या मागे जरी येत असल्या तरी भाविक हे पंढरपूर शहरामध्ये येतात. इथं जी दर्शनाची रांग आहे, पदस्पर्श दर्शनाची रांग, ती पहिल्यांदाच यंदा 9 किलोमीटर लांब गेलेली सध्या आणि जवळपास त्या दर्शन रांगेमध्ये 1 ते 1.5 लाख भाविक उभे आहेत. शासनाने खूप व्यवस्था केली इथं पण ती पण तोडकी पडते आहे लोकांच्या भक्तीसमोर आणि प्रत्येकाला वाटतं की दर्शन मिळावं. खरं तर ते 1 सेकंद 2 सेकंद दर्शन असतं तर त्याकरता ते आता सध्या सुद्धा 12-12, 15-15 तास रांगेमध्ये उभारतायत. आजचं रेकॉर्ड आहे की जवळपास 18 तासानंतर त्यांना दर्शन मिळत आहे अशी इथली ही परिस्थिती आहे. पण विठ्ठलनामाचा गजर असतो, लोकांना विठ्ठलाच्या दर्शन आणि दर्शन विठ्ठल जरी नाही मिळालं तरी चालतं, त्यांना जो माणूस विठ्ठल दर्शन घेऊन येतो त्याच्या पाया पडून सुद्धा ते आनंदी असतात किंवा विठ्ठलाच्या कळसाचं दर्शन घेतात. आणि आताची जर तुम्ही पंढरपूरची परिस्थिती पाहिली तर पूर्ण हाऊसफुल आहे पंढरपूर सगळं. म्हणजे 1 लाख 1.5 लाख लोकसंख्येचं हे शहर आहे, मात्र इथं जवळपास आता या घडीला आजही 10 लाखाच्या वर भाविक आहेत आणि सर्व मार्गांवर संतांच्या पालख्या सुद्धा आतमध्ये येत आहेत. त्याच्याबरोबर भाविक मोठ्या संख्येने तिथे सध्या येत आहेत अशी अवस्था सध्या पंढरपूरची.
1: ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.
0: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं इतका सीमित अर्थ नाही आणि दिंडी म्हणजे केवळ वारकऱ्यांचा समूह नाही. एका श्वासानं, एका ध्यासानं, एका दिशेनं आणि एकाच उपास्य दैवताच्या ओढीनं अखंड चालत राहणारे पाय म्हणजे वारी. परमार्थ सुख सर्वांनी एकत्र घेण्याचा मार्ग म्हणजे वारी. शरीरा सुख न द्यावा भोग, न द्यावे दुःख, न करावा त्याग, शरीर वोखटे ना सांग, तुका म्हणे वेग करा हरिभजनी, ही प्रमुख भूमिका म्हणजे वारी. वारी म्हणजे साक्षात संस्कृती वैभव, समाज मनाच्या अद्वैताचे साक्षात दर्शन म्हणजे वारी, एक आनंद सोहळा म्हणजे वारी, कृतकृत्य होऊन अवघ जगणं हरिमय करणं म्हणजे वारी, उपास दैवताला नियमित भेटण्याची आस म्हणजे वारी. जिथे अहंभाव गळून पडतो, जिथे माऊली या शब्दानं हाकारलं जातं, जिथे लहान मोठ्या वयापेक्षा जे जे भेटे भूत तया मानीचे भगवंत अशी धारणा असते, जिथे मी आणि आम्ही यापेक्षा आपण या आपुलकीच्या शब्दाची पेरणी सदोदित असते, तिथे वारी असते. आषाढी कार्तिकी एकादशीला पंढरीला भेटणं, त्यासाठी प्रतिवर्षी 20-25 दिवस ऐहिक आयुष्यातील सुखोपभोगावर पाणी सोडून विठुरायाच्या दर्शनाची विलक्षण आस उराशी बाळगणं हे वारकऱ्यांच्या आयुष्यातील कृतज्ञतेचे क्षण असतात. वारीला जाऊन ते क्षण पुन्हा पुन्हा उपभोगणं हे त्याच्या आयुष्याचं इप्सित असतं. वारी हे वारकऱ्याच्या आयुष्यातील समर्पण असतं. मोक्ष मिळो न मिळो पण पंढरपुरातील विटेवरी उभा, कटेवरी हात ठेवणी 28 युग आपल्यासाठी थांबलेल्या पंढरीच्या राजाचे चरणकमल, परब्रह्माचे मुखकमल पाहून वारकऱ्यांचे आयुष्य धन्य होते. धन्य अजिदिन झाले संतांचे दर्शन अशी भावोत्कट अवस्था होऊन जाते. हाच अनुभव आपल्याला सांगत आहेत रत्नागिरीतील राहुल कोसुमकर.
3: नमस्कार, मी राहुल विजय कोसुमकर, जन्म माझा रत्नागिरीतला आणि 1997 पासून मी फलटण ते पंढरपूर असा पायी प्रवास आमचा म्हणजे वारीचा सुरू झाला. ते 2013 पर्यंत आम्ही वारी करत होतो आणि त्यानंतर 2014 पासून आम्ही कोल्हापूर ते पंढरपूर असा आम्ही पायी वारीचा प्रवास आमचा आम्ही सुरू केला. केलेला आहे. श्री सद्गुरु विश्वनाथ महाराज रुपरीगड ट्रस्ट कोल्हापूर आणि श्री सद्गुरु दादा महाराज सांगवडेकर सेवा प्रतिष्ठान ट्रस्ट कोल्हापूर यांच्यातर्फे हे आयोजित केलं जातं. आणि आता सध्या आम्ही श्री क्षेत्र विश्व पंढरी म्हणजे कोल्हापूरची ते श्री क्षेत्र पंढरी असं आमची वारी असते. यावर्षी 16 जुलै ते 23 जुलै असा आमचा प्रवास झाला.

पूर्ण विश्वनाथ महाराज रुकडीकर दिंडी सोहळा असा त्या दिंडी सोहळ्याचं नाव आहे. आणि ह्याला अतिशय छान असं नाव सगळेजण उच्चारतात, म्हणजे सुगंधित दिंडी किंवा डॉक्टर्स दिंडी असं सगळेजण म्हणतात. आणि याच्या पाठीमागे कारण असं आहे की आमच्या दिंडीमध्ये जास्तीत जास्त ही तरुण आयुर्वेदिक सेवा देणारे वैद्य आहेत, जी डॉक्टर्स आहेत, त्याच्यामध्ये पुरुष डॉक्टर्स आणि स्त्री डॉक्टर्स असे सगळे तिथे येतात, स्वतः सेवा करतात आणि त्याचबरोबर स्वतः पायी चालतातही. अशी आमची सगळी पूर्ण दिंडी आहे आणि आम्ही पूर्ण चालतो. आणि दिंडी चालण्याच्या सुरुवातीला चालण्यासाठी आरोग्याविषयी किंवा त्याचा आहार विहार कसा असला पाहिजे याच्याबद्दल सगळ्यांना जे साधक जे दिंडीत असणार आहेत त्यांच्याबद्दल आम्ही त्यांना सगळ्यांना सांगतो. त्यांना सांगितलं जातं की नामस्मरण कसं करायचं, दिंडीमध्ये अभंगातील सहभाग तुमचा कसा असला पाहिजे, त्यानंतर आपला पोषक कसा असला पाहिजे आणि शिस्त कशी असणार, अशी संपूर्णपणे आपण त्या सगळ्यांना साधकच्या मध्ये दिंडीत सहभागी होतात ते सगळ्यांना आपण अगोदर सांगतो. तसंच बरोबर हे जे आयुर्वेदिक वैद्य आमच्या दिंडीमध्ये आलेले असतात त्यांचं पूर्ण म्हणजे आता आम्ही कोल्हापूरला सुरू केलं की पेठ वडगाव म्हणून गाव आहे तिथे आमचा मुक्काम होतो. त्यानंतर औदुंबर मध्ये मुक्काम, चिंचणी, करंजे, भिंगेवाडी, दिघंची, महूद आणि पंढरपूर असे आमचे 8 वाऱ्यांचा 8 मुक्काम असतात. आणि प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय आणि संशोधन केंद्र जे कोल्हापूरमध्ये आहे त्यांच्यामार्फत मोफत आयुर्वेदिक शिबिर ही आयोजित केली जातात. आणि त्याच्यात ग्रामस्थ आहेत त्यांना रुग्णांना मोफत औषधोपचार आणि त्यांचं शिबिर घेतली जातात प्रत्येक दिवशी तिथे. आणि तसंच वारीमध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा इतर जे ज्यांना थोडस काही दुखत असेल तर त्यांचं सुद्धा स्नेहन आणि मसाज वगैरे केलं जातं दररोज रात्री, असा हा वारीचा प्रवास आहे. पर एवढाच होत नाही तर वारीच्या प्रवासामध्ये हा जो मार्ग आहे आमचा हा दुष्काळी भागात जाणार आहे, त्यामुळे मग या ट्रस्टतर्फे आम्ही विविध ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे किंवा दरवर्षी करतो. तसंच व्यसन मुक्ती शिबिर शालेय विद्यार्थ्यांसाठी विश्व संस्कार आणि व्यक्तिमत्व विकास अशी व्याख्यानमाला आम्ही चालू केलेली आहे. आणि जी जी शाळा आहेत त्या शाळांच्या ज्या काही संस्थांना जी आर्थिक गरज असेल किंवा इतर आवश्यक वस्तूंची गरज असेल तर ते सुद्धा आम्ही भेट देऊन आम्ही आमची सामाजिक बांधिलकी जी आहे ती आम्ही जपली जाते. या दिंडीमध्ये बहुतेक सर्व तरुण आणि सुशिक्षित साधक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. म्हणून आमचं एक ब्रीद वाक्य असं आहे की साधना, स्वच्छता आणि सुगंध असं हे आमचं ब्रीद वाक्य आहे. आणि त्याचा वैयक्तिक जर का मला विचारलं तर माझा अनुभव काय आहे, इतकी वर्ष जरी आम्ही करत असलो तरी सुद्धा पुढची वारी कधी येते याची आम्ही वाट बघत असतो. कारण ही वारी ही पंढरपूर गाठण्याचा नुसता प्रवास नाहीये, तर स्वतःला विठ्ठलाच्या चरणी अर्पण करायचं आहे, स्वतःला म्हणजे माझ्यातला मीला ह्याचा हा प्रवास आहे. आणि ह्या भक्ती मार्गाचा जो महामार्ग आहे हेच शिकवतं ह्या भक्ती मार्गाच्या महामार्गावर चालायला की ते प्रत्येक पावलामध्ये आपल्याला आनंद, समाधान, विठ्ठल नामाचा अखंड गजर असा दडलेला असतो त्याचा अनुभव आम्हाला प्रत्येक वर्षी आम्हाला मिळतो. आणि हा प्रत्येक मिळालेला जो अनुभव असतो तो आम्ही साठवून ठेवतो. त्याचा प्रत्येक दिवसानंतर म्हणजे वारीनंतर सुद्धा जे प्रत्येक दिवस येतो ते काम करत असताना किंवा आपला इथला जो जे काही आमचं दिनचर्या असते त्याच्यामध्ये ह्या अनुभवाचा आम्हाला वापर करता येतो. म्हणजे आपल्याला खऱ्या असणाऱ्या ज्या गरजा आहेत त्या आपल्याला खऱ्या गरजा आपल्याला लक्षात येतात आणि जे जे काही उपलब्ध असेल त्याच्यामध्ये समाधानी वृत्ती आपली राहते आणि हाच खरा आनंद आहे हे आम्हाला समजतंय त्या वारीमुळे. आणि पुढील वारीपर्यंत आम्ही हा आनंद जपतो.

0: तुकाराम।
1: वारीची परंपरा नेमकी कधी सुरू झाली याबद्दल अनेक मतमतांतरं आहेत, पण तरीही उपलब्ध माहितीनुसार 800 वर्षांपूर्वी वारी सुरू झाली असावी आणि आज तागायत अव्याहतपणे वारीची परंपरा सुरू आहे. खरं म्हणजे ती एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे, ज्या परंपरेला श्रद्धेचं बळ प्राप्त झालंय. भागवत धर्माची म्हणजेच वैष्णव धर्माची किंवा वारकरी संप्रदायाची सुरुवात झाल्यापासून समाजाला जगण्यासाठी नवं परिमाण लाभलं. नामजप, नवविधा भक्ती, सर्वसमावेशकता, नैतिक आचरण, ग्रंथ पठण अशा सोप्या पद्धतीनं परमेश्वर प्राप्ती होऊ शकते हा दृढ विश्वास या धर्मानं दिला. संतांच्या मांदियाळीनं अभंग, भारूड, गवळण अशा अनेकविध प्रकारच्या रचना निर्माण केल्या. कीर्तन,

पुराण, प्रवचन अशा स्वरूपाच्या मार्गानं त्या रचना सर्व समाजापर्यंत पोहोचल्या. एका अर्थानं समाजाला नवी दृष्टी देण्याचं आणि जीवन जगण्याचं तत्व या रचनांच्या गायनातून सर्वत्र पोहोचलं. वारीच्या अविरत परंपरेत सुद्धा अभंग आणि इतर लोकगीतं परमेश्वराचं गुणगान करीत असताना समाज प्रबोधनाचं अतुलनीय कार्य चालूच असतं. आज सुद्धा वारी अबोलपणे चालत नाही, मुखानं अभंग गायन किंवा नामजप चालूच असतो. त्याचा चांगला परिणाम वारकऱ्यांच्या आणि समाजाच्या दैनंदिन जीवनावर होत असतो. संत ज्ञानेश्वरांनी जगाविषयीच्या आणि जगण्याविषयीचा सकारात्मक आशावादी संस्कार मांडला. मनुष्य जन्माची महती आणि तो वारंवार हवा असण्याची आस हे वारकऱ्यांचं स्वप्न त्यांनी शब्दबद्ध केलं. आवडी न पुरे सेविता न सरे, पडी अली दुरे सवे गाठी. न पुरे हा जन्म हे सुख सेविता, पुढती ही आता हे जी मागो. वारीतील प्रत्येकाला याची जाणीव असते आणि संतांनी त्याला पूरक अशी भूमिका मांडली. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेगुढी असं माऊली म्हणतात. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची, अशा शब्दात संत श्रेष्ठ तुकाराम महाराज व्यक्त होतात. संत नामदेव महाराजांनी पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कनकरी तीर्थव्रत इतक्या स्पष्ट शब्दात सांगितलंय. तर आषाढी पर्वकाळ एकादशी दिन हरी जागरण देवाप्रिय असं संत एकनाथ महाराज सांगतात आणि त्या दिवशी वारीत काय करावं हेही सुचवतात. संतांच्या या अभंगवाणीचा वारकऱ्यांच्या मनावर खूप खोलवर परिणाम झालेला आहे.

0: पंढरपूरचा विठ्ठल हा जसा महासमन्वयक आहे तसा तो महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या सर्वदूर पसरलेल्या भक्तांचे आराध्य दैवत आहे. या वारी काळात ऊर्जेची एक विलक्षण अनुभूती जाणवते. याच वारीत काही ठिकाणी अश्वाचं रिंगण होतं, त्या पाठून भक्तगण धावत असतात आणि तिथली धूळ मस्तकी लावत असतात. तर धावा हा एक प्रकार या वारीत होत असतो. प्रापंचिक रिंगण सुटावं आणि त्यासाठी विठूचा धावा करावा अशी योजना असावी त्यापाठी.
1: रत्नागिरीतील सायकलिस्ट क्लबच्या 29 सदस्यांसमवेत सायकलने पंढरपूरला गेलेल्या मृणालिनी वाडकर यांनी आपला अनुभव सांगितला. त्यांनी सायकलने तिथे रिंगण घातलं, त्याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या,
2: 10-11-12 वारीचं नियोजन होतं. रत्नागिरीपासून पंढरपूर पर्यंत वारीसाठी जायचं होतं. लोक जातात, पायी जातात, वेगवेगळ्या संकटांवर मात करत जातात. आम्हाला सायकलवरनं वारी पूर्ण करायची होती. त्यासाठी 10 तारखेला सकाळी 4:30 पहाटे विठ्ठल मंदिरापासून तिथे नमस्कार करून विठ्ठलाचा आशीर्वाद घेऊन, रत्नागिरी प्रतिपंढरपूर मानलं जातं, तर इथल्या विठ्ठलाचा आशीर्वाद घेऊन वारीला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी 170 किलोमीटरचं टार्गेट होतं. उमरजला आमची राहण्याची व्यवस्था होती, त्याप्रमाणे पूर्ण आंबाघाट चढून सायकलने सर्वजण उमरज पर्यंत पोहोचले. सुरुवातीला तर जायचं की नाही, एवढं मोठं डिस्टन्स आहे, सायकलवर पार करायचं म्हणून माझी खूप द्विधा मनस्थिती होती. ऑलमोस्ट आता जायचं नाही असं फायनल झालेलं असताना सुद्धा आमचे जे आयोजक आहेत विशाल भोसले, त्यांनी आश्वस्त केलं होतं की तुम्ही फक्त मनामध्ये इच्छा ठेवा, विठ्ठल सगळं व्यवस्थित पार करून नेतो. त्याप्रमाणे खरंच अनुभव आला. जायचं नाही म्हणता म्हणता आदल्या दिवशी मी बॅग नेऊन ठेवली, दुसऱ्या दिवशी वारीला सुरुवात झाली. आंबाघाट पार करणं खूपच आव्हानात्मक होतं, तरीही जवळपास सर्व सायकलिस्टने तो सायकलवरूनच पार करण्याचा अट्टहास होता. ज्यांना शक्य नव्हतं त्यांच्यासाठी बॅकअप व्हेकल होतं, पण तरी सुद्धा जास्तीत जास्त सायकलवरून प्रवास करण्याचा प्रत्येकाचा हट्ट होता. त्याप्रमाणे दुपारी मलकापूरमध्ये व्यवस्थित सर्वजण आंबाघाट पार करून पोहोचले आणि तिथून पुढे मग एकदा आंबाघाट चालल्यानंतर मात्र रस्ता खूप छान होता, सपाट होता, त्यामुळे पटापट उमरज पर्यंत गेले. उमरज येथे तिथल्या भोसलेवाडीमध्ये आमच्या स्वागताची जय्यत तयारी होती. तिथले वारकरी संप्रदायाची जी शाळा आहे तिथल्या मुलांनी आणि ग्रामस्थांनी खूप चांगली व्यवस्था केलेली होती. आमचं वाजत गाजत स्वागत झालं. मंदिरामध्ये गाण्याचा कार्यक्रम होता, भजनाचा कार्यक्रम होता, महाप्रसाद होता आणि तिथेच आमची राहण्याची भोसलेवाडी उमरज मध्ये राहण्याची व्यवस्था केली होती. आणि दुसऱ्या दिवशी उमरज पासून पंढरपूर पर्यंत प्रवास होता. आदल्या दिवशीचा स्वागताचा उत्साह आणि आंबाघाट चढून आल्यानंतरचा एक वेगळा अनुभव होता सगळ्यांना, त्यामुळे सगळेजण उत्साहात होते. पहाटे 5:30-6 उमरजवरून निघालो ते संध्याकाळी पंढरपूरला 5 पहिले सायकलिस्ट पोहोचले. त्यानंतर शेवटच्या दिवशी म्हणजे 12 तारखेला रविवारी तिथे नगर प्रदक्षिणेचा कार्यक्रम झाला. साधारण 2-3 किलोमीटर नगर प्रदक्षिणा असते. तिथे सायकलवारीसाठी जमलेले जवळपास 4,000 सायकलिस्ट होते. सगळ्यांनी मिळून नगर प्रदक्षिणा कम्प्लीट केली. त्यानंतर तिथल्या एका मैदानामध्ये रिंगण आयोजन केलं होतं. त्याप्रमाणे रिंगण झाले, जवळपास 9 रिंगण तयार झाले होते. त्या प्रत्येकाने स्वतःचे विठू नामाच्या गजरात तल्लीन होत छान रिंगण पार केली. सगळी रिंगण कम्प्लीट झाल्यानंतर खरंच खूप

0: छान वाटत होतं. पहिल्यांदाच वारीचा अनुभव मिळाला आणि तेही अशा वेगळ्या पद्धतीने, त्यामुळे ते एक समाधान वेगळं होतं. पहिल्या वर्षी एकटेच गेले होते आयोजक आमचे, त्यानंतर दुसऱ्या वर्षी 10 जण गेले होते. गेल्या वर्षी म्हणजे त्याच्यात एक महिला होती आरती दामले म्हणून, बाकी 9 जण जे आमचे सायकलिस्ट दादा होते सगळे. आणि आज तिसऱ्या वर्षी त्यांचा एकंदर सगळा अनुभव बघता 30 जणांनी नावं दिली आणि सर्वच्या सर्व वारीला आले. त्यामुळे ती जी ग्रुप एनर्जी असते, टीम स्पिरिट असतं, त्याने प्रवास अजून छान झाला. गेल्या वेळी जवळपास 2 ते 2500 सायकलिस्ट होते, या वर्षी ती संख्या 4000 क्रॉस झाली. त्यामुळे तिथल्या आयोजकांनी ते खूप समाधानाने सांगितलं की जवळपास सायकलिस्ट दुप्पट झाले, पहिल्यांदाच वारीला गेलेले. त्यामुळे वारीला जातानाच खूप एक्साइटमेंट होती. नाही नाही म्हणता म्हणता ते जे 2 शब्द होते ते खरंच विठुराया आपल्यापर्यंत पोहोचवतो की तुम्ही इच्छा मनात ठेवा, जे काय आहे ते मी पार करून नेईन. त्याप्रमाणे खरंच माझी वारी खूप छान पद्धतीने पार करून नेली, अगदी सांभाळून सावकाशीने तिथपर्यंत पोहोचताना अनुभव आलाय मला. तिथे गेल्यानंतर मात्र विठुरायाच्या चरणी डोकं ठेवताना खूप भरून आल्यासारखं होतं, कारण हा अनुभवच पहिल्यांदा होता आणि खूप छान अनुभव होता.
1: ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.
2: मस्तकी तुळशीचं वृंदावन, टाळ, मृदुंगाचे लयकारीत वादन, असं म्हणतात पसरत जाणारा विठूचा हरिनामाचा गजर. अंती चंद्रभागेत स्नान आणि मग लेकूरवाळ्या विठू माऊलीचं दर्शन, ही परंपरा शतकानुशतकं चालू आहे. आणि जोपर्यंत विठ्ठल वारकऱ्यांच्या मनोमंदिरी वास करून आहे तोपर्यंत ती चालूच राहणार आहे. वारी ही सांस्कृतिक धार्मिक परंपरा, आक्रमकांच्या काळ रात्रीतून संतांनी वारकऱ्यांनी वाचवलेली संपर्क यात्राच आहे. ज्या काळात दळणवळणाची संपर्काची कोणतीही सुविधा नव्हती, त्या काळात मराठी महिने, ऋतू, आकाश दर्शन याच्या माध्यमातून अचूकता साधून वारी अविरत सुरू राहिली. जनजागरण होत राहिलं, सांस्कृतिक धागे अधिक घट्ट झाले, सांस्कृतिक मुळे खोलवर रुजत गेली, वृत्ती प्रवृत्ती निवृत्तीला अधिक चांगला अर्थ प्राप्त झाला. समन्वयानं, संवादानं, साहचार्यानं वैचारिक अभिसरण होत राहिलं. वेशापेक्षा देशाला, माणसांपेक्षा माणूसकीला, बाह्योपचारापेक्षा आंतरिक तळमळीला, नादापेक्षा शब्दांच्या अर्थाला एक वेगळं वलय प्राप्त झालं ते वारीमुळे.

0: आज प्रगतीमुळे वारीतील साधनांची, भौतिक सुविधांची, संपर्क साधनांची वाढ झालीय, तरीही पंढरीच्या भेटीची आस तीच आहे जी शेकडो वर्षांपूर्वी होती. ही विस्मयकारक परंपरा देशोदेशीच्या नागरिकांच्या मनातील कुतूहल जागे करते आणि मग देशोदेशीच्या सीमा उल्लंघून अनेक जण यात सामील होत आहेत. नृत्य, भजन, प्रवचन, कीर्तन अशा नवविधा भक्तीत रमत आहेत, त्यामुळे विठुराया सर्वसमावेशक झालाय.
1: पंढरपूरला दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला भरणाऱ्या यात्रांविषयी बोलताना ज्येष्ठ पत्रकार प्रशांत आराध्य म्हणाले,
2: खरं तर ही आमची ऊर्जा आहे. जेव्हा हा वारकरी पंढरपूरला येतो, हे 18-20 लाख किंवा दरोज पंढरपूरची जर आपण विचार केला 50-60 हजार भाविक अन्य दिवशी सुद्धा येत असतात, ही आमची ऊर्जा आहे. इथे येणारा भाविक हाच खरं तर पंढरपूरकरांचं उपजीविकेचं पण साधन आहे आणि ती एक ऊर्जा पण आहे. कारण विठ्ठल भक्तीचं एवढं मोठं म्हणजे कुठलंही उदाहरण जगाच्या पाठीवर कुठं नाही की एका वेळी 20-20 लाख लोकांनी येऊन हरिनामाचा गजर करावा. ह्या शहराचं पावित्र्य हे सगळं विठ्ठल, म्हणजे जसं तुकाराम महाराज म्हणायचे बाबा क्षेत्र विठ्ठल, नाम विठ्ठल, सगळं आमचं विठ्ठल आहे. आणि आज ह्या विठ्ठलाच्या इथंच सगळे लोक जमतात, त्यामुळे पंढरपूरकरांकरता पर्वणी असते हा. आणि मुळात अर्थकारणाचा सुद्धा पंढरपूरचा हा कणा आहे. सोलापूर जिल्ह्याचा अर्थकारणाचा पण इथल्या यात्रा प्रत्येक एकादशी आणि आषाढी हा अर्थकारणाचा कणा आहे. इथली लोक ह्याच्यावरच आपली उपजीविका करतात ह्या यात्रांवरच. त्याच्यामुळे पंढरपूर करता ही भक्तिरस पण असतो, अर्थकारणही असतं आणि ही ऊर्जाही असते आमच्यासाठी. ही आषाढी वारी किंवा कार्तिकी वारी ह्या ज्या वाऱ्या मोठ्या वाऱ्या ह्या ज्या भरत आहेत, त्या वाऱ्यांकरता म्हणून अलीकडच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात शासन सुद्धा मदत करत आहे आणि स्वयंसेवी संस्था सुद्धा मदत करत आहेत. त्यामुळे पंढरपूरची यात्रा, आणि आता नव्यानंच तुम्हाला एक माहिती म्हणून सांगतो, पंढरपूर कॅरिडॉर तयार होतोय आणि ह्या कॅरिडॉरच्या माध्यमातून पुढच्या वेळीपासून मंदिर परिसरात जो आहे एक प्रशस्त असं वातावरण निर्माण करतात, ज्यामुळे पुढची वारी ही आणखीन विहंगम असणारे विलोभनीय असते. ज्ञानेश्वर माऊली,
0: ज्ञानराज माऊली, तुकाराम. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा ही भावना सर्वांचीच झाली आहे. रंजल्या गांजल्यांचा विठ्ठल सगुण साकार रूपात, विटेवरी उभा, कटेवरी हात स्वरूपात सर्वांवर मायेची कृपेची पखरण करीत उभा आहे. 28 युग लोटली तरीही विठू भक्तांच्या हाकेसाठी उभा आहे. हे सगळं अनुभवण्यासाठी एकदा तरी वारी आणि एक तरी ओवी अनुभवावी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम. याचं लेखन केलं आहे डॉक्टर श्रीकृष्ण जोशी यांनी. निवेदन आणि निर्मिती साहाय्य अनघा मगदूम यांचं, तर सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

श्रोते हो इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकलं अवघी वारी अवघा विठ्ठल भक्तीचा अखंड सोहळा. दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणाऱ्या वारीचं वर्णन आणि प्रतिक्रियांवर आधारित विशेष रूपक याचं लेखन केलं होतं डॉक्टर श्रीकृष्ण जोशी यांनी. निवेदन आणि निर्मिती सहाय्य होतं अनघा मगदुम यांचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो, आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा. प्रपंच या चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. स्वर आणि संगीत आहे सुधीर फडके यांचं.

ಮಾಡಿಸಿ ಪುರವಾಡಿಸಿ ತೂ ತೂಚ ತಾಡಿಸಿ ನಕಳೆಯ ತುನ ಕಾಯ ಜೋಡಿಸಿ.

0: श्रोते हो, सुधीर फडके आणि पंडित वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. झाला महार पंढरीनाथ या चित्रपटातल्या गीताला संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी.
1: कमी वेळा जास्त नफा, बस एका क्लिकवर कमाल हसला.
2: अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

0: श्रोते हो, हे होतं संत गोरा कुंभार या चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गायक आणि संगीतकार होते सुधीर फडके.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवतीभवती. तेव्हा जरूर

0: साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभवती हा कार्यक्रम 1143 किलोहर्ट्झ या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्झ या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
1: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं फुकट चंबू बाबूराव या चित्रपटातलं गीत आपण ऐकणार आहोत. गीत श्रीकांत नरुले यांचं, संगीत बाळ पळसुले.

श्रोते हो, अनुराधा पौडवाल यांनी गायलेला संत जनाबाईंचा अभंग आपण ऐकूया. बाळ पळसुले यांनी संगीत दिलेला हा अभंग आहे पंढरीची वारी या चित्रपटातला.

हे संसार संसार या चित्रपटातलं अनिल अरुण यांनी संगीत दिलेलं जगदीश केबुडकर यांचं गीत ऐकूया. स्वर आहे सुधीर फडके, सुरेश वाडकर आणि जयवंत कुलकर्णी यांचा.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 10:30 आणि 8 सेकंद झाले आहेत. श्रोते होता नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात. सुभाष गोसावी यांनी गिटारवादनात सादर केलेला राग गुजरी तोडी आपण ऐकणार आहोत काही क्षणातच.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.

श्रोते हो नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सुभाष गोसावी यांनी गिटार वादनात सादर केलेला राग गुजरी तोडी आपण ऐकला. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. श्रोते हो यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 11 वाजता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. हे बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

नमस्कार श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात मी जान्हवी भागवत आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज 25 जुलै मराठी क्षेत्रातलं अजरामर नाव म्हणजे सुधीर फडके यांचा जन्मदिवस. संगीत क्षेत्रात अनेक दिग्गजांचं योगदान अतिशय मोलाचं आहे, पण खऱ्या अर्थी ज्यांचं युग मराठी संगीतात अवतरलं होतं ते म्हणजे आपणा सर्वांचे आवडते गायक आणि संगीतकार सुधीर फडके यांचं. सहज सोपं तरीही भावविभोर करणारं संगीत देणारे संगीतकार म्हणजे सुधीर फडके. आजच्या या कार्यक्रमात त्यांच्या जीवनकार्याचा अल्पसा परिचय आपण करून घेणार आहोत आणि त्यांची काही गाणी ऐकणार आहोत. 25 जुलै 1919 साली त्यांचा जन्म कोल्हापूर इथं झाला. गायन आणि वादनाकडे सुरुवातीपासूनच त्यांचा ओढा होता, त्यामुळे सुरुवातीलाच त्यांचं शिक्षण पंडित वामनराव पाध्ये यांच्याकडे झालं. त्यांच्या वडिलांचं अचानक निधन झालं आणि त्यामुळेच त्यांना संगीताचं शिक्षण मध्येच सोडून द्यावं लागलं. ते कोल्हापूर सोडून मुंबईला आले. नंतर उत्तर भारतात 2 वर्ष त्यांनी भ्रमंती केली, मैफिलीतून सादरीकरण केलं, त्यामुळे वेगवेगळ्या प्रांतातल्या संगीताचा जवळून अभ्यास करता आला. या संगीताचा वापर आपलं संगीत खुलवण्यासाठी त्यांनी केला. त्याचा अभ्यास आणि कल्पकता यांनी लवकरच त्यांची गायक आणि संगीतकार म्हणून ओळख झाली.

श्रद्धेह 1941 साली त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. 1946 साली ते प्रभात चित्रसंस्थेत संगीत दिग्दर्शक म्हणून रुजू झाले. तिथे त्यांनी अनेक हिंदी मराठी चित्रपटांना संगीत दिलं आणि पार्श्वगायनही केलं. 1946 साली आलेल्या गोकुळ या चित्रपटानं त्यांच्या चित्रपटसृष्टीतल्या कारकिर्दीची सुरुवात झाली. त्यांचे आगे बढो, सीता स्वयंवर, अपराधी, मायाबाजार यासारखे चित्रपट लागोपाठ प्रदर्शित झाले.

श्रोते हो, गोकुळ या चित्रपटाच्या वेळी माणिक दादरकर म्हणजेच नंतरच्या माणिक वर्मा यांच्याशी त्यांची ओळख झाली. त्यामुळे सुरुवातीला खूपशी गाणी माणिकबाईंनी सुधीर फडके यांच्या संगीत दिग्दर्शनात गायली होती. चित्रपटाच्या बाहेर सावळाचं रंग तुझा, वाजवी पावा गोविंद यासारखी गाणी खूप गाजली होती.

श्रोते हो, भावगीतांच्या विश्वाकडे आपण बारकाईने पाहतो तेव्हा बरीचशी सुधीर फडके यांची गाणी आपल्याला आठवतात. तोच चंद्रमा नभात अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवणी जाती, तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे. ही गीतं तर केवळ अजरामरच. भावगीतांच्या सोबतच त्यांची चित्रपट कारकीर्द समांतर सुरू होती. हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांचं काम सुरू होतं. त्याचवेळी भाभी की चुडिया या चित्रपटातल्या एका गीताला त्यांनी संगीत दिलं.

0: श्रोते हो त्या काळात हे वदन तुझे की कमळ निळे हे सीता स्वयंवर या चित्रपटातलं गीत किंवा मायाबाजारमधलं चला सख्यानो हलक्या आहते ही गाणी लोकप्रिय झाली होतीच. त्यानंतर बाबूजींच्या आणखी दोन गाण्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली. ती गाणी होती पुढचं पाऊल या चित्रपटातलं जाळीमंदी पिकली करवंद आणि दुसरं वंशाचा दिवा या चित्रपटातलं होतं. तेच गीत आता आपण ऐकूया.
1: रंगू बाजारला जाते हजाऊ द्या, रंगू बाजारला जाते हजाऊ द्या, दही इक्का याने ते घेऊ द्या, दही इक्का याने ते घेऊ द्या. रंगू बाजारला जाते, रंगू बाजारला जाते, रंगू बाजारला जाते हजाऊ द्या, रंगू बाजारला जाते हजाऊ द्या. रंग डुलत डुलत चालते, गोऱ्या नाकात नथनी हालते,
2: हाक मारावी एकदा वाटते वाटते वाटते राहू द्या.
1: बाजारला जाते हजाऊ द्या, दही तुटायला ते नेऊ द्या, रंग बाजारला जाते हजाऊ द्या.
2: थांबून बोल ग रंगू, माझ्या मनातलं कस ग सांगू, जरा थांबून बोल ग रंगू, माझ्या मनातलं कस ग सांगू. तुला पाहून काही तुटते तुटते तुटते
1: तुटते बाजारला जाते.

0: जा उद्या सही इसका ते है उद्या रंग बाजार न जाते हसा उद्या
1: रंग ओळख है मी कोण रंग ओळख है मी कोण
0: माझ्या पायातला पैंजण

0: करी तुझा पाठला गे रंगू करी
1: अच्छी मुरडून कान में धरे तुझ कान के थोड़ा चेकते चेकते चेकते
2: चालू द्या
1: बाजार न जाते जाऊ द्या दही इकायाने ते नेऊ द्या रंगू बाजार न जाते जाऊ द्या
0: गेली खट्टा अंगाशी आली तरी आम्ही सांगत होतो हो गेली खट्टा अंगाशी आली लाज रंगूची माझ्या झाली
3: माणसे काय होणार
1: बाजार न जाते जाऊ द्या दही इकायाने ते नेऊ द्या रंगू बाजार न जाते जाऊ द्या रंगू बाजार न जाते रंगू बाजार न जाते रंगू बाजार न जाते जाऊ द्या रंगू बाजार न जाते जाऊ द्या
4: श्रोते हो याच दरम्यान सुधीर फडके आणि ग. दि. माडगुळकरांची भेट झाली होती. भिन्न स्वभाव भिन्न विचारधारा असलेली ही जोडी होती पण त्यांनी त्यांचे हे स्वभाव गाण्यात कधीही आणले नाहीत. गीतरामणाच्या रूपानं ही जोडी कायमस्वरूपी रसिकांच्या मनात राहिलेली आहे पण त्याआधीही या जोडीनं काही अजरामर गाणी केली आहेत. लाखाची गोष्ट हा चित्रपट त्यातलाच एक. त्यातलं माझा होशील का हे गाणं त्यावेळी प्रचंड लोकप्रिय झालं. त्यावेळी ग. दि. माना प्रश्न पडला की हे गाणं इतकं का लोकप्रिय व्हावं. त्यावेळी त्यांनी हा प्रश्न बाबूजींना विचारला तेव्हा ते म्हणाले गाण्यासाठी गाणं देणं ही आपली सवय बदलायला हवी. चित्रपटातून गाणं काढून टाकलं तर कथा अडून बसली पाहिजे. जबरदस्तीनं गाणं घातलं जातं असं झाल्यावर ते लोकप्रिय कसं होईल. श्रोते हो एका जबाबदार संगीतकारानं सर्व दृष्टीनं गाण्याबाबत केलेला हा विचार किती उच्च होता ना.

0: श्रोतेहो, रविवार दिनांक 26 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत संघर्षाने आणि जिद्दीने तसंच परिस्थितीशी दोन हात करत 23 वर्षांच्या इतक्या मोठ्या गॅपनंतर पुन्हा शिक्षणाकडे वळून वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शीतल मुळे यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
1: मी तर म्हणते की स्त्रीने स्वतःसाठीच जगलं पाहिजे. संसार काय आयुष्यभर करायचंच आहे. सगळ्यांच्या जबाबदाऱ्या काय आयुष्यभर असतातच. आपल्याला मुलं आहे, नवरा आहे, सासू आहे, सासरे आहेत, आई आहे, बाबा आहे, भाऊ आहे, सगळ्यांच्या जबाबदाऱ्या असतात. पण तुम्ही स्वतःसाठी कधी जगणार आहात? ते जगा ना तुम्ही.
0: अगदी.
1: तुम्ही कधी जगणार? तुमच्या इच्छा तुम्ही कधी पूर्ण करणार? त्या तुम्ही स्वतः खंबीर होऊन करा, हे माझं सांगणं आहे. जसं मी केलं तसं प्रत्येक स्त्रीला शक्य आहे. ते असं नाहीये की कुठली स्त्री करू शकत नाही. जर स्त्रीने ठरवलं तर ती करू शकते. काहीच अशक्य नाहीये. स्त्रीनी विचार केला पाहिजे की आपण असं बंदिस्त किती दिवस राहायचं. तो विचार करून आपलं आयुष्य पुढे घडवायला काहीच हरकत नाही. प्रत्येक स्त्रीनी ठरवा ना की आपल्याला हे करायचंच आहे. आपण किती दिवस दुसऱ्यावरती अवलंबून राहायचं आहे.
0: तेव्हा श्रोते हो, रविवार दिनांक 26 जुलैला जरूर ऐका कार्यक्रम वनिता मंडळ 1143 किलोहर्ट्सवर 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. सादर करते विवेक वानखडे.
2: श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, याच दरम्यान चित्रपटसृष्टी काट टाकत होती. ग्रामीण अंगाने जाणाऱ्या चित्रपटांचं आता शहरीकरण व्हायला लागलं होतं. वहिनीच्या बांगड्या, पाखरांचे विश्व, ऊन पाऊस यासारख्या चित्रपटातून या बदललेल्या चित्रपटसृष्टीची चाहूल लागली होती. हे बदल स्वीकारतच बाबूजी नवनवे प्रयोग करत होते. 1956-57 पासून त्याने मागे वळून पाहिलंच नाही. जगाच्या पाठीवर हा त्यांचा चित्रपट आला. तो सर्वांगानी अतिशय उत्कृष्ट असा चित्रपट होता. चित्रपटांचा प्रवास जेव्हा आपण लक्षात घेतो तेव्हा जगाच्या पाठीवर या चित्रपटाचा विचार न करता आपल्याला पुढे जाताच येत नाही. यातली बाबूजींनी संगीत दिलेली गाणी केवळ अप्रतिमच होती.

श्रोते हो, जगाच्या पाठीवर या चित्रपटाची नोंद घेतानाच बाबूजींनी संगीत दिलेल्या सुवासिनी या चित्रपटाला कसे बरं विसरता येईल.

श्रोते हो, बाबूजींच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे गीतरामायणाचा. 1955 साली पुणे आकाशवाणीवरून याचं प्रसारण सुरू झालं. ग दि माडगुळकरांची गीतं आणि सुधीर फडके यांचं संगीत असं हे अविस्मरणीय कॉम्बिनेशन. मूळ गीतरामायण हे मंदाकिनी पांडे, प्रमोदिनी देसाई, ललिता फडके, बबनराव नावडीकर, सुमन माटे, सुरेश हळदणकर, योगिनी जोगळेकर, लता मंगेशकर, गजाननराव वाटवे, माणिक वर्मा यासारख्या

सारख्या गायकांनी गायलं होतं, पण त्यावर आज छाप आहे ती मात्र फक्त आणि फक्त सुधीर फडकेंचीच. त्यांनी गीतरामणाचे देश विदेशात सुमारे 1800 प्रयोग केले.

0: बालजगत या कार्यक्रमात 26 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता अवश्य ऐका नवनिर्माण हायस्कूल रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली नाटिका आम्ही निसर्गाचे वारसदार।
1: कोण कोण आहे तिकडे? अरे अथर्व, घाबरू नकोस, मी तुझा मित्र आहे।
2: पण तू कोण आहेस?
1: मी भविष्यातला मुलगा।
2: भविष्यातला?
1: हो, ज्या काळात पाऊस वेळेवर पडत नाही, जिथे नद्या कोरड्या आहेत, जिथे पाण्यासाठी भांडण होतात। अरे अथर्व, पाऊस पडायचा पण जंगलं तोडली गेली, डोंगर उघडे झाले, पाणी साठवलं नाही, नद्या गाळ्याने भरल्या आणि सगळं पाणी समुद्रात वाहून गेलं।
0: अवश्य ऐका बालजगत 26 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर। कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे।
3: श्रोते हो, सुधीर फडकेंची अनेक गाणी आपल्याला ऐकवण्याचा मोह होतोय, पण वेळेच्या मर्यादेमुळे काहीच आपल्याला ऐकवता येतात। त्यातलंच एक खट्याळ आणि गोड असं गाणं आता आपण ऐकूया।

श्रोते हो, सुधीर फडके संगीताच्या इतक्या उच्चस्थानी आहेत की तिथपर्यंत पोहोचणं सहजी शक्य नाही. त्यांनी संगीतात वेगवेगळे प्रयोग केले आणि मधुर अजरामर संगीत आपल्याला दिलं. तोच वारसा त्यांचे चिरंजीव श्रीधर फडके आज पुढे नेताना दिसतात. तर श्रीधर फडकेंच्या संगीत संयोजनात सुधीर फडकेंनी गायलेलं गाणं निरोप घेताना मी तुम्हाला ऐकवते. बाबूजींच्या संगीता इतकाच गोडवा या गीतात आहे.

श्रोते हो, त्यांच्या 1963 साली आलेल्या हा मार्ग माझा ऐकला या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट म्हणून राष्ट्रपती पदक मिळालं होतं. दादासाहेब फाळके हा पुरस्कार त्यांना 3 वेळा मिळाला होता. श्रोते हो, आपल्या कारकिर्दीत एकूण 111 चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं होतं. त्यातले 21 चित्रपट हे हिंदी चित्रपट होते. श्रोते हो, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवन कार्यावर चित्रपट काढण्याचं त्यांचं स्वप्न होतं आणि हे स्वप्न त्यांनी आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात साकार केलं. श्रोते हो, असे महान गायक संगीतकार सुधीर फडके त्यांचा हा अल्पसा परिचय करून देण्याचा आम्ही प्रयत्न केला. तो आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. जर आजचा कार्यक्रम आपल्याला आवडला असेल तर 94035473485 या आमच्या व्हॉट्सअप नंबरला आम्हाला जरूर मेसेज करा. बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजच्या कार्यक्रमातून मी जान्हवी भागवत आता आपला निरोप घेते. परत भेटीपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स ही मध्यम लहरी वाहिनी तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीचं न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर 12 वाजल्यापासून आमच्या आजच्या पहिल्या प्रसारण सभेतील उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तेव्हा मी जान्हवी भागवत आता पहिले

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपलं स्वागत आणि वरदाचा नमस्कार. मैत्रिणींनो, आज आषाढी एकादशी. सकाळीच विठ्ठलाची महापूजा झाली आहे आणि गावोगावी जिथं जिथं विठ्ठल आहे तिथं तिथं भक्तांचा मेळा जमला आहे. अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचा विठोबा आणि हिंदू धर्मियांच्या श्रद्धेचं सर्वोच्च शिखर म्हणजे आजची ही आषाढी एकादशी. संपूर्ण महाराष्ट्रात विठ्ठल भक्तीचा आणि नामस्मरणाचा जणू महोत्सव साजरा होतोय. पंढरपुरासह अनेक मंदिरात टाळ मृदुंगाच्या गजरात हरिपाठ भजन कीर्तन सुरू आहेत. विठ्ठलाच्या नामघोषाने अवघा महाराष्ट्र भक्तिमय झाला आहे. श्रोते हो, आपल्या मानसिक शांतीसाठी आध्यात्मिक उन्नतीसाठी असे धार्मिक सोहळे आपण साजरे करत असतो. आजच्या आपल्या कार्यक्रमात सुद्धा विठ्ठल भक्तीमध्ये आपण रममाण होणार आहोत. ऐकणार आहोत कानडावो विठ्ठलू या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगाचं निरूपण आणि मालिका अथ योगानुशासनम. पण त्यापूर्वी पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला हा अभंग.

कानडावो विठ्ठलू. एका मंगलवेळी ध्यानातून व्युत्थान पावल्यावर माऊली जगताच्या भानावर आल्या आणि ध्यानात पांडुरंगाचं जे सुरम्य दर्शन त्यांना झालं ते वर्णन अनावरपणे त्यांच्या ओठावर आलं. हे उत्स्फूर्त काव्यमय प्रचिती गीत माऊली एका शब्दरचनेत गाऊ लागल्या की पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती रत्न किळ फाकती प्रभा. माऊलींना जो पांडुरंग ध्यानात दिसला तो होताच पांडुरंगकांतीचा. पांडुरंग म्हणजे प्रकाशाचा रंग, श्वेत धवल पांढरा, जणू दिव्य तेज झळकत आहे किंवा रत्नाची शुभ्र प्रभा फाकली आहे. तो स्वप्रकाशमान पांडुरंग जसा एखाद्या तेजाच्या पुंजक्याप्रमाणे माऊलींनी पाहिला तेव्हा तो अगणित लावण्यानं दीप्तिमान असा दिसत होता की त्याची शोभा काय आणि किती वर्णावी. माऊलींना त्याचं वर्णन

करून सांगता येईना. हे पूर्ण काव्य माऊली अध्यात्मातला स्वतःचा अनुभव सांगत आहेत. त्यांच्या मनाची अवस्था अशी आहे की त्या आनंदाच्या चरम सीमेवरती आहेत. पांडुरंगाच्या अलौकिक दर्शनानं सुखावलेल्या माऊली त्यांचा हा प्रासादिक अनुभव पांडुरंग दर्शनासाठी लाचावलेल्या मनाला साधनेसाठी प्रोत्साहित करावं म्हणून शब्दबद्ध करतायत. सिद्धांचे अनुभव ते साधकांचं साधन ठरतं म्हणून माऊलींनी त्यांचा सुरस अनुभव इथं काव्यबद्ध केलाय. माऊली म्हणतात, कानडा वो विठ्ठलू कर्नाटकू येणे मज लावी याला वेधू. माऊली विठ्ठलाला कानडा म्हणतात. कानडा हा शब्द वापरल्यानं बऱ्याचदा विठ्ठलाचं मूळ स्थान कर्नाटक आहे म्हणून तो कानडा कर्नाटकू असं म्हटलं जातं. पण माऊलींचा कानडा विठ्ठल हा स्थळकाळाच्या अतीत असं परब्रह्म तत्व आहे. आद्य शंकराचार्य पांडुरंगाला परब्रह्मलिंगम असं म्हणतात. तेव्हा कोणत्याही एका स्थळाला किंवा प्रदेशाला निर्देशून माऊलींना पांडुरंगाला आळवायचं नाही. मग हा विठ्ठल कोणत्या अर्थानं कानडा म्हणायचा? तर कानडा हा शब्द मराठीत जे कळत नाही उमगत नाही त्यासाठी वापरतात. एखाद्यानं कुणी काही बोललेलं कळत नसेल तर आपण विचारतो की काय कानडा बोलतोस. हा विठ्ठलसुद्धा अगम्य आहे. अनादि अनंत हे परब्रह्मतत्व पांडुरंग नेमकं कसं आहे, काय आहे, बुद्धीच्या पलीकडं असलेलं हे तत्व समजत नाही म्हणून हे कानडा आहे. नामरूपाच्या अतीत असं हे तत्व विठ्ठल या नावानं भक्तांमध्ये प्रिय आहे. तो विठ्ठल यासाठी की आपला आराध्य पांडुरंग हा विटेवरती उभा आहे. वीट ही माती पाणी अग्नी वायू आणि आकाशाच्या मिश्रणातून साकारलेली आणि आगीत भाजून काढलेली अशी असते. आकाशादी पंचमहाभूत एकमेकांत मिसळणं याला पंचीकरण म्हणतात. जग हे या पंचीकरणातून बनलं आहे. जोवर पंचमहाभूतांचं एकत्र येणं घडत आहे तोवर भवबीजाला अंकुर फुटतो आहे. आपली इंद्रिय आणि इंद्रियांना आवडणारे विषय हे पंचमहाभूतांपासून बनतात. जो भक्त इंद्रियांवर विजय मिळवतो तो या पंचमहाभूतांवर विजय मिळवतो. वैराग्याच्या अग्नीमध्ये या पांचभौतिक प्रपंचाला भाजून काढावं तेव्हा तिथं भगवंताचं अधिष्ठान पावतं. म्हणून पांडुरंगाच्या पाऊली पंचमहाभूतांना एकत्र करून भाजून तयार केलेली वीट आहे. या अर्थानं जो विठेवरी ठेला म्हणजे उभा राहिला तो विठ्ठल. विठ्ठलाचं आणखी एक नाव कर्नाटकू. कर्नाटकू म्हणजे प्रकृतीचं नाट्य करणारा नायक नट. प्रकृतीचं कार्य आहे सृजन. ती सृष्टी घडवते. सृष्टीच्या बीजस्थानी पांडुरंग आहे. या सृष्टीमधल्या सगळ्या जीवांचं सगळं गुज ज्याला समष्टीचं अज्ञान म्हणतात ते या परमेश्वराला ठाऊक असतं. आणि या त्याच्या प्रजेच्या उद्धारासाठी हा भगवंत ज्याच्या त्याच्या समजेप्रमाणे हा संसार घडवतो. संसारातल्या जीवांवर अनुग्रह करणं आणि त्यांचा उद्धार करणं हे ईश्वराचं कार्य आहे. या कार्यासाठी आपल्या प्रकृतीच्या सहाय्यानं हे जगद्रूपी नाट्य ईश्वर उभं करतो आणि प्रत्येक जीवाच्या अंतर्यामी असणाऱ्या आत्मरूप नायकाला जाग देऊन जीवाच्या ठिकाणच्या अज्ञानाचा निराश करतो. हे उत्पत्ती आणि संहाररूपी नाट्य करणं ही ज्याची लीला आहे तो कर्नाटकू. हे परब्रह्मतत्व अशा प्रकारे कानडा आहे, विठ्ठलू आहे आणि कर्नाटकू आहे. येणे म्हणजे या सर्व कारणांमुळे मी या परमात्म्याकडे आकर्षित झालो आहे. मला या परब्रह्माचे वेध लागले आहेत असं माऊली म्हणतात. कानडा वो विठ्ठलू कर्नाटकू येणे मज लावी याला वेधू. खोळ बुंथी घेऊनी खुणाची पालवी आळविल्या नेदी साधू. परमेश्वराचा वेध लागलेल्या भक्ताचा जेव्हा भगवंताचा शोध सुरू होतो तेव्हा त्याच्याजवळ साधन म्हणून काय असतं? तर खोळ बुंथी आणि खुणाची पालवी. या साधनांचा विचार करू पाहता जेव्हा आपण एखाद्या शोधयात्रेला निघतो तेव्हा आपण आवश्यक ती सामुग्री घेऊन निघतो. पण अध्यात्माचा प्रवासच वेगळा.
इथं सोबत घ्यायचं आहे तर खोळ आणि

बुंथी, खोळ म्हणजे डोक्यावरचं आच्छादन. इथं डोक्यावर धारण केलेली आणि पूर्णतया झाकणारी टोपी असा साधारण अर्थ आपण घेऊ शकतो. शेतात काम करताना पावसापासून रक्षण व्हावं म्हणून शेतकरी डोक्यावर पोत्याची खोळ करून घेतात. तर बुंथी हा शब्द बृहती या संस्कृत शब्दापासून बनतो आणि त्याचा अर्थ आहे अंगाभोवती गुंडाळलेलं वस्त्र. खोळ आणि बुंथी हे शब्द माऊली ज्ञानेश्वरीतही वापरतात. खोळ बुंथी ही वस्त्र संन्यस्त वृत्तीचं प्रतीक आहेत. आत्मज्ञानाच्या शोधात जेव्हा साधक निघतो तेव्हा त्यानं सोबत काय घ्यावं तर संन्यस्त वृत्ती, लौकिकाचा त्याग, इंद्रियांचा निग्रह. भ्रमाचे आणि मोहाचे बंध तोडून टाकलेल्या साधकाचं आयुष्य हे कसं असावं तर खुणाच्या पालवीसारखं. खुण हा शब्द संस्कृतमधल्या क्षुण्ण या शब्दाचा अपभ्रंश आहे. क्षुण्ण हे संस्कृतमध्ये एका वृक्षाचं नाव आहे ज्याला मराठीत रिठा म्हणतात. रिठ्याच्या झाडाचा अध्यात्माशी काय संबंध? तर म्हणतात की योग साधण्यासाठी योगी रिठ्याच्या झाडाखाली तपससाधना करतात. त्या संबंधात अशी एक कथा आहे की उत्तराखंडमधल्या चंपावत जिल्ह्यात एका रिठ्याच्या वनात शिखांचे गुरु गुरु नानक देवजी हे आपल्या भक्तासोबत गेले होते. तिथं एका रिठ्याच्या झाडाखाली ते बसले आणि झाडाचा एक रिठा भक्ताला प्रसाद म्हणून दिला. एरवी तुरट कडू लागणारा रिठा भक्ताला गोड लागला. आजूबाजूच्या योग्यांनी जेव्हा त्या झाडावरच्या रिठ्यांची चव घेतली तेव्हा झाडावरचे सर्वच रिठे गोड लागत होते. आज त्या जागी गुरुद्वारा रिठा साहेब म्हणून गुरूंचं स्थान आहे. निष्कर्ष असा की गुरूंच्या स्पर्शानं रिठा देखील गोड होतो. माऊली म्हणतात खोळ बुंथी परिधान करून योगी रिठ्याच्या झाडाचा आश्रय करून राहतात आणि त्याचं जीवनसुद्धा त्या रिठ्याच्या पालवीसारखं भगवंताच्या प्रतीक्षेत झुरत असतं की कधी त्या परब्रह्माचं दर्शन होईल आणि गुरुस्पर्शानं मधुर झालेल्या रिठ्यासारखं आयुष्य मधुर होईल. भगवत भेटीच्या अधीर भावानं योगी किती आर्ततेनं परब्रह्माला आळवतात. पण हा पांडुरंग असा आहे की याला कितीही आळवलं तरी हा प्रतिसाद देत नाही. आळविल्या नेदी साधू, भगवंत आपल्या भक्ताच्या प्रेमाची परीक्षा पाहतो, लवकर प्रत्युत्तर देत नाही, असं माऊलींना म्हणायचं आहे. खोळ बुंथी नेसून रिठ्याखाली तपाला बसणं ही साधनेची इति कर्तव्यता नाही. या कानड्या विठ्ठलाला समजायचं असेल तर यानं शब्दांवाचून केलेला संवाद ऐकता आला पाहिजे, दुजेविण केलेला अनुवाद पाहता आला पाहिजे. अनुवादाला दुसऱ्या भाषेची अपेक्षा असते पण अध्यात्मात दुसरा म्हणून कुणी नाहीच. इथे अद्वैतामध्ये एक भगवंतच तर सारं काही व्यापून उरलं आहे. त्याला पाहण्यासाठी साधकानं आतल्या दृष्टीचा अवलंब केला पाहिजे. याचं रूप अलौकिक आहे, ते वैखरीनं वर्णन करता येण्याजोगं नाही, हे माऊली पुढच्या ओळींतून सांगताहेत. शब्देविण संवादू दुजेविण अनुवादू, हे तव कैसे निगमे. शब्दा वाचून संवाद कधी घडून येतो का? शब्दांशिवाय संवादाची कल्पना आपण करूच शकत नाही. पण भगवंताला काय अशक्य आहे? हे अवघं जग हे ईश्वराचं मनोगत आहे. हा त्याचा संवाद आहे आणि तोही शब्दा वाचून साधलेला संवाद. लौकिकामध्ये शब्दा वाचून संवाद साधताच येत नाही. पण लौकिकाहून विलक्षण अशा पारलौकिकात पांडुरंगानं शब्दही उच्चारला नाही आणि जगतरूपी संवादानं अवकाश दुमदुमून गेलं. पांडुरंगाची सगळीच नवलाई. भगवंत एका अक्षरानेही बोलत नाही आणि सगळे वेद हे भगवंताची निश्वसित म्हणून मिरवू लागतात. माऊली ज्ञानेश्वरीत वेदांना तया निद्रिताचा घोरू असं म्हणतात. सृष्टीच्या सृजनासमयी फुटणाऱ्या कोवळ्या उन्मेषापासून प्रलयकाळीच्या निमेषापर्यंतचा काळ ही जणू अस्तित्वाची एक अखंड कथा आहे आणि या उन्मेष निमेषातून भगवंत आपल्या पुढं त्याचा विमर्श मांडतो. जे पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायानं आपल्या म्हणजे जीवाच्या ठिकाणचे उन्मेष निमेषही पांडुरंगाच्या विमर्शाचीच कथा आहेत. ध्वनी जो आपल्या गर्भात अर्थ साठवून आहे त्याला शब्द म्हणतात. आपलं हृदय स्पंद पावतं हाही शब्द आहे. हृदयाच्या ठिकाणी

होणारा लब डब असा ध्वनी जगण्याचा अर्थ सामावून आहे. आणि हा अमूर्त ध्वनी म्हणजे अहोरात्र भगवंताचा आपल्याशी होणारा संवाद आहे. म्हणून माऊली शब्देविण संवादू करण्याचं कौशल्य भगवंताच्या ठाई आहे याविषयी कौतुकानं बोलून दाखवतात. तसंच दुसरं कौतुक आहे दुजेविण अनुवादाचं. अनुवादाला दुसऱ्याची अपेक्षा असते. एकोस्मी बहुस्याम प्रजायेय हा भगवंताचा आद्य संकल्प झाला आणि या संकल्पासरशी सृष्टी उत्पन्न झाली. एक भगवंत अनेक झाला. एक अस्मी म्हणजे मी एक आहे. बहुस्याम म्हणजे अनेक व्हावं. आणि प्रजायेय म्हणजे प्रजा उत्पन्न करावी. एकोस्मी हे ज्ञान, तो सत्वगुण आहे. बहुस्याम ही इच्छा, तो रजोगुण आहे. आणि प्रजायेय ही क्रिया, तो तमोगुण. ज्ञान, इच्छा आणि क्रिया म्हणजे सत्व, रज आणि तम अशा तीन गुणांचा संकल्प करताच ईश्वराच्या ठिकाणी मायेचा उगम झाला. भगवंताच्या संकल्पानं उन्मुख झालेली ही माया सृष्टीविस्ताराच्या कामाला लागली. प्रत्येक जीव हा भगवंताचं प्रतिरूप म्हणून जन्माला आला. जसं एकाच चंद्राचं प्रतिबिंब अनेक घटांमध्ये पडावं, तसं एकच चैतन्य अनेक रूपांमध्ये प्रतिबिंबित झालं. एकापासून दुसरा त्याच्यासारखाच जीव उत्पन्न होणं या सृजनाच्या क्रियेलाच माऊली इथे अनुवाद म्हणतात. एका ईश्वराशिवाय जग म्हणून दुसरं काहीही नसताना, म्हणजे केवळ अद्वैतच अद्वैत असताना, चैतन्याच्या अधिष्ठानावर द्वैताची कल्पना जन्मली आणि युगानुयुग अव्याहतपणे या द्वैत कल्पनेचाच अनुवाद होत आला. ही ईश्वराची अनाकलनीय माया पाहून माऊली विचारतात की पांडुरंगा, हे अलौकिक आश्चर्य तुला कसं जमतं बुवा? परे ही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसे नि सांगे. असा हा पांडुरंग अवर्णनीय आहे. त्याचं वर्णन करावं असं बळ वाणीच्या ठिकाणी नाही. आपल्या भारतीय तत्वज्ञानात ध्वनी, शब्द, वाणी या तत्वावर खूप सखोल विचार केलाय. वाणी ही मूळ अग्नीचं रूप आहे. ही वाणी परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी अशी चार प्रकारची झाली. तिची स्थानही नामभेदानं चार. परावाणी ही नाभीच्या ठिकाणी, पश्यंती हृदयाच्या ठिकाणी, मध्यमा कंठस्थानी आणि वैखरी जिव्हेवरती निवास करते. या चौघींमध्ये परावाणी ही मूळ वाणी, जिथं शब्द प्रथम प्रकट होतो. शब्द हा वायूच्या ठिकाणी होणारा स्पंद आहे आणि वायूचा स्पंद तो अग्नी. म्हणून वाणी ही अग्नीचं रूप आहे. पांडुरंग हा ते अनंत अखंड परब्रह्म आहे ज्याच्या अंशमात्रातून दृश्य जग साकार होतं. सृष्टीच्या प्रारंभी जे निर्विकार गगन, त्याचं अधिष्ठान पांडुरंग आहे. निर्विकार पांडुरंग हा परब्रह्म आहे. या परब्रह्मातून ब्रह्म साकार झालं. ब्रह्मातून गगन आकाराला आलं. गगनातून वायू, वायूतून अग्नी आणि अग्नीचं रूप वाणी आहे. असा अग्नीच्याही उगमाच्या आधी आणि पंचमहाभूतांच्या प्रपंचाचं अधिष्ठान असणारा पांडुरंग अग्निरूप वाणीचा विषय कसा होऊ शकतो? वाणीचं मूळ स्वरूप प्रणव म्हणजे ओंकार आहे. प्रणवाच्या साडेतीन मात्रा, जागृती स्वप्न सुषुप्तीच्या मिळून तीन मात्रा आणि अर्धी मात्रा तुरीयपदाची. जागृती स्वप्न सुषुप्तीमध्ये पांडुरंग खचितच नाही आणि अर्धतन्मात्र तुरीयपद हे पांडुरंगाची नांदी मात्र आहे. पांडुरंगाचं रूप हे त्याच्या पलीकडं आहे. पांडुरंगाचं निर्विकल्प रूप परावाणीचाही विषय होऊ शकत नाही. पांडुरंगाचं रूप परेच्याही पलीकडं केवळ अवर्णनीय असं आहे. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह असं उपनिषदांनी त्याचं वर्णन केलंय. म्हणून माऊली म्हणतात, परे ही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसे नि सांगे. वैखरी ही तर जिव्हेवरती प्रकट होणारी स्पष्ट वाक आहे. तिचा आधार शरीर आहे आणि शरीराची धारणा अहंकाराने होते. अकारापासून हकारापर्यंतच्या सर्व मातृका म्हणजे वर्णमाला माणसाच्या प्रवृत्तीचं कारण आहेत. म्हणून म्हटलंय की माणसाच्या प्रवृत्तीमागे अहम हे स्फुरण आहे.
या मातृकांचं

निधान आहे परावाणी, आणि परावाणी ही स्पंद स्वरूपिणी आहे. पांडुरंग निष्पंद परब्रह्म तत्व आहे. जे तत्व परावाणीचा विषय होऊ शकत नाही ते वैखरीच्याने कसं स्पष्ट होऊ शकतं? असा हा पांडुरंग अगाध, अनाकलनीय आणि अवर्णनीय आहे. असं असलं तरी भक्तांवर अनुग्रह करण्याच्या त्याच्या संकल्पानं तो भक्तानुकंपी भगवंत भक्ताला स्वतःचं दर्शन देतो. पण त्याचं दर्शनही त्याच्या इतकंच गूढ आहे जे चर्मचक्षूंनी दिसत नाही. तर त्यासाठी ज्ञानचक्षू हवेत. या ज्ञानचक्षूंनी, माऊलींनी जेव्हा पांडुरंगाचं दर्शन घेतलं तेव्हा सगुण पांडुरंग निर्गुण झाला आणि माऊली या निर्गुण रूपाने अवाक झाल्या. माऊली म्हणतात, पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे, उभाची स्वयंभू असे. समोर की पाठी मोरा न कळे, टकची पडिले कैसे. माऊली जेव्हा भगवंताच्या पाया पडू जातात तेव्हा त्यांना त्या पांडुरंगाची पाऊलच दिसत नाहीत.

माऊली या निर्गुण रूपाने अवाक झाल्या. माऊली म्हणतात, पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे, उभाची स्वयंभू असे. समोर की पाठी मोरा न कळे, टकची पडिले कैसे. माऊली जेव्हा भगवंताच्या पाया पडू जातात तेव्हा त्यांना त्या पांडुरंगाची पाऊलच दिसत नाहीत. आणि पाऊलं नसूनही पांडुरंग स्वयंभू उभा आहे, तो सामोरा आहे की पाठीमोरा हे सुद्धा कळत नाही आहे. आणि यामुळे या भगवंताला पाहणाऱ्या माऊलींची देखील मती आश्चर्यानं स्तब्ध झाली आहे. हा पांडुरंग अगाध आहे, अनादि आणि अनंत आहे. पांडुरंगाच्या समचरणांवरती मस्तक ठेवू गेल्यास त्याची पाऊलच दिसत नाहीत असं माऊली म्हणतात. पांडुरंग हा विटेवर समचरणांनी उभा आहे. तो हेच सांगतो की जिथं तिथं सर्वत्र भगवंत हा समभावातच आहे. साम्यता हेच भगवंताचं असणं आहे. जो समतेचं माहेर आहे त्याला सन्मुख विमुख हे भावच नाहीत, तो सदा सर्वत्र समान आहे. ज्ञानेश्वरीत माऊली म्हणतात, सन्मुख विमुख जगेसी न घडे तुझं. आता वेगळा लिया अवयवा नेणे रूप करू देवा, म्हणून नमो तुझं सर्वा सर्वात्मका. जो समत्व रूप आहे त्याच्या ठिकाणी आता निरनिराळ्या अवयवांची कल्पना करणं हे आम्ही जाणत नाही. हा भगवंत सर्वात्मक आहे, त्याला नमस्कार असो. जो पांडुरंग माऊलींना सर्वत्र सम असा दिसू लागला त्याची ही पाऊलं, हा कटिप्रदेश, हे हात, हे पोट, ही पाठ, हे वक्ष, हा कंठ, ही मान, हे मुख, हे शिर, असा सावयव विस्तार माऊलींना दिसे ना. माऊलींची मती परमात्म्याच्या साम्यदशेत स्थिर झाली आहे, म्हणून माऊली म्हणतात की हा पांडुरंग समोर की पाठीमोरा ते कळत नाही, त्याची पाऊलं दिसत नाही. लौकिकाच्या अनुभवजन्य संस्कारांना सरावलेली मती पांडुरंगाच्या या निर्गुण निराकार स्वरूपाला पाहून स्तब्ध होते. क्षेमा लागी जीव उतावीळ माझा, म्हणमुनी स्फुरता ती बाहो. क्षेम देऊ गेले तव मीची मी एकली, आसावला जीव राहो. क्षेम म्हणजे आलिंगन. पांडुरंगाला आलिंगन देण्यासाठी माऊलींचा जीव उतावीळ होऊन त्यांचे हात पुढे सरसावतात. पण क्षेम देऊ जाता म्हणजे भगवंताला अंतर्मनातून मिठी देऊ जाता, भक्त आणि भगवंत हे द्वैत संपूनच जातं. पांडुरंगाला म्हणजे परब्रह्माला मिठी देता त्या परब्रह्माची अनुभूती माऊलींना स्वतःच्या अंतःकरणातच येते. जग हे परब्रह्माच्या ठिकाणी मनानं केलेलं मिथ्या संकल्पन आहे. आणि एका परब्रह्माशिवाय जीवालाही दुसरं कोणतंच अधिष्ठान नाही. जीव ब्रह्म आहे आणि भगवंत परब्रह्म. मनानं द्वैताची कल्पना सांडली की तिथंच भगवंताची प्राप्ती आहे. द्वैत भावनेला दूर सारून माऊली जेव्हा पांडुरंगाला अंतःकरणात पाहतात तेव्हा त्यांना स्वतःमध्येच पांडुरंगाची आत्मप्रचिती येते. अद्वैताची ही अलौकिक अनुभूती माऊली क्षेम देऊ गेले तव मीची मी एकली अशा शब्दांत वर्णन करतात. इथे माऊलींनी स्वतःच्या ठिकाणी स्त्रीलिंगाची कल्पना केली आहे, कारण ते भगवंताला पुरुष आणि स्वतःला पुरुषाची प्रकृती मानतात. ज्ञानेश्वरीत म्हटल्याप्रमाणे भगवंताचा प्रियतम भक्त भगवंताची वल्लभा, आणि भगवंत हा या वल्लभेचा कांत आहे. अवघा सृष्टी विस्तार ही प्रकृतीच आहे, त्यामध्ये प्रत्येक जीव मूलतः प्रकृतीच आहे. आणि ज्याच्या ठिकाणी चैतन्याचं म्हणजे भगवंताचं प्रतिबिंब पडलं आहे, पण या काल्पनिक मीचा पडदा दूर सरून भगवंताशी एकरूप होण्याची अधिकारिता काही काही भक्तच प्राप्त करतात. आणि भगवत भक्तीचा हा अधिकार ते जीवितांचं मोल मोजून मिळवतात. जीवाच्या साठोवाटीनं मिळवलेली ही भगवत भक्ती अद्वैताच्या प्रत्यक्ष अनुभवानेही ते सोडायला तयार नसतात. म्हणून अद्वैताची प्रत्यक्ष अनुभूती येऊनही माऊलींना द्वैतामध्ये पांडुरंगाच्या सगुण रूपाच्या भेटीची आस आहे. आणि ही आस अशीच राहो असं माऊलींचं पांडुरंगाला सांगणं आहे. बाप रखुमा देवीवरू हृदयीचा जाणूनी अनुभव सौरसू केला. ज्या विठ्ठलाला माऊली मूर्तीत शोधत होत्या तो मायबाप पांडुरंग त्यांना त्यांच्या हृदयात सापडला.

ज्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविक तीर्थक्षेत्राच्या वाऱ्या करतात ते उत्तम तीर्थक्षेत्र माणसाच्या हृदयात आहे. हृदय हे शरीरातलं तेच स्थान आहे ज्या ठिकाणी चैतन्य स्पंदत राहतं. हृदयाचं स्पंदन हे प्राण्याच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. या हृदयाच्या आश्रयानं अंतःकरण वृत्ती राहतात. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार अशा या चार प्रकारच्या अंतःकरण वृत्ती. त्यापैकी मन हे चैतन्याच्या संवेदनेचं पहिलं करण. करण म्हणजे साधन. मनाच्या सहाय्यानं अस्मितेचा अनुभव येतो. मन हे संकल्प आणि विकल्प या दोन्ही भावना करतं. मनाचं निश्चयात्मक स्वरूप बुद्धी, बुद्धीचं एकाग्र स्वरूप चित्त आणि चित्ताची प्रवृत्ती ही अहंकार आहे. हृदयाच्या ठिकाणी अशा अंतःकरण चतुष्टयाचा निवास आहे. अंतःकरण म्हणजे आतलं साधन. ज्या अंतःकरणानं आपण बाह्यजग अनुभवतो तेच अंतःकरण भगवंताच्या अनुसंधानाला लावलं की आत परमात्मा प्रकट होतो. कारण परमात्माच एक असा आहे जो आपल्याला प्रत्येक अवस्थेत नित्य प्राप्त असतो. इंद्रियांच्या बाहेर धावण्याच्या ओढीनं हा आतला परमात्मा आपल्याकडून उपेक्षितच राहतो. इंद्रियांना आवरून आत लक्ष देऊन बसलो की जसजसा चित्तावरचा मळ दूर व्हायला लागतो तसा आतला परमात्मा स्वच्छ दर्पणातल्या प्रतिबिंबासारखा स्पष्ट दिसू लागतो. मानवी देहात आल्यानंतर हा अनुभव न घेतला तर या देहाचा उपयोग काय? माऊली म्हणतात की सगळ्या जगाचा बाप रखुमादेवीचा कांत पांडुरंग मी माझ्या हृदयात पाहिला. त्याला पाहून हा परमात्मा भेटीचा गोड अनुभव मी घेतला. अनुभवू सौरसू केला. सौरसू म्हणजे सुरसतेचा, गोडपणाचा असा हा अनुभव मी घेतला. माधुर्य हा भक्ताच्या जीवनाचा एकमेव परिपाक. भगवंताशी एकरूपतेचा अनुभव करून देणारी ती मधुरा भक्ती. भक्त हा वल्लभा आणि भगवंत त्या भक्ताचा कांत. भक्ताच्या जीवनात भगवंताच्या प्रेमाची मधुरता भरून टाकणारं हे परिवर्तन कसं घडतं हे सांगताना माऊली म्हणतात की दृष्टीचा डोळा पाहो मी गेलीये तव भीतरी पालटू झाला. हा पालट, हे परिवर्तन तेव्हा घडून आलं जेव्हा मी अंतर्मुख झालो. डोळ्याच्या सहाय्यानं आपण जग बघतो. डोळा हा एक इंद्रिय आहे ज्याच्या आश्रयानं दृष्टी राहते. दृष्टी ही प्राण्याच्या ठिकाणी असणारी शक्ती, ज्या शक्तीमुळं आपण पाहतो. इंद्रियाणाम अधिष्ठात्री भूतानाम चाखिलेशुया अशी पराशक्ती स्वरूप जी आई भगवती, तिच्यामुळं आपल्याला वस्तूचं ज्ञान होतं. ती दृष्टीचा डोळा आहे. दृष्टीला दृश्याची संवेदना घडणं हे तिचं कार्य आहे. आणि या आई भगवतीचा वेध घेत माऊली जेव्हा अंतर्मुख झाल्या तेव्हा असीम कृपाळू आईनं, जगदंबेनं माऊलींना हृदयात मायबाप पांडुरंगाचं दर्शन घडवलं. आणि हृदयात पाहिलेल्या या अंतर्धनानं, म्हणजे पांडुरंगाच्या दर्शनानं, माऊलींचं अंतर्विश्व बदलून गेलं. जीवाला शिवाची भेट होणं हा भक्ताच्या आयुष्यातला एकमेव अनुपम सोहळा, ज्याच्यासाठी योगी अहोरात्र जन्मानुजन्म शिणत असतात. म्हणतात कोटी जन्मांचं पुण्य फळाला यावं तेव्हा भगवंत भेटतो. मनाच्या कोणत्याही कल्पित बंधातून विमुक्त होऊन सहज भक्तीचा अंगीकार केल्याशिवाय परमात्म्याचा स्पर्श मनाला होणे नाही. बाह्यरूपाच्या मागं धावणाऱ्या दृष्टीनं भगवंतापर्यंत पोहोचता येत नाही. त्यासाठी अंतरंगामध्ये पालट झाला पाहिजे. वृत्ती अंतर्मुख झाल्या पाहिजेत. परमात्मतत्वाला समजून उमजून सातत्यपूर्ण आत्मप्रचितीच्या ध्येयानं अनुसंधान केलं आणि धीरानं संयमानं साधनेला पर्याप्त काळ दिला तर भगवंताचं दर्शन होतं असा साधकांना आश्वस्त करणारा माऊलींचा हा अनुभव माऊली आपल्या मधुर आणि प्रासादिक रचनेतून बोलत्या झाल्या आणि श्रोत्यांवर अनुग्रह केला.

कानडाओ विठ्ठलू या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगाचं प्राध्यापिका रुपाली वाडेकर यांनी केलेलं निरूपण आपण ऐकलं. वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात. यानंतर अथ योगानुशासनम या मालिकेचा अंतिम भाग प्रसारित करत आहोत.

नमस्कार श्रोते हो, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवताः असं म्हणून जरी भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला सन्मानाचं स्थान दिलं असलं तरीसुद्धा व्यवहारात मात्र चित्र अतिशय उलट दिसते. स्त्रीला त्यागाची मूर्ती मानली जाते. जरी कुटुंब व्यवस्थेचा मुख्य खांब असली तरीसुद्धा स्वतःच्या आरोग्याबाबत मात्र हेळसांड करताना दिसते आणि त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर निश्चितच होत असतो. त्याचाच आपण जी काही गतिमान जीवनशैली स्वीकारलेली आहे त्याचा साईड इफेक्ट म्हणून ताणतणाव आपल्याला फ्री मिळालेले आहेत. यातूनच स्त्रियांमध्ये बऱ्याचशा आरोग्य समस्या निर्माण होतात. यातलाच सध्याच्या काळात अत्यंत कळीचा मुद्दा PCOD किंवा PCOS याचा आपण आज विचार करूया. PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज किंवा सिंड्रोम. देवानं सृजनशील स्त्री शरीर बनवताना गर्भधारणेला साजेसं शरीर निर्माण केलं. वयात येताना स्त्रीला, मुलींना म्हणूया, पाळी येते आणि तिच्या शरीरात प्रत्येक महिन्यात एक अंड निर्माण केलं जातं की जे गर्भधारणेसाठी वापरलं जाऊ शकतं. हे अंड निर्माण करताना बाधा आली तर PCOD किंवा PCOS हा आजार होतो. याचे प्रमाण 20% म्हणजेच 5 महिलांमध्ये एका महिलेला हा आजार दिसून येतो. भारतामध्ये तर हे खूपच कॉमन झाले आहे. PCOD आजारामध्ये अंड पूर्ण विकसित होत नाही, त्यामुळे अंडाशयात अनेक लहान लहान सिस्ट निर्माण होतात आणि यामुळे हार्मोनल संतुलन बिघडते. याला आपली चुकीची जीवनशैली कारणीभूत आहे. फास्ट फूड, जंक फूड, त्याचबरोबर व्यायामाचा अभाव, झोपेची कमतरता, मानसिक ताणतणाव आणि याबरोबरच अनुवंशिकता हे देखील कारण ठरते. त्या स्त्रीला पाळी अनियमितपणे येते. नियमित पाळीचे चक्र हे 28 दिवसांचे असते. मात्र या आजारामध्ये 2 महिन्यातून एकदा किंवा 3-4 महिन्यातून एकदा पाळी येते. वजन वाढते, केस गळणे, चेहऱ्यावर पिंपल्स येणे, पुरुषांप्रमाणे चेहऱ्यावर जाड केस येतात ज्याला हिरसुटिझम म्हणतात, याप्रमाणे लक्षणे दिसतात व कालांतराने गर्भधारणेमध्ये देखील अडचणी निर्माण होऊ शकतात. जर याकडे दुर्लक्ष केले तर मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, वंध्यत्व, नैराश्य यासारखे आजार देखील उत्पन्न होऊ शकतात. अनियमित पाळी, सोनोग्राफीमध्ये अंडाशयामध्ये सिस्ट्स आणि रक्तातील हार्मोन्स जसे की LH, FSH, प्रोलॅक्टिन, टेस्टेस्टेरॉन यांचे प्रमाण किंवा इन्शुलिनचे प्रमाण तपासून डॉक्टर्स PCOD निदान करतात. PCOD होऊ नये म्हणून किंवा झाल्यानंतर उपचार म्हणून विचार करताना जीवनशैली 70% आणि औषधांचा 30% रोल राहतो. आपण योग्य तो आहार घेतला पाहिजे. जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळे असा हाय फायबरयुक्त आहार घेतला पाहिजे. प्रोटीनचे प्रमाण अधिक, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे असे ज्वारी, बाजरी, रागी यांचा समावेश करावा.

हेल्दी फॅट्स जसे की ड्रायफ्रूट्स, बदाम, अक्रोड, अळशीच्या बिया, साजूक तूप यांचा योग्य प्रमाणात समावेश करावा. जंक फूड, कोल्ड ड्रिंक्स, पॅकेज्ड फूड, प्रोसेस्ड फूड, तळलेले, साखर आणि मैदायुक्त पदार्थ टाळावेत. रोजच्या रोज स्विमिंग, सायकलिंग, जॉगिंग यासारखा कोणत्या ना कोणत्या प्रकाराचा व्यायाम केला पाहिजे. आठवड्यातून कमीत कमी 150 मिनिटे व्यायाम केला पाहिजे. योगाभ्यास हा शरीराबरोबर मनावर देखील नियंत्रण आणतो. हार्मोन्स संतुलित होतात आणि त्यामुळे PCOD मध्ये योगाभ्यास जरूर करावा. सूर्यनमस्कार गत्यात्मक पद्धतीने घातल्यानंतर विसरल फॅट कमी व्हायला मदत होते. चक्की चालन, नौका चालन यासारख्या क्रियात्मक अभ्यास करावा. त्याचबरोबर मलासन, अर्धमच्छिंद्रासन, उष्ट्रासन, पश्चिमोत्तानासन, भुजंगासन यासारख्या आसनांमुळे उदरांतर्गत दाब वाढल्याने रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सवर सुयोग्य दाब येऊन त्यांचे कार्य सुधारते. कपालभातीसारख्या शुद्धिक्रिया, अनुलोम विलोम, भ्रामरी, शीतली, सीतकारी, उज्जायी यासारख्या प्राणायामामुळे हार्मोन्स संतुलित होण्यास, मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत होते. गायडेड मेडिटेशन, योगनिद्रेचा देखील खूप फायदा होतो. त्याचबरोबर आपली दिनचर्या सुयोग्य ठेवली पाहिजे. आहार, विहार व निद्रा यांचा सुवर्णमध्य गाठला पाहिजे. रोज 6 ते 7 तास गाढ झोप घेतली पाहिजे. ताणतणावाचे सुयोग्य नियोजन केले पाहिजे. दिवसा झोपणे आणि रात्री जागरण यामुळे कॉर्टिसोल वाढतात आणि यामुळे बरेच व्याधी निर्माण होतात. आवश्यकता वाटल्यास योग्य मार्गदर्शनाखाली औषधोपचार करणे देखील गरजेचे असते.

मैत्रिणींनो, याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आपण आम्हाला पत्राद्वारे आणि मेलद्वारे कळवू शकता. पत्रव्यवहारासाठी आमचा पत्ता: आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88, पिनकोड 416 416. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आमच्यापर्यंत पोचवू शकता. यासाठी आमचा मेल आय डी आहे sangliakashvani@gmail.com. याशिवाय फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावरही आमच्या कार्यक्रमांचे अपडेट्स उपलब्ध आहेत. मला वरदाला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना आता निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य मधुरा पुजारी. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: झाली असं म्हणू शकतो. ती या मायामुळे मिळाली, तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
1: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
2: उद्योग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध संधी आजच्या तरुणींना खुणावत आहेत. स्मार्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स पुरवणाऱ्या कंपनीची सहसंस्थापक स्वप्ना कर्णिक संखे आपल्या भेटीला येणार आहे.
3: एका साईडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ॲडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम एकत्र येतात, जेव्हा सगळ्यांचं विजन एक असतं, तर आपली जर विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीमसोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करतात.
2: स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात. अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
4: शेतकरी बांधवांनो, माझा आवार माझं शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका रसायनमुक्त खरीप जैविक तंत्रज्ञानाची नवी दिशा या विषयावर तज्ज्ञ शरद भुरे यांची मुलाखत, सोबतच ऐका माझा ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग या विषयावर प्रगत शेतकरी वामन निचंते यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजे 27 जुलै 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
5: थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार प्रसारित केले जातील. आम्ही सहक्षेपित करू.
6: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं फरहत नास. असम में बाढ़ की स्थिति अब भी गंभीर बनी हुई है. राज्य में 1,15,000 से अधिक लोगों ने राहत शिविरों में शरण ली है. सबसे अधिक प्रभावित जिले शिवसागर, चराईदेव और जोरहाट हैं. राज्य में बाढ़ से मरने वालों की संख्या 61 हो गई है. प्रभावित क्षेत्रों में राहत और बचाव कार्य लगातार जारी है. वहीं गुजरात में तेज बारिश के बाद बचाव और राहत कार्य युद्ध स्तर पर चलाए जा रहे हैं. पिछले 24 घंटों में राज्य के 265 क्षेत्रों में बारिश हुई है. राज्य राहत आयुक्त ने 5 मौतों की पुष्टि की है. मौसम विभाग ने कोंकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, उड़ीसा और राजस्थान के कुछ हिस्सों में आज तेज बारिश का अनुमान व्यक्त किया है. वहीं पूर्वोत्तर भारत, तटीय कर्नाटक, पश्चिम बंगाल के गंगा क्षेत्र, हरियाणा, चंडीगढ़, दिल्ली, हिमाचल प्रदेश, जम्मू कश्मीर, लद्दाख, पंजाब, दक्षिण आंतरिक कर्नाटक और उत्तराखंड

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकत होतात लता मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं उंबरठा या चित्रपटातलं वसंत बापट यांचं गीत, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर. यानंतर ऐकूया भालू या चित्रपटातलं सुधीर फडके यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत, संगीत विश्वनाथ मोरे यांचं.

तुकाराम या चित्रपटातलं गीत ऐकूया. ज्ञानेश्वर मेश्राम आणि सहकारी यांनी गायलेलं दासू यांचं गीत. संगीत केलेलं आहे अशोक पत्की यांनी.

धाकटी सून या चित्रपटातलं गीत ऐकूया. सुधीर फडके, उत्तरा केळकर यांच्या स्वरात. गीत सुधीर मोगे यांचं, संगीत सुधीर फडके.

गीतवहार कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया हीच खरी दौलत या चित्रपटातलं सुधीर फडके, उत्तरा केळकर आणि सहकारी यांनी गायलेलं जगदीश खेबोडकर यांचं गीत, संगीतकार राम लक्ष्मण.

0: या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतवहार संपला. यानंतर ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल आणि त्यानंतर 1:40 लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल.
1: आकाशवाणी मुंबई. मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात आज सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न. टीईटी पेपर फुटी प्रकरणातल्या 2 सूत्रधारांना बिहारमधून अटक. आसाममध्ये पुरामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 61 जणांचा मृत्यू. आणि जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनाहत सिंगची अंतिम फेरीत धडक. महाराष्ट्रात आज सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह आहे. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातील बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाची पूजा केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार.

करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या सुखसमृद्धीसाठी, शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या मंगलमय जीवनासाठी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिर परिसर विकासाचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. आषाढी वारीनिमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर विविध रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक पद्धतीनं सजवण्यात आलं आहे. आषाढी एकादशीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भक्ती, करुणा आणि सेवाभावाचा शाश्वत संदेश देणारा हा पवित्र दिवस प्रत्येकाच्या जीवनात आनंद, सौहार्द आणि समृद्धी घेऊन येवो अशी त्यांनी विठ्ठल शरणी प्रार्थना केली. प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी आणि सन्मानासाठी अखंड सेवाभावाने कार्य करण्याचा संकल्प अधिक दृढ होवो अशी प्रार्थनाही मोदी यांनी केली. गृहमंत्री अमित शाह यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने समाज माध्यमांद्वारे शुभेच्छा दिल्या. विठ्ठल रुक्मिणी सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि नवी ऊर्जा भरू दे अशी प्रार्थना शहा यांनी केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही नागरिकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनीही आषाढी एकादशीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या. ओडिशामध्ये पुरी इथं संध्याकाळी सुना बेश विधी होणार आहे. या संपूर्ण रथयात्रेतला सर्वात भव्य विधींपैकी एक मानल्या जाणाऱ्या या विधीसाठी देशविदेशातून लाखो भाविक मुख्य यात्रा मार्गावर जमण्याची शक्यता आहे. हा सोहळा सुरळीतपणे व्हावा यासाठी सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सोयी केल्या आहेत. विकसित चैतन्यमयी गावे कार्यक्रम 2026 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दुपारी 4:30 वाजता दूरस्थ पद्धतीनं सहभागी होणार आहेत. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून 400 जण या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. गेल्या महिन्यात लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडात 4 ते 30 तारखेदरम्यान हा कार्यक्रम 2 टप्प्यात हाती घेतला होता. देशभरातून ऑनलाईन प्रश्नमंजुषा कार्यक्रमाद्वारे सहभागींची निवड करण्यात आली असून या 3 लाखांहून अधिक जणांनी सहभाग नोंदवला होता. मध्य प्रदेशात दातिया विधानसभा पोटनिवडणुकांसाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. भाजपनं आशुतोष तिवारी यांना, काँग्रेसनं घनश्याम सिंह तर आझाद समाज पार्टीनं दामोदर सिंह यादव यांना उमेदवारी दिली आहे. या तिन्ही उमेदवारांनी सार्वजनिक सभा तसंच दारोदार प्रचारावर भर दिला आहे. टीईटी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य सूत्रधार मानले जाणारे बिजेंद्र कुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना भिवंडी पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे. याआधी या प्रकरणात 12 आरोपींना अटक झाली होती. या कारवाईनंतर या प्रकरणातील 19 अटक आरोपींची संख्या 14 वर पोहोचली आहे. प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे 28 जून रोजी होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवावं अशी मागणी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज वार्ताहर परिषदेत केली. जंतरमंतरवरच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याला कथितरित्या जबाबदार असलेल्यांनाही जाब विचारला जावा अशी मागणीही गांधी यांनी यावेळी केली. दिल्लीत आज केंद्र सरकार आणि काँग्रेस जनता पार्टी म्हणजे CJP शिष्टमंडळ यांच्यात चर्चेची आणखी एक फेरी होत आहे. यात परीक्षा प्रक्रियेतील सुधारणा आणि पेपरफुटी रोखण्यासाठी कराव्याच्या उपाययोजनांसंबंधी CJP मागण्यांविषयी चर्चा होईल. कालही केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा आणि डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी CJP शिष्टमंडळाशी चर्चा केली होती. दरम्यान CJP संस्थापक अभिजित दिपके यांना टायफॉइडचं निदान झालं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतरवर सुरू असलेलं आंदोलन आपल्या आजारपणाने क्षीण होणार नाही असा संदेश त्यांनी समाज माध्यमांद्वारे दिला. देशभरातून या आंदोलनाला मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दलही त्यांनी आभार व्यक्त केले. दिल्लीतल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव आज सकाळपासून मेट्रोची 18 स्थानकं बंद ठेवण्यात आली आहेत. 3 ठिकाणी मेट्रो बदलण्याची सोय सुरू असल्याचं दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने कळवलं आहे.
आसाममध्ये

0: ते पूरस्थिती अजूनही गंभीर आहे. या महापुरामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 61 जणांचा मृत्यू झाला असून 9 जिल्ह्यातले सुमारे 7,05,000 लोक बाधित झाले आहेत. गेल्या 24 तासात 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. संततधार पावसामुळे अजूनही सुमारे 80,000 बाधितांपर्यंत मदत पोहोचू शकली नसल्याचं आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांनी सांगितलं आहे. पुराच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी दळणवळण ठप्प झालं असून अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे. आसाममधली 856 गावं अजूनही पुराच्या पाण्याखाली असून 56,606 हेक्टर पिकांचं नुकसान झाल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. दक्षिण गुजरात आणि दमण दादरा आणि नगर हवेलीतल्या पूरग्रस्त भागातून 170 जणांना भारतीय तटरक्षक दलानं सुरक्षितपणे बाहेर काढलं आहे. मुसळधार पाऊस, भीषण पूर आणि अत्यंत आव्हानात्मक हवामानाचा सामना करत तटरक्षक दलाने 22 तारखेच्या मध्यरात्रीपासून आतापर्यंत 11 बचाव मोहिमा राबवल्या. संरक्षण मंत्रालयानं ही माहिती दिली. कॅनडात ओंटारियो इथं सुरू असलेल्या जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताची स्क्वॉशपटू अनाहत सिंगने उपांत्य फेरीत इजिप्तच्या बार्ब सामेहचा 3-1 असा पराभव करून महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम सामन्यात आता तिचा सामना इजिप्तच्या रुकैया सालेमशी होणार आहे. हा सामना आज रात्री 10:30 सुरू होईल. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी अनाहत ही दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. हरारे इथं आज झिम्बाब्वे विरुद्धच्या भारताचा T20 क्रिकेटचा दुसरा सामना होणार आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत भारताने 1-0 आघाडी घेतली आहे. 4:30 या सामन्याला सुरुवात होईल. जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे सलग 6 दिवस बंद असलेल्या वैष्णोदेवी यात्रेला आजपासून पुन्हा सुरुवात झाली. हवामानाचा आढावा घेतल्यानंतर यात्रेचा मार्ग भाविकांसाठी सुरक्षित असल्याचं घोषित करण्यात आलं असल्याची माहिती आमच्या जम्मूतील प्रतिनिधींनी दिली. मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे ही यात्रा स्थगित केली होती. यात्रेकरूंनी देवस्थान समिती आणि सुरक्षा यंत्रणांच्या सूचनांचे पालन करावे आणि हवामानाची माहिती घेत राहावी असा सल्ला देण्यात आला आहे. जम्मू काश्मीरातल्या खराब हवामानामुळे स्थगित असलेल्या अमरनाथ यात्रेलाही आजपासून सुरुवात झाली. बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्गावरून यात्रेला पुन्हा सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे गेले 6 दिवस यात्रेत खंड पडला होता. 6,269 यात्रेकरूंचा पहिला जत्था आज सकाळी जम्मूच्या भगवतीनगर यात्री निवासाहून रवाना झाला. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, ओदिशा आणि राजस्थानात आज जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, चंदीगड, दिल्ली, हरियाणा, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक किनारपट्टी भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह, कर्नाटकचा अंतर्गत भाग, रायलसीमा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल इथं विजांचा कडकडाट आणि वादळी वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात आज सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न. TET पेपरफुटी प्रकरणातल्या 2 सूत्रधारांना बिहारमधून अटक. आसाममध्ये पुरामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 61 जणांचा मृत्यू आणि जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनाहत सिंगची अंतिम फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. श्रोते हो, 1:40 आणि 35 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लातूर जिल्हा वार्तापत्र.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: बहुचर्चित नीट पेपरफुटी प्रकरणी CBI तपास वेगात. संशयितांची चौकशी सुरू. विविध संघटनांकडून तीव्र आंदोलन आणि जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा. सुमारे 60% क्षेत्रावरच्या पेरण्या बाकी.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर शशिकांत पाटील यांनी पाठवलेली ही माहिती.
3: बहुचर्चित नीट पेपरफुटी प्रकरणी लातूर जिल्ह्यातला तपास

0: केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं अधिक वेगानं सुरु ठेवला आहे. या प्रकरणातील संशयितांची कसून चौकशी सुरू असून आर्थिक व्यवहार आणि पुराव्यांची पडताळणी करण्यात येत आहे. दरम्यान या घोटाळ्याच्या निषेधार्थ विविध विद्यार्थी संघटना आणि सामाजिक संघटनांकडून आंदोलन करण्यात येत असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. या प्रकरणाच्या निषेधात दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ लातूर शहर काँग्रेसच्या वतीनं ट्यूशन एरिया परिसरातून मशाल मोर्चा काढण्यात आला. या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस नेते माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी यावेळी केली. जुलै महिना संपत आला तरी लातूर जिल्ह्यात दमदार पावसाची अजूनही प्रतीक्षा कायम आहे. जिल्ह्यात 23 जुलैपर्यंत सरासरी 148 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून ती वार्षिक सरासरीच्या फक्त 21% तर जून ते सप्टेंबर या हंगामातील सरासरीच्या 54% इतकी आहे. समाधानकारक पाऊस न झाल्यानं खरीप हंगाम धोक्यात आल्याची भीती वर्तवली जात आहे. जिल्ह्यात जवळपास 60% क्षेत्रावरच्या पेरण्या अद्याप बाकी असून काही भागात उगवलेली पिकं पाण्याअभावी करपत असल्याचं दिसून येत आहे. पाऊस लांबल्यास दुबार पेरणीची शक्यता कृषी विभागानं वर्तवली आहे. पावसाअभावी खरीप पिकं संकटात असतानाच आता हरणांच्या कळपाकडून सोयाबीन पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचं दिसून येत आहे. रात्रीच्या वेळी हरणांचे कळप शेतात घुसून सोयाबीनची कोवळी पिकं फस्त करत असल्यानं शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. वनविभागानं तातडीनं उपाययोजना करून पिकांचं संरक्षण करावं आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. लातूर जिल्ह्यात सहकार क्षेत्राला आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुमारे 20 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या सहकार भवनाचं लोकार्पण सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते 11 जुलै रोजी करण्यात आलं. या इमारतीमुळे सहकार विभागाची 11 कार्यालयं एकाच ठिकाणी कार्यरत राहणार असल्यानं नागरिकांची मोठी सोय होणार आहे. यामुळे सहकार क्षेत्राला बळकटी मिळेल आणि कामकाजाला गती मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा जिल्ह्यातला एकही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहू नये अशा सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. लाभार्थ्यांची पडताळणी आणि प्रस्ताव मंजुरीची प्रक्रिया गतीनं पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. सर्वाधिक सोयाबीन उत्पादक जिल्हा म्हणून लातूरला पुन्हा सोयाबीन संशोधन केंद्र मिळावं यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती पालकमंत्री भोसले यांनी दिली. ते आपल्या लातूर दौऱ्यात वार्ताहरांशी बोलत होते. हे केंद्र लातूरला मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार असल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलं. लातूर तालुक्यात खंडापूर इथल्या देणगी प्रकरणात किशोर शिवणीकर याला 11 जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे. देणगीच्या नावाखाली आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोप प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आषाढी एकादशी आज साजरी होत आहे. या निमित्तानं जिल्ह्यातल्या सर्व विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं दिसून येत आहे. लातूर इथल्या द्वारकादास श्यामकुमार आणि तुकाराम पाटील मित्रमंडळाच्या वतीनं सुमारे 2000 भाविकांसाठी पंढरपूर इथं विठ्ठल दर्शनासाठी 10 एसटी बसची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या 16 वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यात येतो. प्रत्येक भाविकासाठी मोफत ब्लँकेट आणि फराळाची व्यवस्थाही आयोजकांकडून करण्यात आली. भाविकांनी या उपक्रमाचं स्वागत केलं आहे. लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते शशिकांत पाटील. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: हे आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 1:45 आणि 32 सेकंद होत आहे. भावधारा कार्यक्रमात ऐकूया गोविंद बोवळे यांच्या स्वरात शंकर वैद्य यांचं गीत.

या गीताबरोबरच भावगीतांचा कार्यक्रम भावधारा संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 1:55 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तक यात्रा या मालेत आज आपण ऐकणार आहोत विजय तरवडे यांच्या लक्ष्मी शरणम गच्छामी प्रेम जनमेजय या अनुवादाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला आढावा.
1: लक्ष्मी शरणम गच्छामी हे हिंदीतील लेखक प्रेम जनमेजय यांचं विजय तरवडे यांनी मराठीत अनुवादित केलेलं विनोदी कथांचं पुस्तक आहे. हसा हसा मित्र हो हसा, मोची भयो उदास, राजधानीत अडाणी, पाणी मला भिवविते इत्यादी शीर्षकाच्या 28 कथांचा अनुवाद या पुस्तकात वाचायला मिळतो. एका गृहस्थाचा मृत्यू झाल्यावर त्याची बॉडी स्मशानात नेण्याआधी त्याच्या मुलीची वाट पाहणं चालू असतं. अशा वेळेस एक गरीब तहानलेला मुलगा पळत येऊन त्या घरात पाण्याची मागणी करतो, तेव्हा त्याला पाणी नाकारलं जातं. जेव्हा बर्फाच्या लादीवर टाकलेली बॉडी उचलली जाते, तेव्हा त्या लादीचा एक उडालेला तुकडा तो मुलगा चघळू लागतो. तहान भागवण्यासाठी गारवा

0: मिळवण्यासाठी. हे जे मी आपल्याला कथाबीज वाचून दाखवलं ते आहे गार गार या कथेतील. टिंबकतू देशातील होळीच्या दिवशी मीटिंगच्या गडबडीत असणारी सून दिल्लीत असलेल्या आपल्या पतीशी आणि सासूसासऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधते. तिथूनच ते शब्दांद्वारे एकमेकांना होळीच्या शुभेच्छा देतात. पण त्या पुरेशा न वाटल्यामुळे दिल्लीकर स्क्रीन समोर रंग धरतात, तर सून आपले लिपस्टिकचे 2-3 शेड आपल्याच गालावर उमटवते. अशा तऱ्हेने हॅप्पी होळी आनंदानं साजरी होते. हे कथाबीज आहे एक इलेक्ट्रॉनिक होळी या कथेतील. उदाहरण म्हणून वरील 2 कथांचे सारांश दिलेले आहेत. या कथा वाचताना खळखळून हसणं तर जाऊ द्या, पण साधं हसू सुद्धा येत नाही. परंतु तरीही या विनोदी कथा आहेत आणि यातील विनोद हा समाजातील विसंगती दाखवणारा विनोद आहे. या संग्रहाला सुप्रसिद्ध लेखक डॉक्टर दामोदर खडसे यांची प्रस्तावना लाभलेली आहे. या कथा वाचल्यावर त्यांच्या प्रस्तावनेतील एक वाक्य फार महत्त्वाचं ठरतं. विनोदी लेखनामध्ये एक चमत्कार असाही घडतो, ज्या व्यक्तीच्या संदर्भात ते म्हटलं जात असतं ती त्याला अपमानजनक किंवा उपहासात्मक भावनेत न घेता स्वतःवर एक नजर टाकून त्या लिखाणाला सुधारणेच्या रूपानं ग्रहण करतो. वराहांना उदास होण्याचा अधिकार नसतो हे ठळक वाक्य पृष्ठ क्रमांक 45 आहे. तसेच शब्दकोशात हडळ शब्द स्त्रीलिंगी आहे आणि त्यात देखील कदाचित थोडं सौंदर्य आहेच, पृष्ठ क्रमांक 58. अशी काही कथांमधील वाक्य वाचताना आपल्या लक्षात येतं की निरीक्षणात्मक, परिस्थितीजन्य, विडंबनात्मक, हास्यास्पद, बडाचडाकर कथारूप स्वरूपातील विनोदानं समाजातील विसंगती आणि विरोधाभासावर प्रेम जनमेजय यांनी अचूक बोट ठेवलेलं आहे. प्रत्येक भाषेत काहीतरी वेगळं लिहिलं जातं आणि ते इतर भाषांमध्ये अनुवादित झाल्यावर त्या भाषेतील वाचकाला त्या मूळ भाषेतील साहित्याचा लाभ घेता येतो. अलीकडे मराठीत त्या मानानं खूपच कमी विनोदी साहित्य लिहिलं जातं. या पार्श्वभूमीवर विजय तरवडे यांनी एक चांगलं विनोदी पुस्तक हाती घेऊन त्याचा मराठीत उत्तम अनुवाद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो कौतुकास्पद आहे. तसं उपहासात्मक लेखन एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अनुवादित करताना मूळ भाषेची शैली तितकीच टोकदार राहत नाही, तरीही मूळ गाभा लक्षात येतोच. माझं तर मत असं आहे की विनोदासाठी हास्याच्या कुबडीचा प्रयोग करणं अनावश्यक आहे. ते कसं? हे मुळातूनच या पुस्तकातून वाचक जाणून घेऊ शकतो.
1: पुस्तक यात्रा या मालेत आत्ताच आपण ऐकलं विजय तरवडे यांच्या लक्ष्मी शरणम गच्छामी प्रेम जनमेजय या अनुवादाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती
2: साईलित आहार याविषयीची माहिती वाचन केलंय विद्या तावडे यांनी. शेतकरी मित्र हो नमस्कार. मित्र हो, जनावरांच्या आवश्यकतेनुसार योग्य त्या प्रमाणात सर्व पोषक अन्न घटकांचं मिश्रण असलेल्या आहारालाच संतुलित आहार म्हणतात. आहारामध्ये वैरण आणि आंबोड या 2 गोष्टींचा समावेश होतो. वैरणीचे हिरवी आणि सुकी वैरण असे 2 भाग पडतात. हिरव्या वैरणीमध्ये एकदल आणि द्विदल वर्गातील हिरवा चारा यांचा समावेश होतो. एकदल वर्गातील चाऱ्यामध्ये मका, ज्वारी, बाजरी, नेपियर घास, पॅरा घास यांचा समावेश होतो. अशा प्रकारच्या एकदल वर्गीय चाऱ्यामध्ये प्रथिन कमी आणि कर्बोदकं अधिक प्रमाणात असतात. द्विदल वर्गातील हिरव्या वैरणीमध्ये चवळी घास, लसूण घास, बरसीम यांचा समावेश होतो. द्विदल चारा अधिक पौष्टिक असतो. यामध्ये प्रथिन आणि कॅल्शियमचं प्रमाण अधिक असतं. सुक्या चाऱ्यामध्ये गव्हाचे काड, ज्वारीचा कडबा, भाताचा पेंडा, मिश्र सुका चारा यांचा समावेश होतो. अशा चाऱ्याचा उपयोग मुख्यत्वे करून पोटभरू खाद्य म्हणून केला जातो. ती कमी पौष्टिक असतात. असा सुका चारा पचनाला देखील जड असतो. संतुलित आहारामध्ये आंबोणाला फार महत्त्व आहे. यामध्ये प्रथिन आणि ऊर्जा यांचं प्रमाण अधिक असतं.

खुराक म्हणजे आंबोण मिश्रणाचा 100 किलो तत्वावर नमुना बनवावा. यामध्ये विविध खाद्य घटक वापरण्यात येतात. जनावरांना ऊर्जा पुरवण्याकरता आंबोणामध्ये मका, ज्वारी, बाजरी यांसारखी तृणधान्य वापरण्यात येतात. प्रथिनांचे स्रोत म्हणून सरकी, भुईमूग, जवस, तीळ, सूर्यफूल, सोयाबीनपासून मिळणारी पेंड वापरण्यात येते. तृणधान्य किंवा कडधान्यापासून मिळणारे दुय्यम पदार्थ जसं भाताचा किंवा गव्हाचा कोंडा, भाताचं पॉलिश, कडधान्यापासून डाळी बनवताना मिळणारी तूर, उडीद, मूग यांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे खुराकात 1 ते 2% खनिज मिश्रण, 1% शिंपला पूड किंवा डाय कॅल्शियम फॉस्फेट आणि 1% मीठ यांचा अवलंब करावा. खुराकात विविध खाद्य घटक वापरण्याचं कारण म्हणजे एका खाद्यातील अन्न घटकांची उणीव दुसऱ्या खाद्य घटकातील अन्न घटकापासून भरून निघते. आंबोणामध्ये साधारणत 25 ते 35% पेंड, 25 ते 45% तृणधान्य, 25 ते 45% तृणधान्यापासून आणि 20 ते 30% कडधान्यापासून मिळणारे दुय्यम पदार्थ, 1 ते 2% खनिज मिश्रण आणि 1% मीठ यांचा समावेश होतो. दुभत्या जनावराला आंबोण देण्याचं प्रमाण त्यांच्या दुग्धोत्पादनावर अवलंबून असतं. दुधाळ गाईला 1 ते 1.5 किलो आंबोण शरीर पोषणासाठी आणि 1 किलो आंबोण प्रति 2.5 लिटर दुग्धोत्पादनासाठी द्यावं. जसं 400 किलो वजनाची गाय 15 किलो दूध उत्पादन देत असेल तर तिला 1.5 किलो आंबोण शरीर पोषणासाठी आणि 6 किलो आंबोण 15 लिटर दुग्धोत्पादनासाठी असे 7.5 किलो आंबोण द्यावं. आंबोणाव्यतिरिक्त अशा गाईला 4 ते 5 किलो सुका चारा आणि 8 ते 10 किलो ओला चारा द्यावा. दुधाळ म्हशींना प्रति किलो दूध उत्पादनासाठी लागणारे अन्न घटक गायींना लागणाऱ्या अन्न घटकापेक्षा अधिक असतात. याचं कारण म्हणजे म्हशींच्या दुधामध्ये स्निग्धांशाचं प्रमाण गाईच्या दुधापेक्षा अधिक असतं. म्हशीच्या बाबतीत सांगायचं झालं तर शरीर पोषणासाठी 1.5 ते 2 किलो आंबोण आणि प्रति 2 लिटर दुग्धोत्पादनासाठी 1 किलो या प्रमाणात द्यावं. मंडळी, अशा प्रकारे पशुपोषणासाठी संतुलित आहार फार महत्त्वाचा आहे. बरं तर पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाच्या पुनःप्रसारणात पशुपोषणासाठी संतुलित आहार याविषयीची माहिती आत्ताच आपण ऐकली. वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण IVF समजून घेऊया. याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, दरवर्षी 25 जुलै हा दिवस जागतिक IVF दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. कारण या दिवशी लुईस ब्राऊन ही या IVF तंत्रज्ञान प्रणालीद्वारे गर्भधारणा होऊन जन्माला आलेली जगातली पहिली बाळ होती. तर ही IVF तंत्रज्ञान प्रणाली समजून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांना. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार.
1: मॅडम, वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर मानवी उत्क्रांतीतलं IVF तंत्रज्ञान हे एक महत्वाचं पाऊल ठरलेलं आहे. तर हे IVF तंत्रज्ञान याच्याविषयी थोडक्यात काय सांगाल?
2: IVFचा फुल फॉर्म जर बघितलं तर इनविट्रो फर्टिलायझेशन, म्हणजे त्याला आधी टेस्ट ट्यूब बेबी पण म्हणायचे. इनविट्रो म्हणजे शरीराच्या बाहेर लॅबोरेटरीमध्ये तयार केलेला गर्भ, म्हणजे जे गर्भनिर्मिती जी प्रक्रिया नैसर्गिक असते ती शरीरात काही कारणमुळे नाही होऊ शकत तर ते आपण लॅबोरेटरीमध्ये करतो. म्हणजे काही इंजेक्शन्स देतो आपण स्त्रीबीज ग्रंथीला स्टिम्युलेट करण्यासाठी. दर महिन्याला जे

0: नॉर्मली एक किंवा दोन स्त्रीबीज बनत असतात, त्याच्यामध्ये आपण ओवरीला हायपरस्टिम्युलेट करतो आणि आपल्याला कमीत कमी 8 ते 10 स्त्रीबीज तयार करायला लागतात. आणि जसे जसे ते वाढतात तसा एक दिवस आपण ठरवतो आणि त्या पर्टिक्युलर साईजला ते पोचले तर आपण ओवम पिकअप प्लॅन करतो. म्हणजे काय की आपण एक नीडलच्या द्वारे ते अंडी आपण शरीराचे बाहेर काढतो जे आपण अनेस्थिजियाच्या अंडर करतो आणि त्याच दिवशी आपण त्यांचे हजबंड किंवा पार्टनरचा धातूचा सॅम्पल घेतो, त्याला प्रोसेस करतो, म्हणजे क्लीनअप प्रोसेस असते आणि त्यांना लॅबोरेटरीमध्ये स्त्रीबीज आणि त्या वीर्याचा मिलन करतो, IVF प्रोसिजरनी किंवा ICSI प्रोसिजरनी. आणि मग ते जे गर्भ असतं ते 5 दिवस पर्यंत लॅबोरेटरीमध्ये वाढवतो, ज्याच्यामध्ये सेल्स डिवाइड होत असतात आणि जेव्हा Day 3 or Day 5 जे दिवस असतो ते गर्भ तयार झालं तर तेव्हा ते गर्भाला आपण स्त्रीच्या गर्भात प्रत्यारोपण करतो, म्हणजे एम्ब्रियो ट्रान्सफर करतो. आणि ही सगळी प्रोसिजर जी नॉर्मली शरीरात होऊ शकते ते काही कारणामुळे होत नाहीये म्हणून आपण ते लॅबोरेटरीमध्ये करतो. आपण ह्याला असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्निक पण म्हणतो, बिकॉज आपण इनफर्टिलिटी पेशंट्सना आर्टिफिशियल दृष्टीने आपण गर्भाचा प्रत्यारोपण करतोय.
1: बरोबर. बरं, आजच्या काळामध्ये ही जी ट्रीटमेंट आहे तिचा वापर बऱ्यापैकी वाढताना दिसून येतोय, तर यामागची नेमकी कारणं काय असू शकतात?
0: IVF अवेअरनेस पण काही वर्षामध्ये वाढलेली आहे आणि मागचे 10-12 वर्षामध्ये इन्फर्टिलिटीचे केसेस पण वाढले आहे. जर आपण जॉग्राफिकली पण बघितलं तर फर्टिलिटी रेट सुद्धा इंडियामध्ये सुद्धा कमी आली आहे. दुसरे कारण आहे लाईफस्टाईल चेंजेस, करिअर डिमांड्स वाढले आहे, लेट मॅरेजेस होतात आहे, नवरा बायको वेगवेगळे सिटीमध्ये राहतात, बरेच महिने ते भेटत नाही एकमेकाला, बसके कामं वाढले, ऍक्टिव्हिटी कमी झाली आहे, वेट वाढलं आहे, PCOD केसेस वाढले आहे, एन्डोमेट्रिओसिसचे केसेस वाढले आहे. जर आपण खाणेकडे बघितलं तर पॅकेट फूड्स आहेत, प्रोसेस फूड्स आहेत, भेसळयुक्त आहे, कलर्ड थिंग्स आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे इन्क्लुडिंग जे पेस्टिसाइड्स आणि केमिकल्स एन्व्हायरमेंटमध्ये, पूर्ण शरीरालाच टॉक्सिक असतात. तसं ह्या सगळ्यांचा इफेक्ट आपल्या अंडकोशवर आणि धातूंवर, त्याची क्वालिटी खराब करते, त्याच्यामुळे इन्फर्टिलिटीचा रेट वाढलाय. लास्ट सगळ्यात मोस्ट कॉमन आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे स्ट्रेस. तेव्हा पण अंडकोश मधून अंड पिकत नाही किंवा फुटत नाही आणि फुटलं तरी त्याच्यामध्ये हॅमरेज होऊन जातं.
1: अशी ही अतिशय महत्वाची अशी कारण यामध्ये आहेत. श्रोते हो, याविषयीची अधिक माहिती घेऊया पुढल्या भागात. नमस्कार.
2: IVF समजून घेऊया याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आता आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
3: Dawn 10:10 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
4: परिसर.

0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकूया धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी विराज आठले यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आजपासून आपण धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि त्यांचं संवर्धन आपल्याला कशा प्रकारे करता येईल याविषयी जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आपल्याकडे सह्याद्री संकल्प सोसायटीचे विराज आठले आलेले आहेत. सर नमस्कार.
2: सर्व श्रोत्यांना नमस्कार.
1: सुरुवातीला धनेश या पक्ष्याविषयी आम्हाला माहिती द्या.
2: धनेश हा पक्षी जगतातला एक अत्यंत देखणा असा पक्षी म्हणून ओळखला जातो. आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की गेल्या फेब्रुवारीमध्ये आपण याला रत्नागिरीचा पर्यटन दूत म्हणून हा पक्षी घोषित झाला आहे. धनेश पक्ष्याचा संपूर्ण भारताचा विचार केला तर 9 प्रजाती मिळतात. त्यातल्या 4 प्रजाती या महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यातला महाधनेश म्हणजे ग्रेट हॉर्नबिल तर ही सगळ्यात मोठी प्रजात आहे. त्यानंतर मलबारी धनेश किंवा मलबारी कवड्या धनेश ज्याला म्हणतो आपण, ककणेर ज्याला म्हणतो, ही दुसरी प्रजात आहे. मलबारी राखी धनेश ही तिसरी प्रजात आहे. आणि भारतीय राखी धनेश ही सगळ्यात छोटी चौथी प्रजात आहे. तर या 4 प्रजातींपैकी जे मलबारी धनेश या नावाने जे ओळखले

0: जाणारे पक्षी आहेत. तर हे मलबार रिजन म्हणजे जो आपला जो सह्याद्रीचा भाग आहे, तर ह्याच्यासाठी प्रदेशनिष्ठ म्हणजेच एंडेमिक आहेत, तो भाग सोडून दुसरीकडे कुठेही थोडक्यात मिळत नाही. ग्रेट हॉर्नबिल हा सुद्धा वेस्टर्न घाट्स आणि अरुणाचल प्रदेश किंवा तो जो भाग आहे त्या भागातच फक्त आपल्याला बघायला मिळतो. या पक्ष्यांचं दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे यांची जी विणीची पद्धत आहे ती फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. झाडाच्या ढोलीमध्ये यांची विणीचा हंगाम जो आहे तो जातो, आणि जेव्हा नर आणि मादी ही ढोली निश्चित करतात त्यानंतर त्यांचा पुढचा प्रवास सुरू होतो. मादी ढोलीच्या आत जाऊन तिची विष्ठा आणि वेगवेगळ्या फळांचा गर हे वापरून ती ढोलीचं दार जे आहे ते लिंपून घेते आणि फक्त एक छोटीशी फट त्याच्यामध्ये ठेवते जिथून नर तिला बाहेरनं वेगवेगळी फळं असतील किंवा जो काही आहार आहे त्यांचा तर तो भरवू शकतो. आणि त्यानंतर साधारण 2 ते 3 महिन्याच्या काळासाठी ती मादी त्या झाडाच्या ढोलीत बंदीवान असते. यानंतर जेव्हा पिल्लू बाहेर येतं आणि त्या काळात मग थोडेसे हे पक्षी मांसाहाराकडेही वळतात, वेगवेगळ्या पक्षी असतील किंवा त्यांची अंडी असतील किंवा साप वगैरे असे सरपटणारे प्राणी असतील तर हे सगळं यांच्या आहारात समावेश केला जातो.
1: या पक्ष्यांचं निसर्गातलं नेमकं महत्व काय सांगाल?
0: धनेशांना आपण सह्याद्रीच्या जंगलाचे निर्माते असं म्हणतो. त्यांना काही लोक हे सह्याद्रीचे शेतकरी अशी पण पदवी देतात आणि याचं मुख्य कारण त्यांचं बीज प्रसारणाची क्षमता. आत्ताच सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या जंगली झाडांची फळं असतील ती हे धनेश पक्षी मोठ्या प्रमाणावर खातात आणि त्यांच्या विष्ठेतनं जेव्हा या बिया ठिकठिकाणी पडतात तेव्हा त्यांची जी रुजवण क्षमता आहे ती पण खूप वाढलेली असते. दुसरी गोष्ट म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर या बिया त्यांच्याकडनं खाल्ल्या जातात आणि त्याच्यामुळे त्यांचा प्रसार दूरदूरवर होतो. आणि आपल्याकडे आता आपण जी जंगलं बघतोय किंवा मोठ्या प्रमाणावर ज्या देवराया बघतोय जिथे मोठी मोठी झाडं आहेत, या सगळ्या जंगलाचे निर्माते हे धनेश पक्षीच आहेत. कारण त्यांच्या माध्यमातनं ज्या बिया हजारो लाखो बिया ज्या दूरदूरवर पसरल्या आहेत त्याच्यामुळेच ही जंगलं निर्माण झालेली आहेत.
1: बरोबर, म्हणजे जंगल संवर्धनाचं मुख्य काम हे पक्षी करताना दिसतात का?
0: नक्की.
1: तेव्हा श्रोते हो, या धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धनाविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत उद्याच्या भागात. नमस्कार.
2: परिसर या कार्यक्रमात धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी विराज आठले यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
3: यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून दोपहर समाचार हे हिंदी बातमीपत्र प्रसारित केले जाईल. आम्ही सहक्षेपित करू.

नादवरम्म कार्यक्रमात आपण ऐकत होतात MVS निशा यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग बेगडे आणि मोहना बेहाक, त्यांना व्हायोलिन साथ कृष्णा नटराजन यांची तर मृदंगम संगत S हरिप्रसाद यांची होती. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: शेतकरी बांधवांनो माझा आभार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका रसायनमुक्त खरीप जैविक तंत्रज्ञानाची नवी दिशा या विषयावर तज्ज्ञ शरद भुरे यांची मुलाखत सोबतच एका माझा ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग या विषयावर प्रगत शेतकरी वामन निचंते यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजे 27 जुलै 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
1: ठीक 3 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित केल्या जातील.

आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या दोन सूत्रधारांना बिहारमधून अटक। राज्यात सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपुरात शासकीय महापूजा संपन्न। आणि जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनाहत सिंगची अंतिम फेरीत धडक। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। भारताचे तरुण हेच या देशाची खरी ताकद आहेत आणि त्या ताकदीला कुणी संभ्रमित करू नये हाच आपला संकल्प आहे। जंतरमंतरवरचं आंदोलन आणि देशातली एकंदर परिस्थिती पाहता याचा फायदा देशविरोधी घटकांनी घेऊ नये, तसंच विद्यार्थ्यांनी आपला वेळ आणि ताकद आपली कारकीर्द घडवण्यासाठी लावावी या उद्देशानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करत असल्याचं प्रधान यांनी म्हटलं आहे। नीट पेपरफुटी प्रकरणासह अन्य मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून नवी दिल्लीत जंतरमंतरवर काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे। या आंदोलनात प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती। टीईटी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य सूत्रधार मानले जाणारे विजेंद्र कुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना भिवंडी पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे। याआधी या प्रकरणात 12 आरोपींना अटक झाली होती। या कारवाईनंतर या प्रकरणातल्या एकूण आरोपींची संख्या 14 पोहोचली आहे। प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे 28 जून रोजी होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती। राज्यात आज सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह आहे। पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय

या महापूजा केली. यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातले बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाची पूजा केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या सुखसमृद्धीसाठी, शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या मंगलमय जीवनासाठी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिर परिसर विकासाचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. आषाढी वारीनिमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर विविध रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक पद्धतीनं सजवण्यात आलं आहे. आषाढी एकादशीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भक्ती, करुणा आणि सेवाभावाचा शाश्वत संदेश देणारा हा पवित्र दिवस प्रत्येकाच्या जीवनात आनंद, सौहार्द आणि समृद्धी घेऊन येवो अशी त्यांनी विठ्ठल चरणी प्रार्थना केली. प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी आणि सन्मानासाठी अखंड सेवाभावानं कार्य करण्याचा संकल्प अधिक दृढ हो अशी प्रार्थनाही मोदी यांनी केली आहे. आषाढी एकादशीनिमित्त आज सकाळपासून राज्यभरातल्या विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत आहे. मुंबईत वडाळा इथल्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी होत आहे. रत्नागिरी शहरातल्या मारुती मंदिरापासून विठ्ठल मंदिरापर्यंत वारी काढण्यात आली. एक घर एक तुळस या संकल्पनेवर आधारित उपक्रम राबवण्यात आला. धार्मिक श्रद्धा, पर्यावरण संवर्धन आणि भारतीय संस्कृती यांचा संगम असलेल्या या उपक्रमांतर्गत भाविकांना तुळशीच्या 350 रोपांचं वाटप करण्यात आलं. बीड शहरासह जिल्ह्यात 11 तालुक्यांमध्ये विविध विठ्ठल रुक्मिणी मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. विविध शाळांमध्येही बालगोपाळांनी विठ्ठल रुक्मिणी संत आणि वारकऱ्यांच्या वेशभूषेत दिंडी काढली. भंडारा शहरात 2000 विद्यार्थ्यांनी वारी काढली, तसंच गांधी चौकात एकत्र येत विद्यार्थ्यांनी रिंगण घातलं. बुलडाणा जिल्ह्यात प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगाव इथं श्री संत गजानन महाराज समाधी मंदिराचा परिसर आज पहाटेपासूनच गणगणगणातबोते या जयघोषानं दुमदुमून गेला आहे. शेजारच्या राज्यांमधूनही हजारो वारकरी आणि भाविक शेगावात दाखल झाले आहेत. मंदिर परिसरात आणि शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. धुळे शहरात तसंच जिल्ह्यातल्या विविध विठ्ठल रुक्मिणी मंदिरांमध्ये भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. अभिषेक, महापूजा, भजन कीर्तन आणि हरिनामाच्या गजरामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. कॅनडात ओंटारियो इथं सुरू असलेल्या जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताची स्क्वॉशपटू अनाहत सिंगनं उपांत्य फेरीत इजिप्तच्या बार्ब सामेहचा 3-1 असा पराभव करून महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम सामन्यात आता तिचा सामना इजिप्तच्या रुकैया सालेमशी होणार आहे. हा सामना आज रात्री 10:30 सुरू होईल. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी अनाहत ही दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. स्कॉटलंड इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिव्यांगांच्या पुरुष भारोत्तोलन प्रकारात झंडू कुमारनं कांस्यपदक जिंकून भारताच्या पदकांचं खातं उघडलं. या स्पर्धेत भारताच्या मुष्टीयुद्ध खेळांची दमदार सुरुवात झाली. भारताची मुष्टीयोद्धा लवलीना बोरगोहेनला महिलांच्या 75 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत थेट प्रवेश मिळाल्यामुळे तिचं कांस्यपदक निश्चित झालं आहे. जानुबणी सिंगनं सलामीच्या फेरीत दमदार विजय मिळवत पुरुषांच्या 55 किलो वजनी गटातल्या राऊंड ऑफ 16 धडक मारली आहे. भारताचे लॉन बॉल संघही चांगली कामगिरी करत आहेत. महिला दुहेरीत रुपा राणी तिर्की आणि पिंकी सिंग यांच्या जोडीनं दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून सलग दुसरा विजय नोंदवला आणि गट बच्या गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं. पुरुषांच्या एकेरी प्रकारात पुतुल सोनोवालने आपली विजयी घोडदौड कायम राखत अपराजित राहण्याची कामगिरी केली आहे. हरारे इथं आज झिम्बाब्वे विरुद्धचा भारताचा T20 क्रिकेटचा दुसरा सामना होणार आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुपारी 4:30 या सामन्याला सुरुवात होईल. नाशिक जिल्ह्यात सुरगाणा तालुक्यात बोरगाव इथं आज सकाळी 9:55 आतापर्यंत भूकंपाचे 4 धक्के जाणवले आहेत. हे धक्के सौम्य क्षमतेचे असून त्यामुळे कोणतीही जीवित तसंच मालमत्ता हानी झाली नसल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे. सोलापुरात नीरा नदीच्या खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वीर धरण 100% भरलं असून नीरा नदीत 25,000 क्युसेक विसर्ग सुरू केला आहे. वारकऱ्यांना तसंच भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हा विसर्ग नीरा नदीतून भीमा नदीला मिळत असून आज दुपारनंतर पंढरपूर इथं चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असल्यानं
भीमा नदीकाठच्या लोकांना सावधानते

चा इशारा दिला आहे. पंढरपूर शहर आणि परिसरात आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांची मोठी गर्दी असल्यानं प्रशासन आणि लाभक्षेत्र प्राधिकरणानं सावधानतेचा इशारा दिला आहे. पालघर जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे बाधित झालेल्या तलासरी तालुक्यातल्या कोसपपाडा आणि दुबळपाडा या गावांना पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि प्रशासनाला तातडीनं मदत आणि पुनर्वसनाच्या उपाययोजना राबवण्याच्या सूचना दिल्या. ओदिशामध्ये पुरी इथं संध्याकाळी सुना बेश विधी होणार आहे. या संपूर्ण रथयात्रेतला सर्वात भव्य विधींपैकी एक मानल्या जाणाऱ्या या विधीसाठी देशविदेशांतून लाखो भाविक मुख्य यात्रा मार्गावर जमण्याची शक्यता आहे. हा सोहळा सुरळीतपणे व्हावा यासाठी सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सोयी केल्या आहेत. जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे सलग 6 दिवस बंद असलेल्या वैष्णोदेवी यात्रेला आजपासून पुन्हा सुरुवात झाली. हवामानाचा आढावा घेतल्यानंतर यात्रेचा मार्ग भाविकांसाठी सुरक्षित असल्याचं घोषित करण्यात आलं असल्याची माहिती आमच्या जम्मूतल्या प्रतिनिधींनी दिली आहे. मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे ही यात्रा स्थगित केली होती. यात्रेकरूंनी देवस्थान समिती आणि सुरक्षा यंत्रणांच्या सूचनांचं पालन करावं आणि हवामानाची माहिती घेत राहावी असा सल्ला देण्यात आला आहे. जम्मू काश्मीरातल्या खराब हवामानामुळे स्थगित असलेल्या अमरनाथ यात्रेलाही आजपासून सुरुवात झाली. बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्गांवरून यात्रेला पुन्हा सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे गेले 6 दिवस यात्रेत खंड पडला होता. 6,269 यात्रेकरूंचा पहिला जत्था आज सकाळी जम्मूच्या भगवती नगर यात्रीनिवासाहून रवाना झाला. कारगिल विजय दिनाच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त लडाखमधल्या द्रास इथं आजपासून 2 दिवसीय स्मृती सोहळ्याला सुरुवात झाली. 1999 कारगिल युद्धात देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी लामोचेन व्ह्यू पॉईंट इथं युद्ध संस्मरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मध्य प्रदेशात दातिया विधानसभा पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. भाजपनं आशुतोष तिवारी यांना, काँग्रेसनं घनश्याम सिंह तर आझाद समाज पार्टीनं दामोदर सिंह यादव यांना उमेदवारी दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या 2 सूत्रधारांना बिहारमधून अटक.

0: राज्यात सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपुरात शासकीय महापूजा संपन्न, आणि जागतिक कनिष्ठा स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनाथ सिंगची अंतिम फेरीत धडक। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। 3:10 होत आहेत। आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे। पुन्हा आपली भेट संध्याकाळी 4:58 तोपर्यंत AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल। नमस्कार।

नमस्कार श्रोते हो, मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. श्रोते हो, या दुसऱ्या प्रसारण सभेत मी दीप्ती मुसळे आपलं स्वागत करते. आता थोड्याच वेळात म्हणजेच 5 वाजता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: आदेश नाईक, ऐकूया काही ठळक घडामोडी. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जंतर मंतरवरचं आंदोलन आणि देशातली एकंदर परिस्थिती पाहता याचा फायदा देशविरोधी घटकांनी घेऊ नये, तसंच विद्यार्थ्यांनी आपला वेळ आणि ताकद आपली कारकीर्द घडवण्यासाठी लावावी या उद्देशाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करत असल्याचं प्रधान यांनी म्हटलं आहे. टीईटी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य सूत्रधार मानले जाणारे बिजेंद्र कुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना भिवंडी पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे. कॅनडात ओंटारियो इथं सुरू असलेल्या जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे स्क्वॉशपटू अनाहत सिंगनं उपांत्य फेरीत इजिप्तच्या बार्ब सामेहचा 3-1 असा पराभव करून महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम सामन्यात आता तिचा सामना इजिप्तच्या रुकैया सालेमशी होणार आहे. हा सामना आज रात्री 10:30 सुरू होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11:00 आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 136 भाग आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, AIR न्यूज वेबसाईट, न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर होईल. स्कॉटलंड इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिव्यांगांच्या पुरुष भारोत्तोलन प्रकारात झंडू कुमारनं कांस्यपदक जिंकून भारताच्या पदकांचं खातं उघडलं. या स्पर्धेत भारताची मुष्टीयोद्धा लवलीना बोर्गोहेनला महिलांच्या 75 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत थेट प्रवेश मिळाल्यामुळे तिचं कांस्यपदक निश्चित झालं आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता आनंद घेऊया मराठी चित्रपट गीतांचा गीत संध्या या कार्यक्रमामध्ये. कार्यक्रमाची सुरुवात करूया आशा भोसले यांनी गायलेल्या प्रवीण दवणे यांच्या गीतानं. अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे जीवलगा या चित्रपटातलं.

कार्यक्रमात आता ऐकूया अष्टविनायक या चित्रपटातलं शांता शेळके यांचं गीत. अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गात आहेत अनुराधा.

श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी। त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता। आमचा फोन नंबर आहे 94035473485। आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता। आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION.AIRRTN@gmail.com। तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड।

0: बालजगत या कार्यक्रमात 26 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता अवश्य ऐका नवनिर्माण हायस्कूल रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली नाटिका आम्ही निसर्गाचे वारसदार।
1: कोण कोण आहे तिकडे?
2: अरे अथर्व, घाबरू नकोस, मी तुझा मित्र आहे।
1: पण तू कोण आहेस?
2: मी भविष्यातला मुलगा।
1: भविष्यातला?
2: हो, ज्या काळात पाऊस वेळेवर पडत नाही, जिथे नद्या कोरड्या आहेत, जिथे पाण्यासाठी भांडण होतात। अरे अथर्व, पाऊस पडायचा पण जंगलं तोडली गेली, डोंगर उघडे झाले, पाणी साठवलं नाही, नद्या गाळ्याने भरल्या आणि सगळं पाणी समुद्रात वाहून गेलं।
0: अवश्य ऐका बालजगत 26 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर। कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे।

आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. सुधीर फडके यांचं संगीत होतं आणि चित्रपट होता कलंक शोभा. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया पुत्र व्हावा ऐसा ह्या चित्रपटातलं पी सावळाराम यांचं गीत. वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गात आहेत सुमन कल्याणपूर.

श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

आशा भोसले, भूपेंद्र आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं राजेश मुजुमदार यांचं आणि चित्रपट होता सुळावरची पोळी. श्रोते हो, गीत संध्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे विश्वनाथ मोरे यांनी.

भालू या चित्रपटातल्या या गीतासोबतच श्रोते हो गीत संध्या हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो आता 5:30 वाजता युववाणी हा युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भरभरून स्वागत. तर फ्रेंड्स, आतापर्यंत आपल्याला माहीत झालेलंच आहे की रुचिका एक कलाकार म्हणून स्वतःवर सतत नवनवीन प्रयोग करायला उत्सुक असते आणि त्यासाठी लागतील तेवढे कष्ट करायला आणि हिंमत दाखवायला ती तयार आहे. आणि स्वतःबद्दल तिच्या आवाजा इतकीच ती स्पष्ट आहे. चला, रुचिकाकडून आपल्याला आणखी जाणून घ्यायचंय. आजच्या कार्यक्रमाच्या या भागात तिचं पुन्हा एकदा स्वागत करूया. नमस्कार रुचिका.
1: नमस्कार
0: रुचिका. कुतूहल म्हणून जिकनी आणि तारपा या शब्दांविषयी सांग ना.
1: yes.
0: अर्थ काय म्हणजे काय कसे सुचले हे शब्द त्यांना पण आणि तुला पण?
1: तारपा हे एक आदिवासी वाद्य आहे.
0: बर.
1: जे त्यांच्या वेगवेगळ्या उत्सवांमध्ये ते वाजवतात, तर ते जुनं लोकपरंपरेतलं त्यांचं वाद्य आहे. आणि तारपा नृत्य सुद्धा आहे आदिवासींचं.
0: बर बर.
1: नृत्य प्रकाराचं नाव पण आहे. तर म्हणून ते त्या जागेला गीतांजली ताई आणि अतुल सरांनी दिलेलं नाव आहे. आणि जिकनी म्हणजे कातकरी भाषेत कोड.
0: बर.
1: कोड म्हणजे जिकनी.
0: अच्छा, छान आहे. कारण असे शब्द ऐकायला मिळाले. आणि आता याच अनुषंगानं स्टोअर रूमचं काय झालं, हा पण एक तुझा प्रयोग आहे. भांजारीची बायगो हे पण आहे. याविषयी मला ऐकायचं की पहिल्यांदा कशाची सुरुवात झाली, काय केलंस आणि ते सांग.
1: येस येस. महाराष्ट्राचा सुपरस्टार झाल्यानंतर मी ठरवलं होतं की मी एक वर्ष ऑडिशन्स देईन.
0: बर.
1: मी खूप प्रामाणिकपणे निगुतीनं काम करून फक्त ऑडिशन्स देईन मी. तर ते एक वेगळं जग आहे. त्या जगाची मला छान ओळख झाली या निमित्ताने, चांगलीच ओळख झाली. माझ्या एक लक्षात आलं की हा काही आपला प्रांत नाही आहे.
0: बर.
1: म्हणजे कामं मिळू शकतात आपल्याला, आपण छान पैसे मिळवू शकतो, आपण व्यवस्थित राहू शकतो. ज्या चिंता असतात एका कलाकाराला की आपल्या कलेवर आपलं आयुष्य निघेल का आता व्यवस्थित, ही चिंता आपल्याला भासणार नाही. कुठल्याही कलाकारासाठी त्याचं आयुष्य, व्यावसायिक आयुष्य पुढचं हे अनिश्चितच आहे. ते अस्थिरच असणार आहे शेवटपर्यंत. तर ही असुरक्षितता आपण तेवढीच आहे, अनिश्चितता पण तशीच असणार आहे. पण त्यातल्या त्यात तुम्ही टेलिव्हिजन सारखे काही ऑप्शन्स ठरवून टाकता की आता मला ह्यात काम करायचंय. आव्हानात्मक नक्कीच आहे, मी ते सोपं आहे असं म्हणत नाहीये. पण तुम्हाला कामं मिळत राहतात, तुम्ही थोडं चांगलं काम दाखवलं तर तुम्हाला

0: सलग काही कॅरेक्टर्स मिळत राहतात, पण आपली निवड हा एक भाग असतो ज्यात तुम्हाला स्वतःला हे निवडायचं आहे की नाही हा तुम्ही निर्णय घ्यायचा असतो. तर माझ्या लक्षात आलं की आपला काही हा प्रांत नाही आहे, आत्ता तरी नाही आहे, त्यामुळे आपण आत्ता थोड्या काळासाठी यापासून थोडे लांब राहूयात. आणि मी ठरवलं की आत्ता पूर्ण वेळ नाटक करायचं.
1: बरं,
0: आता आपल्याला माहिती नाही, आता 10 वर्ष तरी आपण इकडे तिकडे बघायचं नाही. हा, फिल्म्स वेब सिरीज करायची का तर हो नक्की करायची, पण कारण तुम्ही एकदा सिरियलमध्ये शिरला की तुम्हाला तेच करावं लागतं. तुमच्या डेट्स कधी लागतील माहीत नाही, तुम्हाला आदल्या रात्री 10 वाजता कळणार की उद्या तुमचं शूट आहे की नाही. आणि माझ्या लक्षात आलं की एक सिरियल करून आपण पाठीमागे वळून बघतो तेव्हा मला वाटत नाही आपल्या हातात काही शिल्लक असतं. जसं आज एक नाटक करून मी मागं वळून बघते तेव्हा माझी ग्रोथ माझ्या लक्षात येते, माझ्या हातात काय आहे हे भलेही मी 4 माणसांना दाखवू नाही शकत, पण माझ्याकडे असतं ते, माझी झालेली वाढ मला जाणवते. त्यामुळे माझी निवड ही होती की आता काही वर्ष मी नाटक करेन.
1: बर,
0: आता मी नाही हे करणार, झाली माझी चव घेऊन जी घ्यायची टेलिव्हिजनची होती ती माझी सुपरस्टारमध्ये झाली घेऊन, आता मला हे नाही करायचंय. मग मी आलोरगांसारखं नाटक केलं जे आम्ही भारतातल्या खूप वेगवेगळ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्येही सादर केलं, जे आमच्या मित्रांनीच दिग्दर्शित केलं होतं. आणि कमली की सत्व परीक्षा म्हणून एक म्युझिकल केलं ज्यात मी पुन्हा मध्यवर्तीच एक भूमिका करून गात होते. त्याच्यानंतर पुन्हा मला असं वाटायला लागलं की मी नाटक करते पण मी माझ्या म्हणण्याचं नाटक नाही करत.
1: बर बर बर,
0: तर मी कुणाकडे तरी काम करते अजून, मग ते त्या लेखकाचं म्हणणं आहे. आता हो, असं दरवेळी नाही होत की तुझ्या विचारांचं तुला जे काही म्हणावं असं वाटतंय त्याचंच नाटक प्रत्येक लेखक नाही लिहू शकत. त्यामुळे त्याने जे काही म्हटलं ते कन्व्हिक्शनने तुला म्हणावं लागतं त्या रोलच्या माध्यमातून. मग मला अस्वस्थ व्हायला लागलं की नाही नाही नाही, मला कन्व्हिन्स होईल असं माझ्या आतून आलेलं मला लवकर काहीतरी म्हणायचं आहे, आता मी नाही राहू शकते. तेव्हा मला हिमांशु स्मार्तांनी एक संहिता दिली
1: बर,
0: ज्याचं नाव होतं स्टोर रूमचं काय झालं.
1: हा,
0: तर अतिशय सुंदर संहिता हातात पडली आणि मी काम सुरू केलं, जो पुन्हा 1.25 तासाचा सोलो आहे. आणि नाटकवाल्यांसाठी, प्रायोगिक नाटकवाल्यांसाठी त्यातल्या त्यात हे खूप महत्वाचं असतं की खूप मनुष्यबळ असणं, टेक्निकलसाठी तुमच्या हाताशी 10 माणसं आहेत असं होऊ शकत नाही. तुम्ही सुरुवातीच्या स्टेजला काम करता तेव्हा तेवढं आर्थिक पाठबळ नसतं आपल्याला, आपण तेवढे स्वतः पैसे कुठे लावू शकत नाही, किंवा एखादा निर्माता आपल्यावर विश्वास ठेवू शकत नाही कारण अजून काही बनलं नसतं ना आपलं, कशाच्या जीवावर तुमच्यावर पैसे लावतील लोक. तर ह्या सगळ्या अडचणी असतात, अशा वेळी सोलोतून सुरुवात करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे की ज्याच्यात तुम्हाला फार आर्थिक अडचणी पण येत नाहीत आणि तुम्ही एक बॅग घेतली पाठीवर की जाऊन फिरून परफॉर्म करू शकता. आणि ललित कला केंद्राची शिकवणच ही आहे की अशा काही प्रॅक्टिशनर्सची ओळख करून दिली प्रवीण भोळेंनी आम्हाला जगभरातल्या, की उदाहरणार्थ युजेनियो बार्बा सारखा प्रॅक्टिशनर असेल ज्या माणसाने सांगितलं की नटाचा शरीर आणि आवाज एवढाच महत्वाचं आहे,
1: बर
0: अजून काही लागत नाही नाटक करायला. मग या धारणा सगळ्या गळून पडल्या ज्या विचारांनी मी पन्हाळ्यातनं पुण्यात नाटक शिकायला गेले होते की वाव आता मोठे मोठे स्पॉट्स असतील आणि लाईट्स असतील आणि मोठा सेट असेल आणि मी मेकअप करून मग तो लाईट अंगावर घेऊन नाटक परफॉर्म करेन,
1: मी
0: सगळं कापलं आमचं तिकडे गेल्यावर की काही गरज नाही, हे नसताना सुद्धा उत्तम नाटक होऊ शकतं. आणि ही जाणीव ललित कला केंद्रानं दिल्यामुळे स्टोर रूम सारखं नाटक करण्यासाठी मला अजून ऊर्जा मिळाली. जो परफॉर्मन्स कुठेही होतो, एका घराच्या बाहेरच्या हॉलमध्ये, कोणाच्या बेडरूममध्ये, भलेही त्याला 300-400 प्रेक्षक नसतील, 3-4 प्रेक्षक असतील, पण नट म्हणून, दिग्दर्शक म्हणून तुम्हाला जे आजमावायचं आहे, तुम्हाला तळमळीनं लोकांपर्यंत आपलं म्हणणं पोहोचवायचं आहे, मांडायचं आहे, शेअर करायचं आहे, ते सगळं तुम्ही या माध्यमातून करू शकता. आणि आर्थिक बाजूनं सुद्धा थिएटरचं भाडं नाही, लाईटचं भाडं नाही, साऊंडचं भाडं नाही, आणि एक इंटिमेट इतका अनुभव तुम्ही चांगला देऊ शकता की तुमच्यात आणि प्रेक्षकांच्यात काही अंतर नाही. हे सगळे प्लस पॉईंट्स आहेत असे सोलो करण्याचे, आणि ह्यातली गंमत मला कळाली आणि त्या दृष्टीनं मी पुढचं काम करत गेले.
1: बर बर, तिथून सोलो परफॉर्मन्सचा तुझा जो प्रवास आहे तो सुरू झाला असं म्हणू शकतो आपण. तोपर्यंत तुझं स्वतःला आजमावणं चालू होतं, बाकीचं जग कसं आहे कलाविश्वातलं हे जाणून घेणं चालू होतं, आणि मग स्टोअर रूम पासून तो प्रवास खऱ्या अर्थानं सुरू झाला. आणि मग बांधारीचे बाय ग हे
0: कसं, बांधारीचे बाय ग हे अजून नवनव पिल्लू आहेत असं मी त्याला अजून फार बाहेर काढलं नाहीये.
1: बर,
0: किंवा त्याची जाहिरात पण केली नाही अजून. मी त्यातलं काही बाहेर सोशल मीडियावर टाकलं पण नाहीये. बांधारीचे

0: सगळ्याची सुरुवात खूप मजेशीर झाली. एक दिवशी मला ठाण्यावरून एक फोन आला की तुझी जी इंस्टाग्रामवरची गाणी आहेत नवीन तयार केलेली, गेले काही महिने मी इंस्टाग्रामवर आमच्या पन्हाळ्याच्या भाषेतली तिकडची, पन्हाळ्याचा दक्षिण पायथा जो आहे सगळा, त्याला बांधारी, खालची बांधारी, वरची बांधारी असे काही भाग आहेत, तर आमची आहे ती वरची बांधारी मधल्या टप्प्यावरची. तर ती बांधारीकडे बोलली जाणारी भाषा सगळी वापरून मी गेले काही महिने इंस्टाग्रामवर छोटी छोटी लोकगीतं टाकते. ते कधी पारंपरिक असतात, कधी मी रचलेली असतात, जुन्या चाली असतात, कधी कधी नवीन मला काही वाटलेल्या चाली असतात. तर ती गाणी आम्हाला आवडली आहेत असं त्या फोनवरती पलीकडची बाई मला सांगत होती की ती गाणी आम्हाला आवडली आहेत आणि तू ह्या गाण्यांचा एक प्रोग्राम करशील का. मी म्हणलं बापरे, ही आत्ता मोजून 3-4 गाणी टाकली आहेत मी, 3-4 गाणी काय 5 मिनिटं होतील, मी 5 मिनिटांचा प्रोग्राम कसा करू. तर मी म्हणलं हा आपण असं करूया की जी आत्तापर्यंत प्रचलित आहेत ती लोकगीतं काही निवडू जी लोकांच्या आवडीची आहेत, फेमस आहेत, कमालीची लोकप्रियता पावलेली गाणी आहेत ऑलरेडी, अशी आपण काही गाणी निवडू आणि आपण करू. तर त्या बाई म्हणाल्या नाही नाही नाही, आम्हाला तुझीच गाणी पाहिजेत. म्हणलं करणार कसं. मग मी विचार केला, ओढून ताणून 15 मिनिटं गाणी होऊ शकतात अजून काय म्हणजे, आणि इतकं अचानक कसं करणार, गाणी आहेत ती एका वेळी नाही करू शकत आपण. लेख लिहायचा असला तर शक्य आहे, गाणी आपण 10 वेगवेगळी नाही एका वेळी असं करू शकत. मग मी त्यांना म्हटलं की माझी एक कल्पना तुम्हाला पटते का, बघा मुळात मी गायिका नाहीये,
1: बर
0: मुळात मी नाटकवाली आहे,
1: बर
0: तर मी असं करते मी काहीतरी तुम्हाला 1 तासाचा सोलो परफॉर्मन्स देईन, त्यात ही गाणी कुठे कुठे कुठे असतील,
1: बर
0: तर हे तुम्हाला कसं वाटतंय. आणि ओळख नाही, पाळख नाही, काही नाही, त्या पलीकडच्या 2 माणसांनी माझ्यावर विश्वास ठेवला. ते म्हणाले तू काय करायचं ते कर, ही गाणी गा त्यात कुठेतरी. आणि मला खरंच आश्चर्य वाटलं की ज्या लोकांनी कधीही मला प्रत्यक्ष बघितलेलं नाहीये, आम्ही ओळखत नाही, आम्ही आणि फोन नंबर पण त्यांनी असं कुणाकुणाकरवी मागून घेतलेला फोन नंबर होता तो माझा, त्यामुळे मधली माणसंही भक्कमपणे ओळखीची नाहीये, तर हे कसं म्हणजे. आणि त्यांनी कर तू असं सांगून टाकलं मला. आणि त्यांनी काहीही मधल्या काळात मला त्रास दिला नाही, 1 महिन्याभराचा काळ होता तो, की काय केलंस तू, कसं करणार आहेस, आम्हाला स्क्रिप्टच दाखव, असं काही केलं नाही त्या लोकांनी. आणि मग मी लिहिलं त्याच्या आजूबाजूला काहीतरी, एक काळजी घेतली की गाण्यांसाठी संगीत आली आहे असं वाटायला नाही पाहिजे,
1: हा हा हा
0: अजिबात वाटायला नाही पाहिजे, कारण मला खूप राग आहे अशा संगीतांचा. खूप लोकांना गाणं चांगलं येतात म्हणून ते गाणी चांगली गाता येतात म्हणून आणि नाटक करायचं असतं म्हणून त्या गाण्यांसाठी ते आजूबाजूला काहीतरी करतात आणि ते इतकं पॅची वाटतं त्याचं आणि ते कळतं की ह्याच्यासाठी हे
1: केलंय ओढून ताणून.
0: हा आपसूक आलेलं नसतं. मी म्हणलं आपणच इतकी चिडचिड करतो लोकांवर, आपल्याकडून हे नाही झालं पाहिजे. मी थोडी काळजीपूर्वक त्याची संहिता लिहिली आणि आदल्या रात्री ललित कला केंद्रात रात्रभर नाटकांचा एक आमच्याकडे महोत्सव असतो ललित पौर्णिमा म्हणून,
1: बर
0: तर ललित पौर्णिमेत मी आदल्या दिवशी तो सोलो परफॉर्म केला आणि तो काहीतरी 3 वाजता संपला आणि मी लगेच गाडीत बसले, ठाण्यात उतरले, सकाळी 7 वाजता ठाण्यात तो प्रयोग होता.
1: बर
0: आणि तो प्रयोग केला ललित कला केंद्राच्या त्या महोत्सवात. साधारण अंगणमंच नावाचं आमचं एक ओपन एअर थिएटर आहे बाहेर, साधारण 1000-1500 लोक बसतात तिथे, ते अख्खं भरलं होतं. इतका सुंदर प्रतिसाद, इतका सुंदर, अजिबात अपेक्षा नव्हती मला इतक्या प्रतिसादाची. आणि सेम ठाण्यात दुसऱ्या दिवशी पण अख्खं थिएटर भरलेलं आणि खूप उदंड जे काय म्हणतात त्याचा अर्थ कळला मला त्या शब्दाचा. खूप खूप आवडलं ते लोकांना आणि मी त्याचं पटापट पूर्ण केलं होतं, त्यामुळे असं झालं की अरे हे झालं आपल्याकडनं.
1: हा हा हा.
0: आता त्याचं परत ड्राफ्ट करणं आलं, परत अजून नीट करूया, आवडतं तर लोकांना, ही प्रोसेस आली. पण याची सुरुवात खूप गमतीदार झाली की लोकांनी डिमांड केलेला शो होता,
1: खरंच
0: प्रेक्षकांनी मागितलेला शो होता तो. माझ्याकडून मी चला आता काय आवडेल बरं ह्यांना असं करून अजिबात त्याची तयारी केली नाही, पण तो माहिती नाही, तो त्याला यायचं होतं आणि तो आला प्रयोग.
1: खरंच खरंच. त्यामधला काहीतरी एखादं इथं आम्हाला ऐकवशील का.
0: त्याच्यात एक भैरवी आहे जी जिकनी मध्येही आहे, तर ती मी ऐकू का, पण मग भैरवी आपण शेवटी शेवट करू शकतो का.
1: हो, आपल्या बोलण्याचा, आपल्या बोलण्याचा शेवट करूयात त्यांनी. चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि आता हे एवढं सगळं आता एकट्याने पेलताना, म्हणजे सुरुवात लेखणीपासून दिग्दर्शनापासून पूर्ण तो प्रयोग सादर होईपर्यंत जे तू अंगावर घेतेस ते आकाश पेलायची जी तयारी

0: असते तुझी, त्याबद्दल तू स्वतः काहीतरी त्याबद्दल सांग की तू कसं स्वतःला तयार करते, काय कुठली ऊर्जा येते ती?
1: सगळ्यात पहिली गोष्ट माझा आईबाबा.
0: हा हा,
1: आईबाबांनी मला सोडून दिलं. म्हणजे सगळ्यात सोपी गोष्ट की खूप आधी म्हणजे ललितला गेल्या गेल्यास माझी आई जेवलीस का आलीस का हे विचारायची. नंतर त्याच्यावरनं आमचे वाद झाले आणि तिला कळलं की आपण हे मुलीला नाही विचारलं पाहिजे.
0: बर,
1: तिचं ती काहीतरी तिच्या कामात असते आणि आपण हे नाही विचारलं पाहिजे हे त्या बाईने एकदा ऍक्सेप्ट करून ठेवलेलं आहे. ते न विचारण्याचा तिला त्रास आजही होतो पण ती नाही विचारत. तर यात खरंच आईबाबांची खूप मोठी भूमिका आहे. कारण मी ललितला जायच्या आधीच एकतर माझ्या वयाच्या सगळ्या मुली होत्या गावातल्या, त्यांची तेव्हाच लग्न होत होती. आज साधारण त्या सगळ्या मुलींची मुलं 7वी 8वी 9वीत वगैरे आहेत. तर अशा भागात असताना राहत असताना सुद्धा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तसं काही या फील्डचं बॅकग्राऊंड नसताना सुद्धा एका परक्या शहरात मुलीला पाठवून द्यायचं आणि तिला काहीही विचारायचं नाही, ही एका पन्हाळ्याच्या पायथ्याच्या राहणाऱ्या आईबाबांसाठी खूप मोठी गोष्ट आहे.
0: खरं
1: खूप आव्हानात्मक गोष्ट आहे. आणि माझ्या भावाचा रोल पण तितकाच महत्वाचा आहे की त्याने कधी दादागिरी नाही केली आहे त्याने कधी फोन नाही पाहिलाय माझा.
0: बर,
1: कारण हे सर्रास मी माझ्या गावात होताना बघितलंय आणि चुका नाही आहेत कारण कंडिशनिंग आहे ते आणि ते वर्षानुवर्षांचं आहे. त्याला खूप गोष्टी जबाबदार आहेत मुळाशी असणाऱ्या. पण मी खूप सुदैवी आहे आणि कारण ह्या सगळ्या गोष्टींसाठी हे तीन माणसं माझ्याबरोबर उभी होती. ह्या ते विश्वास ठेवून सोडलं यांनी या क्षेत्रात, पण या क्षेत्रात उभं राहण्यासाठी मला मदत केली ते माझे दोन्ही गुरुजी आणि ललित कला केंद्रात माझे सगळेच भेटलेले शिक्षक. त्याच्यात खूप लोक आहेत, सगळ्यांची नावं नाहीत घेता येणार इतकी लोक आहेत. आणि माझे मित्रमैत्रिणी सुद्धा, कारण नाटकाचं शिक्षणच असं आहे की तुम्ही गुरुशिष्य परंपरेत नाही शिकू शकत. सगळा भोवताल आहे त्यात तुम्हाला टाकलं जातं आणि आता सुरू असं असल्यामुळे. आणि महाराष्ट्रातनं 10 लोक सिलेक्ट होतात एका बॅचला.
0: बर,
1: तर ते 10 ठिकाणाहून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आलेली पोर असतात सगळे. त्यांच्या भाषा, त्यांच्या रिॲक्ट होण्याच्या पद्धती, बोलण्याच्या पद्धती, हे सगळं मिळून नाटक घडत असतं आणि आपण पण कलाकार म्हणून घडत असतो. तर सगळ्या मित्रमैत्रिणी तर हे, आणि आज तागायत पाठीशी असणारे, सोबत असणारे, किंवा साधं वाक्य आहे भोळे सरांचं की जेव्हा जेव्हा मी त्यांच्याकडे जाऊन म्हटलं की सर खूप भीती वाटते हे नाटक करताना,
0: बर,
1: तर सरांचं एक साधं उत्तर असायचं की काय होईल, फार तर पडेल नाटक, ह्याच्या पलीकडे काय होणार आहे. इतकं सहज बघायला या माणसांनी मला शिकवलं या सगळ्याकडे की किंवा कुठल्याही गोष्टीवर तेज उगाळत बसल्यानंतर त्याच माणसाचे हे शब्द आहेत की आपण प्रयोग झाल्यावर प्रयोगाचा मेकअप घेऊन फिरतो का रुचिका बाहेर, आपण तो काढतो का? तसा प्रत्येक मेकअप हा काढून टाकला पाहिजे. कसा कशाचं घेऊन बसणार आहे अंगावर,
0: मस्त.
1: तर ही सगळी माणसं फक्त प्रोफेशनसाठी म्हणून मला ज्ञान देणारी आणि ते सगळं माझ्या तयारी करून घेणारी नव्हती, तर माणूस म्हणून पण उभं करणारी होती. ह्यातनं आली आहे ही सगळी ऊर्जा. आणि आता काहीही करायला भीती वाटत नाही कारण ही सगळी माणसं अशी भक्कमपणे आहेत. सुदैवानी हळूहळू ही स्टेज आली आहे की मला प्रत्येक वेळी आता त्यांच्याकडे जावं नाही लागतं की हे झालं आता मी काय करू, हे झालं आता मी काय करू. तयारीच या सगळ्यांनी माझी करून घेतली.
0: वा, मंजिरी हे म्हणजे आता अभिनयाचं वगैरे झालं, लिखाणाचं तू आधीच बोललीस की मला लेखन करायला आवडतच होतं आणि ते घरच्यांना पण तुझ्या बऱ्यापैकी समजलं होतं, होय की नाही? पण मग या लघुपटासाठी तू आंतरराष्ट्रीय पातळीवर पण तुझी दखल घेण्यात आलेली आहे मंजिरी या लघुपटाविषयी, त्याविषयी मला ऐकायला आवडेल.
1: मंजिरी सुरू करताना पण आता फिल्म माध्यमात काहीतरी करायचंय असा काही आमचा अट्टहास नव्हता. माझी मैत्रीण आहे ऐश्वर्या पाटील नावाची, तर आम्ही आमचा आवडता विषय होता की माणसाच्या आतमध्ये काय, अंतरंगात काय होत असतं, हा एक इंटरेस्टचा, प्रत्येकाच्या इंटरेस्टचा विषय असतो. हा काही नवीन विषय नाहीये, पण आपण त्याच्याकडे बघतो कसं हे महत्वाचं आहे. आणि त्यातल्या त्यात बाईच्या अंतरंगाविषयी बोलायला, शोध घ्यायला आमचा आवडीचा विषय होता हा. तर आम्ही असं ठरवलं की आपण असं एक करून बघायचं का की वेगवेगळ्या प्रकारच्या बायका आहेत, त्यांचे कॅरेक्टर्स आहेत, तर एक कॅरेक्टर घेतलं आपण, ती एक सिरीज करायची होती आम्हाला. त्यातला हा पहिलाच हे होता,
0: हा
1: पहिलीच गोष्ट होती. तर एका फुलवालीची गोष्ट होती ती आणि सेम जसं जिकनीचं होतं तसं टार्गेट काहीच नव्हतं की फिल्म बनवायची.

0: तिला कॅमेरा हाताळायला आवडायचा आणि मला अभिनय करायला आवडायचा. तर मी मला काय करायचं ते करते, तू काय तुला शूट करायचं ते कर. हे असं काहीच झालं नव्हतं की शीट बनवली आहे प्रोफेशनली, आता हे हा शॉट लागणार आहे, ह्यात तू हे करतेस, मग तिकडे जाऊन ते करतेस, असं काही टाइम टेबल बनलं नव्हतं त्याचं.
1: बर,
0: ती फुलवाली आहे तर तिच्या स्पेसेस काय काय आहेत, उदाहरणार्थ फुल बाजार आहे, फुलांची शेती आहे तिची, तर ते फुलांचं रान आहे ते सगळं, त्यातल्या कुठल्या कुठल्या सूर्यास्ताची वेळ असेल, सूर्योदयाची वेळ असेल, तिची त्या सगळ्या शेताची इंटरॅक्शन काय आहे, तिची तिच्या बाजारात येणाऱ्या लोकांबरोबरची इंटरॅक्शन काय आहे, ती माणूस म्हणून बदलणाऱ्या अवकाशांमध्ये काय पद्धतीनं बदलत जाते, किंवा तिचं घर आहे तर ते कसं आहे, ती एकटी राहते तर ती मग तिच्या खिडकीबरोबरचं तिचं रिलेशन काय आहे, मगाशी अंतरंगाचा वेध या बाबतीत जे मी म्हणाले, तसं या गोष्टींचा अभ्यास करत करत आणि हे अवकाश आजमावत त्या कॅरेक्टर बरोबर मी, मला वाटतंय ती ऍक्टिव्हिटी करत राहिले. मग आम्ही इथे महालक्ष्मी मंदिराच्या इथे कोल्हापुरातल्या बसून मग मी दिवसभर फुलं पण विकली आहेत एका मावशी बरोबर बसून.
1: होय,
0: छान साडी, छान म्हणजे छान नाही तशी
1: पण साडी वगैरे,
0: एक फुलवालीची जशी असावी तशी साडी नेसून त्या मावशी बरोबर मी फुलं विकली, शेतात काम करून बघितलं, माझं घर आहे तर मग ती संगीत कुठलं ऐकते, काय एक्सप्लोअर करते ती वेगवेगळ्या तिच्या तिच्या पातळीवरचं, तर हे सगळं मी बिहेव करत राहिले त्या त्या स्पेसमध्ये आणि ती शूट करत राहिली. आणि तिच्या तिच्या अंदाजाने शेवटी तिने ते तुकडे तुकडे काढले आणि मी ह्या सगळ्यात थोड्या थोड्या काळानं ते जगून बघत होते, त्या पद्धतीनं मला असं वाटलं तसं मी एक मुक्त छंदातल्या कवितेसारखं एक मोठं लिहून काढलं.
1: बर,
0: तर त्या आणि ते आम्ही रेकॉर्ड करून घेतलं एका चांगल्या आवाजात जो आमच्या सरांचाच आवाज होता, तर त्या त्या सगळ्या ऑडिओ माग तिनं ते सगळी जुळवा जुळव केली, ते अर्थातच त्या कवितेत एक गोष्ट होती तिची आणि ते झालं तयार.
1: आतापर्यंतच हे सगळं म्हणजे विविध रंगी तुला जे जे करावं असं वाटेल ते केलंसच, म्हणजे तुला तू थांबलेली नाहीच आहेस, मला अजून घ्यायचंय आणि करायचंय हे सगळं चालू आहे, अजून स्वतःवर एक्सपेरिमेंट चालू आहे, स्वतःला एक्सप्लोर करणं चालू आहे, शिकणं चालू आहे, जाता जाता अनेक लोक भेटतायत जे की तुझ्या सोबत यायला तयार आहेत, तुझ्या सोबत काम करायला तयार आहेत, आणि मग या सगळ्यातून कीर्तावणीची संकल्पना कशी सुचली?
0: मी हेच मुलांबरोबरचं काम जे गावोगावी करताना माझा एक मित्र बघत होता मला नेहमीच, त्या मित्राने मला एक दिवस फोन केला आणि विचारलं की आपण असं मोठ्या माणसांसाठी आणि संत साहित्यावर काही करू शकतो का.
1: बर,
0: आणि मला झालं की अरे हे मलाही खूप दिवसांचं वाटतंय आणि आपल्याला हे करायचंय. बरं, हा मित्र माझा कुठल्या ओळखीचा होता तर 2013-14 ला विवेकानंद कॉलेजला असताना
1: बर
0: एक पुणे विद्यापीठाची दिंडी निघते जी पुणे ते पंढरपूर पायी वारी करते, जे वारी पुढे गेल्यावर मागे जो केरकचरा झालेला असतो त्याचं व्यवस्थापन करत ती पुढे येऊन मग दिंड्यांना भेटते बाकीच्या आणि तिथं नाटकं करते, अजून काही मनोरंजनाच्या गोष्टी करते त्यातल्या, आणि पुढे पुन्हा तो प्रवास तसाच कंटिन्यू होतो, अशी एक दिंडी असते पुणे विद्यापीठाची. तर माझा त्या पुणे ते पंढरपूर वारीतला तो हा माझा मित्र होता, तेव्हा ती वारी लीड करायचा. मग त्याने मला हे विचारलं आणि मला जर का अरे हो हे मलाही खूप दिवसांचं वाटतंय, आणि मला माहित नाही का आपल्या पेंडिंग प्रोजेक्टची एक मोठी लिस्ट असते नेहमी आपल्याकडे, काय हे पण करायचं, अरे हे मला कधीच करायचंय, तर अशी ती सगळी लिस्ट मी तात्पुरती बाजूला ठेवली आणि मी पटकन कोणालाही हो म्हणत नाही, आधीच एवढं रखडलेलं असतं ते मला सगळं पूर्ण करायचं असतं. पण माहित नाही मला त्या क्षणी वाटलं मी याच्यावर आत्ता काहीतरी आपण कृती करायला हवी आत्ता या क्षणी. तर मी पुन्हा फोन केला त्याला, म्हणलं मी खूप सिरियस नोटवर हे बोलतेय तुझ्याशी हे आत्ता, आणि हे बघ म्हणलं पहिली गोष्ट आपण दिंडीत नाटक करायचो तसं नाटक करणं आत्ता मला शक्य नाही कारण मी प्रोफेशनली नाटक करते आत्ता.
1: पर
0: तर सगळ्याच बाजूंनी मी नाटकाचा विचार करते की इथपर्यंत की किती आपल्याला या नाटकातनं नफा होणार आहे, तोटा होणार आहे का, ना नफा ना तोटा तत्वावर आपण करणार आहोत ते तर मला शक्य नाही कारण आज माझं पोट माझ्या कलेवर असतं. या सगळ्या गोष्टींशी मी एका सिरियस नोटवर तो फोन केला आणि काय कंटेंट बोलायचं आहे आपण, कशाबद्दल बोलायचं, आणि त्याच्या आधीची ही एक गोष्ट खूप लागत होती मनाला. अलीकडं चालू नाटकांमधली नाटकामध्ये हल्ले होणं, घुसखोरी करणं, दंगा करणं हे प्रकार खूप झालेत, म्हणजे अमुक एक विचारधारा मला पटत नाही म्हणून मी सकसपणे वादविवाद करणं हा एक खूप हेल्दी पर्याय असतो, तो पर्याय आज लोक स्वीकार

0: करत नाहीत, तो नाकारतात आणि मग कुठल्या तरी पाठिंब्याच्या जोरावर काहीतरी आडवं घालायचं, अडचणीत आणायचं लोकांना आणि नाटकं बंद पाडायची, विचार बंद पाडायचे, असं एक पथक असतं. ते दिसत नाही आपल्याला जिथं तिथं, पण ते असतं जे हल्ले करत सुटलेलं आहे. त्याचं ह्या सगळ्याचं काय करायचं, आणि तसा एक प्रत्यक्ष अनुभव मी घेतला असल्यामुळं जो ललित कला केंद्रात मध्यंतरी एक भाग घडला
1: बर,
0: तर तेव्हा मला असं झालं की असं नाही होता कामा. म्हणजे एकीकडं लोकशाही असणारा आपला देश आपण म्हणवतो, स्वातंत्र्याला इतकी वर्ष झालेला देश आपण म्हणवतो, आणि आपल्याला म्हणायचं आहे ते कुठल्याही व्यासपीठावरून मांडण्याचं स्वातंत्र्य असतानाही लोक ते करू शकत नाहीत म्हणजे काय. तर ह्या गळचेपीचा काय अर्थ आहे, आणि ह्याला आपण उत्तर द्यायला गेलो तर आपण पुन्हा फसणार आहोत, आपण त्या सगळ्या जाळ्यात पुन्हा अडकणार आहोत. आणि होतं असं की ज्या त्यावेळी एखादी घटना अशी घडते, त्या त्या क्षणाला पाठिंबा देणारे अनेक ठिकाणाहून लोक तुम्हाला त्या त्यावेळी आवाज देऊन पाठिंबा दर्शवणारे लोक खूप असतात, पण ती घडलेली गोष्ट निस्तरण्यासाठी पुढे 4 वर्ष जातात, त्या 4 वर्षात तुमच्या सोबत कोणीही नसतं. ह्या सगळ्या गोष्टी मी बघितलेल्या आहेत डोळ्या देखत. तर ह्याच्यावरचं उत्तर काय, तर त्याच्यावरचं उत्तर हे संत साहित्य वाटतं मला. त्याच्यावरचं सगळ्यात मोठं औषध संत साहित्य आहे, कारण मला आज खूप गोष्टींविरुद्ध माझा आवाज उठवायचा आहे की हे बरोबर नाही आहे आणि हे आम्ही बोलत राहू, हे जर मला आज म्हणायचं असेल तर खूप चांगला खूप संयत मार्ग आहे तो. कुणालाही शिवीगाळ न करता, आक्रमक न होता, अतिशय शांत मार्गाने आपलं म्हणणं मांडण्याचा एक तो मार्ग. आणि असं होतं की हे मी म्हणतच नाहीये, हे हजारो वर्षापूर्वी लोकांनी म्हणून ठेवलेलं आहे, त्याचा काहीतरी अर्थ असेल ना. आणि तुम्हाला त्याच्यावर प्रश्न असतील तर तुम्ही त्या लोकांना विचारा, मी उत्तर द्यायला समर्थ आहेच, कारण इतकी मोठी परंपरा आहे वारकरी साहित्याची, संत साहित्याची, की त्याच्यावरती दुमत असू शकत नाही कोणाचं. आणि म्हणून असं मला झालं की हे खूप चांगलं शस्त्र आहे, ज्यानी वार नाही होणार पण आपलं काम होईल आणि आपला निचरा होईल. ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतोय ह्या गेल्या काही वर्षांमध्ये, तो त्रास थोड्या प्रमाणात का होईना शमेल आपला याच्या सगळ्यामुळे. तर ही दोन महत्वाची कारणं होती, की एक मित्र भेटणे आणि या सगळ्याच्या त्रासावरचा उपाय शोधणे. जो मित्र आहे माझा स्वामीराज भिसे कीर्तावनी, आम्ही दोघं मिळून परफॉर्म करतो. स्वामीराजच्या संशोधनाच्या सहाय्यातनं हे सगळं झालं, की आमची पहिली मीटिंग अशी होती की त्याने मला तासभर त्याला काय म्हणायचं कीर्तावणीतनं हे सांगितलं आणि त्यानं एक पुस्तकांचा ढीग दिला मला की हा जा घेऊन आणि आता तू बघ काय करायचं ते.
1: मग तू वाचलंस का ते?
0: हो, अर्थातच. असं नाही होऊ शकत, कारण तुम्ही मला काही तपशील दिले, मुद्दे दिले आणि आता हे जुळवून आण, क्राफ्टचं काम होईल ते.
1: खरंच
0: जर मला म्हणायचं आहे तर ते माझ्या जाणीवांना जोडून आलं पाहिजे सगळं. अखंड पुस्तक वाचताना मला एखादा मुद्दा लागू शकतो की हा हे मला हवंय, हे माझं आहे, हे आपल्याला हवं ते आहे, हे आत्ताच्या काळातलं आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला पुस्तक चाळावं लागेल
1: अगदी.
0: ह्याच्यासाठी मुद्द्यांचा सोर्स म्हणून, स्त्रोत म्हणून आपण कुठल्या माणसाकडे नाही बघू शकत, नाहीतर ते नाटक उपरं राहील, अंतर राहील त्याच्यात आणि आपल्या म्हणण्यात काहीतरी शेवटी. त्यामुळं मी चाळलं आहे सगळं
1: मस्त. आणि म्हणूनच ती लेखणी जी आहे ती गाते या पूर्ण कीर्तावणीमधून, तुझ्या आवाजातून ती गात असते, ती सांगत असते आणि ती असं समोरच्या मनावर ते बिंबवते.
0: खूप खूप धन्यवाद.
2: तर फ्रेंड्स, रुचिका बरोबरच्या या दिलखुलास गप्पा अशाच चालू राहणार आहेत आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी तेजा दुर्वे आपणा सर्वांचा निरोप घेते. नमस्कार.

युववाणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 6 वाजता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या.

कार्यक्रमात आता ऐकूया अलका याज्ञिक, सोनू निगम, जसबिंदर नरूला आणि सुखविंदर सिंग यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे आनंद मिलिंद यांनी.

0: इति वार्ताः।
1: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र। संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत। आता ऐकूया रूपरेषा आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची। रूपरेषेनंतर लगेचच आपण ऐकाल लोकसंगीत। 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून। 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात कृत्रिम भित्तिका जैवविविधता संवर्धनाकरता एक प्रभावी साधन याविषयी डॉक्टर संतोष मेतर यांची रुचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत। आणि शाश्वत शेतीसाठी देशी गोवंश संवर्धन याविषयी माहिती सांगतील विद्या तावडे। 7:15 गझल, 8:30 इस सप्ताह संसद में हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून। 9:30 राष्ट्रीय विज्ञान पत्रिका विज्ञान भारती आणि 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम। हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करणार आहोत। ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची। उद्या रविवार अर्थात 26 जुलै 2026 आमची पहिली प्रसारण सभा सुरू होईल 5:55। श्रोते हो, उद्या 11:00 मन की बात या कार्यक्रमात माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवाद आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर लगेचच या संवादाचा मराठी अनुवाद आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू। 6:05 सुविचार आणि त्यानंतर मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम। 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात शेळ्या मेंढ्यांमधील फॉल्स गिड या आजाराविषयीची माहिती। 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात IVF विषयी समजून घेऊया गायनेकोलॉजिस्ट आणि इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत। 6:50 परिसर अंतर्गत धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी बोलतील विराज आठले। हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू। 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा। 7:00 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी। 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून। 7:40 भावधारा। 8:40 रत्नागिरी जिल्ह्यातील घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम अवतीभवती संकलन आणि निवेदन अनघा मगदूम यांचं आणि सादर करते विवेक वानखडे। 9:00 आपण आनंद घ्याल हिंदी चित्रपट गीतांचा लख लख चंदेरी या कार्यक्रमामध्ये। 9:30 बालजगत या कार्यक्रमात आपण ऐकाल नवनिर्माण हायस्कूल रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली नाटिका आम्ही निसर्गाचे वारसदार। निवेदन सोनाली सावंत यांचं आणि सादर करते विवेक वानखडे। 10:00 श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड। 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मल्लिकार्जुन मंसूर यांनी गायलेला राग बहादुरी तोडी। श्रोते हो, 12:00 सर्व कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करणार आहोत। हे कार्यक्रम याप्रमाणे 12:00 महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ, 1:05 गीतबहार, 1:40 वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा, 2:30 नादब्रह्म। या दरम्यान 2:00 कृषीवाणीचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। हे होते आमच्या उद्याच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम। आमची उद्याची दुसरी प्रसारण सभा सुरू होईल 4:58 5:02 गीतसंध्या कार्यक्रमात आपण आनंद घ्याल हिंदी चित्रपट संगीताचा। 5:30 युवमाणी हा युवा

लोकदोस्तांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 6:10 गीतबहार, 6:30 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून गम्मत जम्मत हा बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम, 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा, 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात कीर्तनकार भगवंतराव सोळंकी यांनी केलेलं राष्ट्रीय कीर्तन, 8:00 मन की बात या कार्यक्रमात माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल. 8:30 लोकसंगीत, 9:30 नॅशनल सायन्स मॅगझिन रेडिओस्कोप आणि 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम, हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करत आहोत. याशिवाय नेहमीच्याच वेळेवर सर्व बातमीपत्रं सहक्षेपित केली जातील. श्रोते हो, तर आत्ताच आपण रूपरेषा ऐकलीत आमच्या आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांची. आता प्रसारित करत आहोत लोकसंगीत.

जयवंत कुलकर्णी आणि पुष्पा पागधरे यांनी गायलेलं फमू शिंदे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. अली सईद यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं. आता कार्यक्रमात ऐकूया कृष्णा शिंदे आणि सोमनाथ परब यांनी संगीतबद्ध केलेलं माणिक साने यांचं गीत. गात आहेत तुकाराम धडाम.

श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी। त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता। आमचा फोन नंबर आहे 9435 73485। आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता। आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION@gmail.com। तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड।

मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं पांडुरंग वनमाळी यांचं. गायलं होतं पांडुरंग वनमाळी आणि सहकाऱ्यांनी. श्रोतेहो, कार्यक्रमातलं पुढचं गीत आता ऐकूया, शाहीर पुंडलिक फरांदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं.

0: सांग.
1: कार्यक्रमात आता ऐकूया अनंत चिपळेकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं मधुकर ठाकूर यांचं गीत. संगीतबद्ध केलंय मधुकर पाठक यांनी.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया कृष्णा शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं चंद्रकांत कडू यांचं गीत. संगीतबद्ध केलंय मधुकर पाठक यांनी.

श्रोते हो या गीता बरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आता यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा. सरकारनं सर्व मागण्या मंजूर करण्याचं आश्वासन दिल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलन मागे. आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात भक्तिभावाचं वातावरण. पंढरपूर कॉरिडॉर करताना कोणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. टीईटी पेपर फुटी प्रकरणातल्या दोन मुख्य सूत्रधारांना बिहारमधून अटक. आणि पालघरमध्ये गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे 20 जणांचा मृत्यू. सरकारकडून मदत देण्याच्या प्रक्रियेला गती. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दुपारी पदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवल्याचं त्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात जाहीर केलं. गेल्या 10 दिवसात देशात सुरू असलेल्या घडामोडी दुःखद आहेत. कायदेशीर अडचणींमध्ये न फसता विद्यार्थ्यांनी शिक्षणावर करिअरवर लक्ष केंद्रित करावं यासाठी हा राजीनामा दिल्याचं त्यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. युवक हीच देशाची खरी ताकद आहे आणि संभ्रमात आणणाऱ्या कुठल्याही दुष्टचक्रात त्यांना अडकू देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. नीट परीक्षेच्या संदर्भातली सगळी जबाबदारी मी पहिल्या दिवसापासून घेतली. पेपर फोडणाऱ्यांमुळे कुठल्याही प्रज्ञावान विद्यार्थ्याची मेहनत वाया जाऊ नये यासाठी अथक प्रयत्न केल्याचं ते म्हणाले. 16 जुलै रोजी जाहीर झालेल्या नीट परीक्षेच्या निकालात अनेक गरीब आणि प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळालं. मात्र तरीही महत्वाच्या पदावरच्या काही व्यक्तींनी यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा म्हणजे देशातल्या युवा शक्तीच्या एकजुटीचा आणि लोकशाहीचा मोठा विजय असून देशाच्या लोकशाहीनं काट टाकल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली. एकतर राजीनामा घ्या किंवा केंद्रीय मंत्रिमंडळातील 1-2 ज्येष्ठ मंत्र्यांना आंदोलकांशी चर्चा करायला सांगा अशी चर्चा प्रधानमंत्र्यांसोबतच्या भेटीत झाली होती असंही ते म्हणाले. सरकारनं लाठीचार्ज अश्रुधूर टाळायला हवं होतं असं मत त्यांनी व्यक्त केलं. उद्याचा तिरंगा मार्च ठरल्याप्रमाणे होणारच असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सांगितलं. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंना आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं दोघांनी स्पष्ट केलं. आंदोलनकर्त्यांना मारहाण करणाऱ्या दिल्ली पोलिसांवर कारवाई होणार का असा सवालही त्यांनी केला. सरकारनं सर्व मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा कॉकरोच जनता पार्टीनं आज नवी दिल्लीत केली. केंद्रीय मंत्री JP नड्डा तसंच जितेंद्र सिंग यांनी आज CJP सौरवदास आणि आशुतोष रांका यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा कॉकरोच जनता पार्टीनं केली.
1: तमाम मांगे जो हमारी थी वो मान ली गई है, तो हम इमीडिएट इफेक्ट से प्रोटेस्टर्स से रिक्वेस्ट करते हैं कि आप विड्रॉ करें, पीसफुली अपने घर वापस जाएं और आगे की जो भी हमारी रणनीति होगी या बातचीत होगी उससे हम आपको अवगत कराएंगे.
0: आंदोलनकर्त्यांच्या विरोधात असलेले FIR मागे घेणं तसंच नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना विद्यमान नियमानुसार आर्थिक मदत देण्याची तयारीही सरकारनं दाखवली.
2: तो वो FIR की कॉपी भी इनको हम देंगे और उसको विड्रॉ करने की बात कोई भी एक्शन नहीं होगा जो प्रोटेस्टर्स के साथ प्रोटेस्ट के दौरान हुआ है. जो ऑर्गेनाइजर्स हैं और प्रोटेस्टर्स हैं उनका इस एक्टिविटी के लिए कोई भी उन पर आगे केस नहीं होगा, इस बात को हम लोगों ने माना है. कंपनसेशन अकॉर्डिंग टू द रूल्स एंड रेगुलेशंस व्हाटएवर मैक्सिमम विल बी पॉसिबल दैट विल बी गिवन टू देम.
0: आंदोलनकर्त्यांनी शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणा

0: योजनांविषयीच्या मागण्यांचं निवेदन सुद्धा सरकारला सादर केलं आहे. त्यावर झालेल्या प्रगतीची माहिती 4 आठवड्यात देऊ असं आश्वासन सरकारनं दिलं आहे. गेल्या 20 जून पासून काँग्रेस जनता पार्टीनं नवी दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन सुरू केलं होतं. गेल्या 4 वर्षांपासून राज्यात MHT CET परीक्षांमध्ये होत असलेल्या घोटाळ्यांची निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी समिती नेमून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सचिन सावंत यांनी मुंबईत झालेल्या वार्ताहर परिषदेत केली. 10वी आणि 12वीत 40 ते 50% मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांना MHT CET परीक्षेत मात्र 90% जास्त पर्सेंटाईल पडले आहेत असंही सावंत म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देवशयनी आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपुरात आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातले बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाची पूजा केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. ऐकूया याविषयीचा वृत्तांत.
1: महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या सुखसमृद्धीसाठी, शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या मंगलमय जीवनासाठी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली. विठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भक्तांची गर्दी पाहता त्यांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसर विकासाचं काम पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या कॉरिडॉरचं काम करताना कुणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन केलं जाईल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
2: कॉरिडॉर झाल्यानंतर जे विस्थापित झाले तेही प्रस्थापित होतील आणि खूप मोठ्या प्रमाणात या नगरीचं चित्र बदलेल. इथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या कॉरिडॉरमुळे पांडुरंगाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल.
1: पंढरपूर इथल्या श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या भक्तिनिवासाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. दरम्यान विठ्ठलाच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर इथून पंढरपूरला आलेल्या भाविकाला छातीत त्रास जाणवू लागल्यानं त्यांच्यावर तातडीने उपचार करून एअर अँब्युलन्सने सोलापूरला हलवण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावर एअर अँब्युलन्समध्ये रुग्णाची भेट घेऊन आवश्यक उपचार करण्याचे निर्देश वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.
0: आषाढी एकादशीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भक्ती, करुणा आणि सेवाभावाचा शाश्वत संदेश देणारा हा पवित्र दिवस प्रत्येकाच्या जीवनात आनंद, सौहार्द आणि समृद्धी घेऊन येऊ अशी त्यांनी विठ्ठल चरणी प्रार्थना केली. आषाढी एकादशीनिमित्त आज सकाळपासून राज्यभरातल्या विठ्ठल मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. TET अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य आरोपी विजेंद्रकुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना भिवंडी न्यायालयानं 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या दोघांना आज बिहार समस्तीपूर इथून अटक करण्यात आली. या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या आता 14 पोहोचली आहे. आग्रा इथल्या महिम पत्रण छापखान्यातील कर्मचाऱ्यांकडून त्यांनी पेपर विकत घेतल्याची माहिती मिळाली असून याबाबत अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पालघर जिल्ह्यात पुरामुळे बाधित झालेल्या पूरग्रस्तांना शासनाची आर्थिक मदत देण्याच्या प्रक्रियेला गती दिली आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 20 जणांचा मृत्यू झाला असून मृतांच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. 44 पूर्णपणे पडझड झालेली, 421° पडझड झालेली, 126 कच्ची घरं, 10 झोपड्या आणि 3 गोठ्यांचं नुकसान झालं आहे. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी आज या गावांना भेट देत परिस्थितीची पाहणी केली. महसूल, आपत्ती व्यवस्थापन, कृषी पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम, महावितरण आणि इतर विभागांनी समन्वय साधत युद्धपातळीवर पंचनामे पूर्ण केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, न्यूज ऑन AIR वेबसाईट, न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर होईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, प्रधानमंत्री

0: कार्यालय तसंच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब वाहिन्यांवर कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येईल. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरू असलेल्या 3 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात आज भारतानं झिम्बाब्वे समोर विजयासाठी 20 षटकात 220 धावांचं आव्हान ठेवलं आहे. झिम्बाब्वेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकात 5 बाद 219 धावा केल्या. भारतातर्फे ईशान किशननं 81 तर तिलक वर्मानं नाबाद 60 धावा केल्या. सामन्याचं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा झिम्बाब्वेनं 60 षटकात 4 बाद 59 धावा केल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा. सरकारनं सर्व मागण्या मंजूर करण्याचं आश्वासन दिल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीकडून आंदोलन मागे. आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात भक्तिभावाचं वातावरण. पंढरपूर कॉरिडॉर करताना कोणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. TET पेपरफुटी प्रकरणातल्या 2 मुख्य सूत्रधारांना बिहारमधून अटक. आणि पालघरमध्ये गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे 20 जणांचा मृत्यू. सरकारकडून मदत देण्याच्या प्रक्रियेला गती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणीच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर आपण ऐकताय आकाशवाणीसह रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
2: एकूण व्यवसाय ₹25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
3: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
4: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
5: फसला.
6: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा. कमी वेळात जास्त नफा,
4: बस एका क्लिक वर कमाल.
5: हसला.
6: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
7: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
8: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या IT तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
7: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
2: एकूण व्यवसाय ₹25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
3: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: आकाशवाणीसह हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, आता 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, फिलिपाईन्स मधील मनिला इथं आसियान भारत परराष्ट्र मंत्र्यांची बैठक, पूर्व आशिया शिखर परिषद, आसियान क्षेत्रीय मंच आणि क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकांचं स्वरूप आणि महत्व तसंच या बैठकांमध्ये भारताकडून मांडण्यात आलेली भूमिका याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉक्टर हर्षद भोसले यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. नमस्कार सर, फिलिपाईन्समधील मनिला इथं आसियान सदस्य राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक तसंच पूर्व आशिया शिखर परिषद नुकतीच पार पडली. या बैठकींचं स्वरूप, त्यामध्ये चर्चिले गेलेले मुद्दे आणि दोन्ही बैठकांची वैशिष्ट्य काय सांगाल?
1: या बैठकीचं महत्व विशेषतः आता जे राजकारण चाललेलं आहे त्याच्या पार्श्वभूमीवर फार अधिक आहे. विशेषतः आता आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपल्याला इन्स्टिट्यूशनल ग्रिडलॉक किंवा आपल्याला बहुपक्षीयता किंवा मल्टीलॅटरलिझम याच्याकडून मिनीलॅटरलिझमकडे जाण्याचा जो ट्रेंड आहे त्याच्या पार्श्वभूमीवर याचं महत्व सर्वात जास्त आहे. याचं कारणच असं आहे की आता चीनच्या राजकारणामुळे संबंध अग्नेय आशिया किंवा दक्षिण आशिया या संबंध प्रदेशामध्ये एक प्रकारच्या सागरी असुरक्षिततेचं वातावरण पसरलेलं आहे. त्याच्यामुळे मेरीटाईम सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून या एकंदरीत परिषदेकडे आपल्याला बघावं लागेल. आणि दुसरं म्हणजे म्यानमारमधील आता जी यादवी चाललेली आहे आणि जिचं स्वरूप फार मोठ्या प्रमाणात चिघळत चाललेलं आहे, अत्यंत असमतोल असं तो विकास होत चाललेला आहे, या दृष्टीने आपल्याला या बैठकीकडे बघावं लागेल. साधारणतः 3 ते 4 मुद्दे या बैठकीमध्ये महत्वाचे ठरलेले आहेत. किंबहुना भविष्य काळामध्ये एकंदरीत दक्षिण आशिया किंवा आग्नेय आशिया या परिसरामधील राजकारण कसं असेल किंवा भूराजकीय व्यवस्था कशी असेल या संदर्भात ही बैठक महत्वपूर्ण ठरते. विशेषतः चलनवाढ आणि महागाई या संदर्भात या बैठकीमध्ये महत्वाच्या चर्चा झाल्या. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एनर्जी सप्लाय किंवा ऊर्जा पुरवठा आणि त्याचं भवितव्य या संदर्भात ह्या बैठकीकडे आपल्याला बघावं लागेल. भारताच्या दृष्टीने विशेषतः सन्मान्य मंत्री जयशंकर यांच्या दृष्टीने पूर्व आशियाई देशांबरोबरची जी बोलणी आणि वाटाघाटी होती ही आपल्यासाठी फार महत्वाची होती. याच्यामध्ये 3 ते 4 मुद्दे माझ्या मते फार महत्वाचे आहेत. पहिलं म्हणजे जागतिक पातळीवरील असुरक्षितता आणि स्थिरता या संदर्भात चर्चा आणि वाटाघाटी. आणि दुसरं म्हणजे रिसोर्सेस संसाधने, त्याच्यामध्ये साखळी पुरवठा हा प्रश्न आयरणीवर होताच पण ह्या प्रक्रियेमध्ये आलेला जो असमतोल आहे आणि या प्रक्रियेवर पडलेला जो तणाव आहे तो भारताबरोबर पूर्व आशियाई देशांना देखील भेडसावणारा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण आत्ताच जागतिक पातळीवरचं जे इराण आणि अमेरिकेमधलं ते युद्ध आहे त्या युद्धामुळे आपल्यावर तर परिणाम झालेलाच आहे पण दक्षिण आशिया याच्याबरोबर पूर्व आशिया या देशांच्या अर्थव्यवस्थेवर देखील सर्वात मोठा परिणाम झालेला आहे, विशेषतः सप्लाय चेन या संदर्भातला. त्याच्यामुळे कोणते कोणते सेक्टर्स किंवा कोणते कोणते विषय याच्यावर बाधा येणार आहे किंवा अफेक्ट होणार आहे ते म्हणजे सर्वात पहिल्यांदा म्हणजे ऊर्जा, त्याच्यानंतर खाद्य पुरवठा, त्याच्यानंतर आरोग्य सुरक्षितता आणि ह्याच्यातनं निर्माण झालेले पेच आणि ह्याच्यातनं सरतेशेवटी तयार झालेला जागतिक संघर्ष हे भारतासाठी आणि पूर्व आशियाई देशांसाठी महत्वाचे प्रश्न होते. आणि जयशंकर यांनी याच प्रश्नांवर बोट ठेवत काही महत्वाच्या देशांच्या नेत्यांबरोबर चर्चा केलेली आहे. सर्वात महत्वाची चर्चा त्यांची मार्क रुबियो यांच्याबरोबर झालेली आहे आणि त्यांच्यावर चर्चा करताना जागतिक धोरणात्मक भागीदारी आणि प्रादेशिक असमतोलाकडून समतोलाकडे कसं जायचं याबद्दल अत्यंत महत्वाची चर्चा झालेली आहे. चीनच्या नेत्यांबरोबर देखील जयशंकर यांनी चर्चा केलेली आहे. वँग यी यांच्याबरोबर अत्यंत महत्वाची चर्चा आपण केलेली आहे. त्याचबरोबर

0: ऑस्ट्रेलियाचे जे फॉरेन मिनिस्टर आहेत त्यांच्यावर देखील आपण चर्चा केलेली आहे. पेनी योंग आणि जपानचे जे मंत्री आहेत यांच्याबरोबर आपण महत्वाची चर्चा केली. आणि जपानबरोबर चर्चा करताना आपण द्विपक्षीय सहकार्याबरोबर क्वाड या संघटनेचं कसं मजबूतीकरण करता येईल किंवा या संघटनेचं अधिक सक्षमपणे आपल्याला पुढे कसे चर्चा नेता येईल या संदर्भात चर्चा झालेली आहे.
1: परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सागरी मार्गाने होणाऱ्या व्यापाराच्या सुरक्षेबाबत तसंच दहशतवाद आणि त्याला होत असलेल्या आर्थिक मदतीच्या मुद्द्यावर परखड भूमिका मांडली. यावर आसियान बैठकीत काय प्रतिक्रिया उमटली, काय सांगाल?
0: आंतरराष्ट्रीय पातळीवरील सागरी मार्गाने होणाऱ्या व्यापारासंदर्भात आणि त्या व्यापाराच्या सुरक्षिततेसंदर्भात भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी अत्यंत सूचक अशी भूमिका घेतलेली आहे. किंबहुना हा प्रश्न आपल्या आंतरराष्ट्रीय धोरणाच्या आणि परराष्ट्र धोरणाच्या ऐरणीवरचा प्रश्न आहे असं जवळजवळ त्यांनी या बैठकीमध्ये जाहीर केलेलं आहे. त्यांच्या मते राजनय आणि व्यापक संवाद यांच्या माध्यमातून आपण पश्चिम आशियामध्ये किंवा गल्फमध्ये आता जे संघर्ष चालू आहे त्या संघर्षावर आपल्याला जर नियंत्रण मिळवायचं असेल तर आपल्याला राजनय आणि व्यापक संवाद या दोन गोष्टींचा वापर करावा लागेल. आणि ह्याबद्दल अधिकपणे विस्तृतपणे आपली भूमिका मांडताना त्यांनी इंटरनॅशनल लॉ याला जास्त महत्त्व दिलेलं आहे आणि इंटरनॅशनल लॉच्याच माध्यमातून एक नियमावली आपण तयार करायला पाहिजे आणि त्या नियमावलीच्या मदतीने पश्चिम आशियामधला आत्ता जो संघर्ष आहे त्या संघर्षावर आपल्याला उपाययोजना आखाव्या लागतील आणि हे सगळ्यांचं कर्तव्य आहे. संघर्षामधूनच हे आपलं उद्देश साध्य होऊ शकेल आणि म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय कायदा असा उल्लेख केला. आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या परिप्रेक्ष्यामधून आपल्याला आत्ता सागरी मार्गाने होणारा जो व्यापार आहे आणि त्या व्यापाराची सुरक्षितता आहे ही साध्य करावी लागेल. जयशंकर यांनी आपल्या भाषणामध्ये सागरी मार्गाने होणाऱ्या व्यापारात संदर्भातील सुरक्षितता या संदर्भात जे भाषण केलं त्या भाषणामध्ये दोन ते तीन अतिशय महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. एक म्हणजे जे खलाशी आहेत, सी फेरर, सिव्हिल शिपिंग, इन्फ्रास्ट्रक्चर यावर वारंवार जे आक्रमण होत आहेत, दहशतवादी संघटना मिळून जो काही उच्छाद या ठिकाणी मांडलेला आहे त्यावर सर्वांनी मिळून एक धोरण निर्माण केलं पाहिजे आणि जलमार्गा संदर्भातील एक सार्वभौम पायाभूत धोरण आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत या प्रश्न किंवा या समस्या आपल्याला पूर्णपणे नियंत्रित करता येणार नाही. त्यांनी एक फार महत्वाचा शब्द प्रयोग या ठिकाणी केलेला आहे, जागतिक व्यवस्था आत्ताची कशी आहे तर आत्ताची जागतिक व्यवस्था ही क्षणभंगूर, अस्थिर आणि अनिश्चिततेचं वातावरण सर्वीकडे पसरलेलं आहे आणि ह्या वातावरणावर जर आपल्याला नियंत्रण मिळवायचं असेल तर आपल्याला सागरी मार्गाने होणारा व्यापार हा सुरक्षित ठेवावा लागेल किंवा सुरक्षिततेचं नवीन कवच आपल्याला तयार करावं लागेल. श्री जयशंकर यांनी शब्दप्रयोग केला होता की ग्लोबल ऑर्डर वोलटाईल होतंय, आताची समकालीन जागतिक व्यवस्था ही अतिशय अस्थिर होते, क्षणभंगुरता पसरलेली आहे आणि प्रचंड अनिश्चितता सगळीकडे पसरलेली आहे. हे कशामुळे होत आहे तर हे सागरी मार्गाने होणारा व्यापार जो आहे तो असुरक्षित झाल्यामुळे. आणि त्याचं सर्वात ज्वलंत उदाहरण म्हणजे इराण अमेरिकेमधील संघर्ष आणि हॉर्मुझचा संघर्ष. आणि याच्यावर उपाय म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजे आणि भारत हा पहिला देश आहे ज्याने या संदर्भात पूर्व आशिया, दक्षिण आशिया यांचे हितसंबंध कसे राखता येईल या संदर्भात पाऊल उचललेले आहे. आणि म्हणून भारताने येणाऱ्या काळामध्ये म्हणजे जयशंकर यांनी अनाऊन्सच केलेलं आहे, जाहीर केलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये पूर्व आशिया संदर्भात आपण दोन अतिशय महत्वाच्या बैठका या भारतामध्ये घेणार आहे. ईस्ट एशियन समिट असं त्याचं नाव आहे आणि ही एक्सक्लुझिव्हली म्हणजे विशेष करून ही सागरी सुरक्षितते संदर्भातलीच बैठक आहे. आणि या बैठकीमध्ये सागरी सुरक्षितता, सागरी व्यापार सहकार्य या संदर्भातली परिषद असेल. पहिली परिषद ही कोची या ठिकाणी होईल आणि दुसरी बैठक जी आहे ती आगळीवेगळी बैठक आहे, अतिशय महत्वाची बैठक आहे आणि ती बैठक होणार आहे. त्याचं नाव आहे मॅरिटाईम हेरिटेज फेस्टिवल आणि ही लोथल म्हणजे ऐतिहासिक जे आपलं स्थळ आहे लोथल या ठिकाणी ही बैठक होणार आहे. ती साधारणतः सागरी वारसा जतन करण्यासाठीची एक बैठक आहे, त्याला बैठक असं नाव न देता उत्सव असं आपण नाव दिलेलं आहे.
1: परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत व्यापार गुंतवणुकीसोबत ऊर्जा सुरक्षा, अन्न सुरक्षा, जागतिक पर्यावरण संतुलन आणि जागतिक शांततेबाबत भारतानं मांडलेली भूमिका संपूर्ण जगाचं लक्ष वेधून गेली, याकडे तुम्ही कसं पाहता?
0: मला वाटतं भारताची ही भूमिका अत्यंत व्यापक आणि दूरदृष्टी असलेली भूमिका आहे. याला आपण नाही ग्रीन सिनर्जी म्हणजे एकाच शब्दामध्ये आपल्याला जर उत्तर द्यायचं असेल तर ग्रीन सिनर्जी संदर्भात भारताने उचललेलं हे एक महत्वाचं पाऊल आहे. याच्यामध्ये ग्रीन सस्टेनेबिलिटी किंवा हरित, शाश्वतता, तंत्रज्ञान, डिजिटल एकत्रीकरण या सगळ्या गोष्टींचा मिलाप आपल्या भारताच्या या

0: परराष्ट्र धोरणावर दिसतो आहे. आणि मला वाटतं की 2019 मधलं आसियान आउटलुक ऑन इंडो पॅसिफिक जे आहे आणि 2015 सागर या भूमिकेमधून निर्माण झालेली आपली जी पॉलिसी आहे इंडियाज इंडो पॅसिफिक ओशन इनिशिएटिव्ह, या दोन्हींची सांगड आपण या भूमिकेमुळे घालण्याचा प्रयत्न केलेला आहे.
1: अमेरिका आणि इराण या देशात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आग्नेय आशियाई राष्ट्र संघटनेच्या देशांची भूमिका काय आहे?
0: अमेरिका आणि इराण ह्या दोन देशांमधील जो संघर्ष निर्माण झालेला आहे आणि ज्याची समाप्ती अजूनही झालेली नाही त्या संदर्भात गंभीर असे परिणाम होतील असं आसियानने सांगितलेलं आहे. आणि या संदर्भात आसियान देशांमध्ये भीतीचं वातावरण आहे, आसियान देशांमध्ये एक प्रकारे चिंतेचं सावट निर्माण झालेलं आहे. याचं कारणच असं आहे की आखाती देशांमधून जो पूर्व आशियाला होणारा जो पुरवठा आहे, विविध वस्तूंचा पुरवठा, विशेषतः खनिज तेल, गॅस किंवा इतर साहित्याच्या पुरवठ्यामध्ये निर्माण झालेला जो खंड आहे किंवा तुटवडा आहे हा गंभीर स्वरूपाचा आहे. आणि याच्यामुळे एक ऊर्जा संकट निर्माण झालेलं आहे, एनर्जी क्रायसिस निर्माण झालेला आहे. मग हा एनर्जी क्रायसिस किंवा ऊर्जा संकटावर आपण कशी मात करू शकतो? तर ह्या ऊर्जा संकटावर आसियान देशाच्या एकंदरीत सर्व स्पोक्स पर्सननी असं सांगितलेलं आहे की या ऊर्जा संकटावर आपण राजनयिक संवादाच्या माध्यमातून आपण उपाययोजना करू शकतो किंवा हे जे संकट आलेलं आहे ते संकट आपण केवळ राजनयिक संवादाच्या माध्यमातून दूर करू शकतो. मग त्याच्यासाठी आपल्याला समान सहभाग नौका नयनासंदर्भातले कायदे करावे लागतील, त्याच्यामध्ये सहकार्याचं जाळं निर्माण करावं लागेल आणि एक प्रकारे जलवाहतुकी संदर्भातील स्वातंत्र्याच्या नवीन संकल्पना आपल्याला तयार कराव्या लागतील. आसियान देशांनी आपल्या सर्व व्यासपीठामधून जवळजवळ हे घोषित केलेले अनेक वेळा की आंतरराष्ट्रीय पातळीवर, विशेषतः पश्चिम आशिया पातळीवर निर्माण झालेलं जे वैमनस्य किंवा शत्रुत्वाचं जे वातावरण आहे त्याची समाप्ती झाली पाहिजे, द्वेषाची समाप्ती झाली पाहिजे आणि प्रत्येक देशाने आत्मसंयम आणि आत्मनियंत्रण राखलं पाहिजे, सेल्फ रेस्ट्रेंट असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. त्यामुळे महत्त्वाच्या समुद्री व्यापाराची सुरक्षितता आपोआप होईल. म्हणजे आत्मसंयम किंवा सेल्फ रेस्ट्रेंट आपण जर पाळलं तर आपोआप इनडायरेक्टली महत्त्वाच्या सामुद्रिक व्यापारी मार्गाची सुरक्षितता राखली जाईल अशी एक भूमिका त्यांनी अधिकृतपणे मांडलेली आहे.
1: युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आर्थिक परिस्थिती लक्षात घेता आसियान देश या परिस्थितीला कसे सामोरे जातील?
0: आसियान देशांनी या परिस्थितीला एकत्रितपणे सामोरे जाण्याचा एक फार चांगला मास्टर प्लॅन तयार केलेला आहे. सर्वात पहिल्यांदा त्यांचा विश्वास जो आहे हा डिप्लोमॅटिक ट्रान्झॅक्शनवर त्यांचा विश्वास आहे. युद्ध समाप्ती संदर्भातील राजनयिक आवाहन त्यांनी केलेलं आहे. वेळोवेळी वेगवेगळ्या व्यासपीठावर त्यांनी युद्ध समाप्तीचं एक प्रकारे आवाहन केलेलं आहे. त्याच्यानंतर ऊर्जा देवाणघेवाण ही सुरक्षित राहिली पाहिजे आणि ऊर्जा सामायिकरणाची प्रक्रिया ही सार्वत्रिक झाली पाहिजे अशी त्यांनी भूमिका आधीच घेतलेली आहे. ही भूमिका घेण्याचं कारणच असं आहे की गेल्या काही महिन्यांमध्ये $3.8 trillion त्यांचं नुकसान झालेलं आहे या युद्धामुळे आणि विशेषतः हॉर्मुझच्या एकंदरीत समस्येमुळे. तर त्यांनी त्याच्यासाठी काय केलेलं आहे, त्यांच्यासाठी आसियान पेट्रोलियम सिक्युरिटी अग्रीमेंट किंवा कच्च्या तेलाच्या तेलाची जी टंचाई आहे ती भरून काढण्यासाठी आसियान पेट्रोलियम सिक्युरिटी अग्रीमेंट तयार केलेलं आहे आणि प्रादेशिक पातळीवर जी संसाधनं आहेत त्याची गती ही आधी अधिक जलद व्हावी या हेतूने त्यांनी ही उपाययोजना केलेली आहे. त्याच्यानंतर 2030 दीर्घकालीन नूतनक्षम ऊर्जेचं एकत्रीकरण करण्याचं उद्देश त्यांनी आता आपल्या समोर ठेवलं आहे. किंबहुना याला त्यांनी खूप अधिक प्राधान्यक्रम दिलेला आहे, म्हणजे अल्पकालीन इंधन विविधतेवर भर देण्यासाठी त्यांनी ही उपाययोजना केलेली आहे. त्याचबरोबर गल्फमध्ये जे काही राजकारण चालू आहे त्यासाठी रिन्युएबल एनर्जीचं एक पर्याय आपला काही होऊ शकतो का याचं त्यांनी एक प्रकारे चाचणी सुरू केली आहे. या देशांमध्ये कार्यरत असलेल्या अंदाजे 30 लाख आग्नेय आशियाई कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आरणीवर आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी रिमिटन्स जे आहे त्या रिमिटन्सची आता व्यवस्था अधिक चांगली व्हावी म्हणून त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत.
1: श्रोते हो, आसियान ही आग्नेय आशियातल्या ब्रुनेई, म्यानमार, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम या देशांचा समावेश असलेली एक संघटना आहे. आसियान हा भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणातला मध्यवर्ती स्तंभ असून भारताच्या हिंद प्रशांत महासागर धोरणात त्याचं महत्वाचं स्थान आहे. एकूणच भारत आसियान बैठकीदरम्यान झालेल्या चर्चेतून उभय राष्ट्रांमधील जागतिक धोरणात्मक भागीदारी वृद्धिंगत होण्यासोबतच प्रादेशिक असमतोलाकडून समतोलाच्या दिशेनं वाटचालीचा मार्ग अधिक सुकर होण्यास मदत मिळणार आहे.

श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पांडा, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन रश्मी पाटकर.

नमस्कार नमस्कार शेतकरी मित्र हो, आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 3 आषाढ शके 1948 अर्थात 25 जुलै 2026। मंडळी, आज आहे आषाढी एकादशी। विठुरायाच्या नामाचा जयघोष करून लाखो भाविक आज पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी दाखल होतात। भक्तीचा महापूरच जणू आजच्या दिवशी आलेला आपल्याला दिसून येतो। पायीवारी ही जणू परंपरा असलेला हा भाविक वर्ग केवळ देवाच्या दर्शनासाठी आतुर झालेला दिसतो। विठू नामाचा जप, सत्कर्मांची वाट आणि प्रेम, सेवा आणि भक्ती हाच आषाढी एकादशीचा खरा संदेश आहे।

0: मधुकर आरकडे यांचं हे गीत गायलं होतं शरद कुमार यांनी. मंडळी, मासळीचे समुद्रातले नैसर्गिक साठे हे सततच्या मासेमारीमुळे कमी होत आहेत, परंतु तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे नैसर्गिक मत्स्यसाठे वाढवण्याच्या किंवा निर्माण करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे कृत्रिम भित्तिका. आज आपण कृत्रिम भित्तिका जैवविविधता संवर्धनाकरता प्रभावी साधन याविषयी डॉक्टर संतोष मेतर यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: नमस्कार मंडळी. कृत्रिम भित्तिका ही सागरी जैवविविधता संवर्धनाकरता एक प्रभावी साधन कसं आहे याविषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आपल्या इथे जे मत्स्य महाविद्यालय आहे या महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉक्टर संतोष मेतर सर आलेले आहेत. त्यांच्याकडूनच आपण याविषयी जाणून घेऊया. नमस्कार सर.
2: नमस्कार
1: सर. कृत्रिम भित्तिका किंवा रीफ म्हणजे नेमकं काय आहे?
2: कृत्रिम भित्तिका किंवा रीफ म्हणजे ही मानवनिर्मित संरचना आहे जी समुद्राच्या तळाला किंवा गोड्या पाण्यातील जलाशयांच्या तळाशी ही स्थापित केले जातात, त्यांना मराठीत कृत्रिम भित्तिका असेही म्हणतात. ही एक नैसर्गिक खडकाळ भागांची नक्कल करून अशा भित्तिका तयार केल्या जातात, त्यामुळे समुद्री जीवसृष्टीला नवीन निवासस्थान उपलब्ध होतं.
1: या भित्तिकेची व्याख्या आपल्याला कशी करता येईल?
2: आता या कृत्रिम भित्तिकेची व्याख्या आपल्याला अशी करता येईल की हा एक पाण्याच्या पृष्ठभागाखाली असलेला खडक किंवा प्लवंग किंवा अशाच प्रकारच्या सामुग्रीचं बनवलेला कडा किंवा उथळ भाग असतो. तो साधारण नैसर्गिक निर्जीव प्रक्रियांमुळे जसं काही वाळूचा साठा किंवा लाटांची जेव्हा झूप होते तेव्हा खड्डा तयार होतो किंवा सजीव प्रक्रियांमुळे जसे काही आपण उष्णकटिबंधीय प्रदेशात राहतो तिथे प्लवंग आपल्याला सापडतात आणि प्लवंगाचे खडक तयार होतात. ते एक ह्याचाच एक प्रकार आहे कृत्रिम भित्तिकेचं. आणि ही कृत्रिमरित्या भित्तिका आहे ते जाणीवपूर्वक किंवा अपघाताने तयार केलेल्या मानवनिर्मित पाण्याखालच्या संरचना आहेत. त्याचं उदाहरण आपण बुडालेली जहाजं हे घेऊ शकतो. ती बुडालेली जहाजं एकदा बुडल्यानंतर तिथे नैसर्गिक अशी परिसंस्था तयार होते. ती सागरी जैवविविधता संवर्धनासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते.
1: आता ही जी कृत्रिम भित्तिका आहे ती निर्माण करण्याची उद्दिष्ट काय आहे?
2: कृत्रिम भित्तिका निर्मितीचे बरेचसे उद्देश असतात. आता त्याचा पहिला उद्देश म्हणजे समुद्री जीवनासाठी आश्रयस्थान असतं. ह्याच्यात बरेचसे जे सागरी जलचर आहेत ते आश्रय घेतात आणि त्यामुळे ते नामशेष होण्यासाठी प्रतिबंध होतो. त्यांचा बऱ्यापैकी एक त्यांची एक नैसर्गिक स्थान निर्माण होतं. ही भित्तिका निर्माण केल्यामुळे माशाच्या उत्पादनातसुद्धा वाढ होते असं आपल्याला दिसून आलेलं आहे. ही भित्तिका आहे ती माशांच्या प्रजननासाठी अतिशय आवश्यक असं अनुकूल असं वातावरण निर्माण करतं. तसेच स्थानिक मच्छीमारांनासुद्धा अशा भित्तिका तयार केल्या

0: मुळे अधिक मासे त्या भागात मिळतात
1: हां
0: असे दिसून आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जैवविविधता संवर्धन, कारण आजकाल आपण बघतो जैवविविधताला अनेक धोके निर्माण झाले
1: हो
0: आहेत. प्रदूषण असेल, तापमान वाढ असेल, बऱ्याचशा प्रकारची जैवविविधता नष्ट होत चाललेली आहे. ती समुद्रातील जी जैवविविधता टिकून ठेवण्यासाठी अशा भित्तिका बऱ्याचशा जीवांना आकर्षित करतात आणि त्यांना तिथे निवारा तसेच खाद्य देतात. त्यामुळे
1: हाँ
0: बऱ्याच प्रकारचे मासे आणि इतर जीव हे ते त्या ठिकाणी राहतात.
1: हां एकूणच ही भित्तिका निर्माण केली तर त्याचा सागरी जीवांना म्हणजेच माशांना तसंच मासेमारी हा व्यवसाय करणाऱ्यांना खूप फायदा होणारा आहे.
0: बरोबर.
1: आता ही कृत्रिम रीफ बांधण्यासाठी कोणकोणत्या सामग्रीचा वापर केला जातो?
0: कृत्रिम रीफ बांधण्यासाठी वेगवेगळ्या साहित्याचा वापर जगभरात केला जातो.
1: हां
0: जे पहिलं आहे ते जुनी जहाजं,
1: हां
0: जी बरीचशी आपले संरक्षण दलात असतात अशी जुनी जहाजं ही जाणीवपूर्वक बुडवली जातात. त्यामुळे तिथे अशी कृत्रिम भित्तिका तयार होते
1: हाँ
0: त्या जहाजाच्या आजूबाजूला,
1: हाँ
0: आणि ती सुद्धा एक महत्त्वाचं आपण सामुग्री म्हणून वापर करतो.
1: बरोबर
0: त्याच्यानंतर सिमेंट किंवा काँक्रीटचे ब्लॉक्स तयार केले जातात एक विशिष्ट आकाराचे, आणि ही पद्धत आहे ती सर्वसाधारण सगळीकडे वापरली जाते.
1: हाँ
0: तसेच रिसायकल केलेले स्टीलसुद्धा आणि त्याचे मॉडेलसुद्धा कृत्रिम भित्तिकेसाठी वापरतात. तसेच खास काही डिझाईन केलेले जसे काही त्रिकोणी रिप मासे किंवा ग्रुपर्स मासे किंवा व्हेल रिंग मॉडेलसारखे प्रकारसुद्धा साहित्याचा भाग म्हणून आपण वापरता
1: वापरू
0: येतो.
1: शकतो. आता ह्या ज्या रीफ आहेत ह्या कशा प्रकारे कार्य करतात?
0: एकदा हे रिप समुद्रात आपण टाकल्या की ते साधारण 8 ते 10 मीटर खोलीच्या तळावर सोडल्या जातात, आणि एकदा त्याची स्थापना झाली, स्थापनेनंतर साधारण 3 महिन्याने ह्या संरचनेंवर जीवाणूजन्य बायोफिल्म व शेवाळ तयार व्हायला सुरुवात होते. आणि मग एकदा शेवाळ आणि वनस्पती वाढू लागल्यानंतर लहान मासे इथे आकर्षित होतात, कारण लहान माशांचे खाद्य हे शेवाळ आणि वनस्पती असतं,
1: बरोबर
0: आणि हजारो सूक्ष्मजीवसुद्धा त्याच्या आजूबाजूला वास्तव्यास येतात. आणि कालांतराने ह्या भागात प्रवाळ खडक तयार होतात आणि एक प्रकारची परिसंस्था निर्माण होते.
1: बर
0: तिथे वेगवेगळे जीव आणि इतर प्राणी तिथे राहतात, जिथे
1: हां
0: मुख्यतः मासे अंडी घालतात आणि तिथे वाढतात, आणि माशांचं शत्रूंपासून सुद्धा संरक्षण होतं.
1: हां म्हणजे माशांसाठी एक चांगला निवारा तिथे उपलब्ध होतो
0: निवारा तसंच खाद्यसुद्धा तिथे
1: उपलब्ध
0: उपलब्ध
1: होतो.
0: होतं.
1: ही कृत्रिम भित्तिका समुद्रात निर्माण करण्याचे नेमके फायदे कोणते आहेत?
0: कृत्रिम जी भित्तिका आहे जी निर्माण केल्यामुळे बऱ्याचशा देशांमध्ये आपल्याही देशांमध्ये अनेक फायदे आपल्याला दिसून येत आहेत. पहिला फायदा म्हणजे जैवविविधतेत वाढ होतं,
1: हां
0: कारण वेगवेगळ्या प्रकारचे सागरी जीव त्यांना निवासस्थान तिथे मिळतं. तसेच मत्स्य उत्पादनातसुद्धा वाढ झालेली दिसून येते. आजकाल अति मासेमारीमुळे जी मासेमारीमध्ये घट आपल्याला दिसून येते,
1: हो
0: त्यामुळे इथे हे भित्तिका अशा तयार केल्या तर नक्कीच मासेमारी उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते.
1: बरोबर
0: तसेच मच्छीमारांच्या उत्पन्नात वाढ होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला चांगली चालना मिळू शकते. आता मुंबईतील वरळी कोळीवाड्याच्या इथे अशी भित्तिका उभी केलेल्या आहेत आणि
1: हाँ
0: त्याचा स्थानिक समुदायाला फायदा झाला आहे असं आपल्याला दिसून आलेलं
1: बर
0: आहे. तसंच पर्यटन व मनोरंजन हे आजकाल सगळीकडे वाढत चाललं आहे. कोकणातसुद्धा पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढतं आहे. तिथे स्कूबा डायविंग आणि स्पोर्ट फिशिंगच्या अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. अशा भित्तिका तयार केल्या तर आजूबाजूची जीवसृष्टी निर्माण होऊन पर्यटकांनासुद्धा वेगळा आनंद मिळू शकेल.
1: बर
0: आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आजकाल कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, तर ह्या भित्तिका हे कार्बन सिंक म्हणून त्याचा वापर सगळीकडे होत आहे. आणि संशोधनातसुद्धा असं दिसून आलं आहे की ह्या भित्तिकांमध्ये कार्बन साठवण ठेवून जी हवेची गुणवत्ता आहे ती सुधारण्यास ह्या भित्तिका मदत करतात.
1: मी एकूणच ही भित्तिका ही सागरी पर्यावरणाबरोबरच एक व्यावसायिक लोकांना सुद्धा मदत
0: मदत
1: करते.
0: करते.
1: कृत्रिम भित्तिका समुद्रात यशस्वी निर्माण करण्यात कोणती आव्हानं आहेत?
0: समुद्रात निर्माण करण्यास पहिलं आव्हान म्हणजे प्रदूषण.

0: धोका निर्माण होऊ, कारण त्याचं
1: हाँ
0: चुकीच्या पद्धतीचे साहित्य आपण वापरलं, जसं
1: बरं.
0: प्लास्टिक, रासायनिक प्रक्रिया केलेलं लाकूड किंवा हानिकारक सिमेंट ह्याचा वापर केला तर त्याच्यातून विषारी पदार्थ पाण्यात मिसळू शकतात, ती
1: बरं,
0: आपण काळजी
1: काळजी
0: घ्यायला
1: घेतली पाहिजे.
0: पाहिजे. तसंच त्याचा खर्चसुद्धा जास्त आहे, म्हणजे
1: हाँ
0: गव्हर्नमेंटने तेवढा पैसे ह्यासाठी खर्च करायला पाहिजे,
1: बरं.
0: आणि चांगल्या पद्धतीच्या रीप हा महाग असतात, जे
1: हाँ
0: रासायनिक पदार्थापासून न बनवता जैविक पदार्थांपासून बनवलं तर ते चांगल्या जरा महाग पडतं.
1: बरं.
0: आणि त्यात कधीकधी काय होतं, चांगल्या जातींसह काही आक्रमक जातीसुद्धा निवारा घेतात, त्यामुळे इतर जातींसाठी काही अंशी हे हानिकारक होते.
1: हो, एकूणच ही रीप बनवताना काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे.
0: बरोबर बरोबर.
1: सर, तटीय भागात कृत्रिम रीफ उभारण्याची भारतातली परिस्थिती सध्या काय आहे?
0: भारत सरकारने यासाठी चांगले धोरणं आणि उपाययोजना केलेल्या आहेत,
1: हां.
0: आणि त्याच्यासाठी निधीसुद्धा उपलब्ध झालेला आहे. आता आपल्या देशाचा विचार करता देशभरातील तटीय भागात अशा कृत्रिम रीफ किंवा भित्तिका उभारण्याचे वेगवेगळ्या योजना हाती घेण्यात आलेल्या
1: हां.
0: आहेत, आणि त्यासाठी विविध सागरी राज्य काम करत आहे. आपण महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यामध्ये अशा कृत्रिम भित्तिका काही ठिकाणी निर्माण करून समुद्रात टाकल्या गेल्या आहेत.
1: हां.
0: आणि मुंबईत वरळी कोळीवाडा आहे, तिथे साधारण अरबी समुद्रात 210 अशा कृत्रिम रीफ बसवण्यात आलेला आहे, आणि तिथल्या मच्छीमारांना एक फायदेशीर ठरत आहेत. भारताचा विचार केला तर केरळ राज्य त्याच्यामध्ये आघाडीवर आहे.
1: हां.
0: कॉन्क्रीटपासून बनवलेले कृत्रिम रीफ मोठ्या प्रमाणात तिथे समुद्रात सोडलेले आहेत. तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील 42 मासेमारी गावांमध्ये अशा प्रकारची चाचणी यशस्वी ठरल्यानंतर हा जो प्रकल्प आहे कृत्रिम भित्तीचे तो इतर राज्यातसुद्धा राबवण्यात येत आहेत.
1: हां, आपल्याकडची जी INS गुलदार ही युद्धनौका जी आहे ती कृत्रिम भित्तिका म्हणून कशा पद्धतीने विकसित करण्यात येत आहे?
0: हल्लीच्या पेपरमध्ये बऱ्याच वेळी आपण
1: हो
0: वाचलं असेल ना
1: हो
0: की INS गुलजार ही भारतीय नौदलाची निवृत्त युद्धनौका
1: युद्धनौका.
0: असून महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निवती समुद्रकिनाऱ्याच्या इथे बुडवून भारतातील पहिलं अंडर वॉटर युद्धनौका संग्रहालय आणि कृत्रिम भित्तिका म्हणून विकसित करण्यात येत आहे,
1: येत
0: आणि
1: आहे. हो,
0: त्याचं प्रयोग केले
1: करण्यात
0: जात
1: आले.
0: आहेत. ही INS गुलजार ही नौका 1985 भारतीय नौदलात दाखल झाली. जवळपास 40 वर्ष देशसेवा केल्यानंतर 12 जानेवारी 2024 रोजी ती सेवामुक्त करण्यात आली, आणि फेब्रुवारी 2025 भारतीय नौदलाने ही नौका महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ म्हणजे MTDCकडे
1: हां
0: हस्तांतरित केली.
1: बरोबर.
0: आणि हल्लीकडेच म्हणजे मे 2026 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेवती परिसरातील समुद्रात साधारण 20 ते 22 मीटर खोलीवर ही नौका स्थापित करण्यात आली.
1: आता हा जो प्रकल्प आहे, या प्रकल्पाची नेमकी उद्दिष्ट काय आहेत ही नौका भित्तिका म्हणून स्थापन करण्यामागची?
0: ही नौका बुडवल्यानंतर त्यांचं उद्दिष्ट बरीचशी त्यांनी दिलेली आहेत की भारतातील पहिलं अंडर वॉटर म्युझियम तयार करणं, जिथे बोटीच्या खाली जाऊन कशी जीव दिसतात हे पाहण्याची संधी आपल्या लोकांना आणि पर्यटकांना मिळेल.
1: बरोबर.
0: आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या बोटीद्वारे कृत्रिम प्रवाळ किंवा आपण भित्तिका म्हणतो ती निर्माण करून सागरी जैवविविधतेला चालना देणं हे सुद्धा महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. तसेच स्कूबा डायव्हिंग आणि सबमरीन हा उद्योग सध्या मोठ्या प्रमाणात प्रचलित होत आहे, तसं ह्या उद्योगाद्वारे जे पर्यटन विकसित करणं हे सुद्धा महत्त्वाचं उद्दिष्ट शासनासमोर आहे. तसेच किनारी भागातील लोकांसाठी रोजगार आणि पर्यटनाच्या संधी ह्याद्वारे वाढीस लागतील अशी आशा आहे.
1: हां, म्हणजे खूप सारी उद्दिष्ट यामागे आहेत. सर, सागरी जैवविविधता संवर्धनाकरता कृत्रिम भित्तिकेचं महत्त्व तुम्ही कसं सांगाल श्रोत्यांना?
0: कृत्रिम भित्तिका हे एक आपण बघितलं की सागरी जैवविविधता संवर्धनासाठी अतिशय प्रभावी असं साधन आहे, जे योग्य नियोजन आणि साहित्य वापरल्यास जी समुद्रातील परिसंस्था आहे त्याच्यासाठी ही भित्तिका वरदान ठरू शकते. त्यामुळे जैवविविधता वाढेलच, त्याबरोबरच मासेमारी व्यवसायाला जो आता सध्या वाईट परिस्थितीतून जात आहे त्याच्यात
1: बरोबर
0: चालना मिळू शकते आणि स्थानिक अर्थव्यवस्था यामुळे

0: सुधारू शकेल. तथापि ही भित्तिका वापरताना पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील नियोजन आणि देखरेखीशिवाय ही वापरली तर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. तसेच स्थानिक लोकांना बरोबर घेऊन कुठे नक्की ही भित्तिका तयार करायची, कारण त्यांचं जे पारंपरिक ज्ञान आहे ते महत्त्वाचं आहे. ते ज्ञानसुद्धा आपण व्यवस्थित वापरून त्याचा अभ्यास करून असे जर कृत्रिम भित्तिका आपण तयार केले तर सागरी जैवविविधतेचं संवर्धन होईलच, त्याबरोबर जे लोकांचा उदरनिर्वाहसुद्धा चांगल्या प्रकारे चालू शकेल.
1: नक्कीच. तर मंडळी, तुमच्या लक्षात आलं असेल की सागरी जैवविविधता संवर्धनाकरता ही कृत्रिम भित्तिका किती महत्त्वाची आहे आणि त्यामुळे आपल्याला कोणते फायदे त्यापासून होणार आहेत. सर, तुम्ही इथे आलात आणि याविषयी खरोखरच खूप चांगली माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार.
0: धन्यवाद.
2: कृत्रिम भित्तिका जैवविविधता संवर्धनाकरता प्रभावी साधन ही डॉक्टर संतोष मेहतर यांची रुचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. आता ऐकूया शाश्वत शेतीसाठी देशी गोवंश संवर्धन याविषयी माहिती. नमस्कार मंडळी. मंडळी, भारतीय देशी गोवंश हा हजारो वर्षांच्या नैसर्गिक निवडीचा आणि शेतकऱ्यांच्या अनुभवाचा परिणाम आहे. उष्ण हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता, रोगप्रतिकारक शक्ती, कमी खर्चात पालन, नैसर्गिक प्रजनन क्षमता आणि शेण गोमूत्राद्वारे सेंद्रिय शेतीला मिळणारं योगदान, यामुळे देशी गोवंश आजही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. नैसर्गिक शेती, कार्बन उत्सर्जन कमी करणं, मृदा संवर्धन आणि जैवविविधतेचं संरक्षण यासाठी देशी गोवंशाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आजचा दिवस केवळ देशी गोवंश संवर्धनाबाबत मर्यादित नसून देशी गोवंशाच्या वैज्ञानिक संवर्धनाचा, शेतकऱ्यांची समृद्धी आणि शाश्वत कृषी विकासाचा संकल्प करण्याचा दिवस. हवामान बदल, नैसर्गिक संसाधनांची घट, उत्पादन खर्चातील वाढ आणि अन्न सुरक्षेची आव्हानं यांसारख्या परिस्थितीत देशी गोवंशाचं महत्त्व पूर्वीपेक्षा अधिक वाढलंय. महाराष्ट्रातील प्रयोगशील पशुपालकांनी खिल्लार, देवणी, लाल कंधारी, डांगी, गवळाऊ, कोकण कपिला आणि कठाणी हे स्थानिक गोवंश चांगल्या प्रकारे सांभाळले आहेत. तसंच गीर, साहिवाल, राठी, थारपारकर आणि लाल सिंधी या राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट दुभत्या जातींचंही महत्त्व वाढतंय. परंतु गेल्या काही दशकात अनेक देशी गोवंश जातींची संख्या कमी झाली आहे. या अनुवंशिक संपत्तीचं जतन करणं ही काळाची गरज आहे. देशी गोवंश संवर्धन ही केवळ शासनाची किंवा संशोधन संस्थांची जबाबदारी नसून आपल्या सर्वांची चळवळ निर्माण करणं गरजेचं आहे. शेतकरी, गोशाळा, स्वयंसेवी संस्था, युवक, संशोधक आणि समाजातील प्रत्येक घटकाचा सक्रिय सहभाग यामध्ये आवश्यक आहे. प्रत्येक गावात शुद्ध देशी गोवंश वाढवणं, उत्कृष्ट वळूंचा वापर, नोंदणी, वैज्ञानिक संगोपन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला तर देशी गोवंश संवर्धनाची चळवळ अधिक प्रभावी होईल. देशी गोवंश संवर्धनात शेतकरी सहभागाचं उत्तम उदाहरण म्हणजे साहिवाल क्लब ऑफ महाराष्ट्र. 2015 केवळ 18 साहिवाल गायींच्या संगोपनातून या उपक्रमाची सुरुवात झाली. शास्त्रीय मार्गदर्शन, उत्कृष्ट जनुक संपदा, नियोजित प्रजनन, शेतकरी ते शेतकरी ज्ञान देवाणघेवाण आणि संशोधन संस्थांशी सातत्यपूर्ण समन्वयाच्या बळावर आज महाराष्ट्रात सुमारे 7,000 साहिवाल गोवंशाचं संगोपन होत आहे. हा प्रवास केवळ संख्यात्मक वाढीचा नाही तर लोकसहभाग आणि संशोधन यांच्या यशस्वी संगमाचा आदर्श नमुना आहे. शेतकऱ्यांनी देशी गोवंशाच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवला, आधुनिक वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आणि परस्पर सहकार्याच्या माध्यमातून साहिवाल गोवंशाच्या संवर्धनाला लोकचळवळीचं स्वरूप दिलं. या अनुभवातून एक महत्त्वाचा संदेश मिळतो की जेव्हा संशोधन संस्था, कृषी विद्यापीठ, तज्ज्ञ आणि शेतकरी एकत्रितपणे कार्य करतात तेव्हा देशी गोवंश संवर्धनाचं उद्दिष्ट अधिक वेगाने आणि प्रभावीपणे साध्य होतं. आज साहिवाल क्लब ऑफ महाराष्ट्र हे देशी गोवंश संवर्धनातील शेतकरी सहभागाचं प्रेरणादायी मॉडेल म्हणून राज्यभर ओळखलं जातं. तसंच

इतर देशी जातींच्या संवर्धनासाठी मार्गदर्शक ठरतं. देशी गोवंशाचं संवर्धन म्हणजे आपल्या संस्कृतीचं, जैवविविधतेचं, शेतीचं आणि भविष्यातील अन्न सुरक्षेचं संरक्षण. संशोधन, विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शेतकऱ्यांचा अनुभव यांचा संगम घडवून भारताला देशी गोवंश संवर्धनात जगातील अग्रगण्य देश बनवण्याची क्षमता आहे. मंडळी, पुण्यातील कृषी महाविद्यालयामध्ये देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे. येत्या काळात देशी गोवंश संवर्धनासाठी अत्याधुनिक सेंटर ऑफ एक्सलन्स विकसित होतंय. या केंद्रात गीर, साहिवाल, राठी, थारपारकर, लाल सिंधी तसंच महाराष्ट्रातील खिल्लार, देवणी, लाल कंधारी, डांगी, गवळाऊ आणि कोकण कपिला या जातींचं संवर्धन, शुद्ध प्रजनन, अनुवंशिक सुधारणा आणि वैज्ञानिक व्यवस्थापन केलं जातंय. पशुपालनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्स, सेन्सर आधारित पशुव्यवस्थापन, डिजिटल डेटा विश्लेषण आणि मोबाईल तंत्रज्ञानामुळे मोठी क्रांती घडतेय. या केंद्रातही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशी गोवंश संवर्धन अधिक परिणामकारक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. फुले डेअरी पायलट या डिजिटल फार्म व्यवस्थापन प्रणालीद्वारे दूध उत्पादन, खाद्य व्यवस्थापन, औषधोपचार, लसीकरण, प्रजनन, खर्च आणि उत्पादन यांची दैनंदिन डिजिटल नोंद ठेवली जाते. फुले मिल्कमन प्रणालीद्वारे दूध उत्पादनाची अचूक डिजिटल नोंद केली जाते. फुले डेअरी गाईड मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांना देशी गोवंश पालनाविषयी वैज्ञानिक माहिती उपलब्ध करून दिली जाते. याशिवाय फुले स्मार्ट अमृतकाल या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित मोबाईल प्रणालीद्वारे हवामान, पशु आरोग्य आणि व्यवस्थापनासंदर्भात निर्णय सहाय्य प्रणाली विकसित करण्यात येते. भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आधारित प्रतिमा विश्लेषणाद्वारे पशु आरोग्य, उष्मा ओळख, रोगांचं प्रारंभिक निदान आणि उत्पादन क्षमतेचा अंदाज यावर संशोधन सुरू आहे. देशी गोवंशाची संख्या जलद गतीने वाढवण्यासाठी भ्रूण प्रत्यारोपण, उत्कृष्ट जनुक संपदा जतन, शुद्ध प्रजनन आणि वैज्ञानिक निवड यावर केंद्रात विशेष भर दिली जाते. विशेषतः उच्च अनुवंशिक गुणवत्तेच्या देशी गायीचं भ्रूण तयार करून इतर गायींमध्ये प्रत्यारोपित करण्याच्या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या गोठ्यामध्ये उत्कृष्ट वंशवृद्धी शक्य होते. संशोधनाचा अंतिम लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे या उद्देशाने केंद्रामार्फत नियमित प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा, प्रात्यक्षिक, विद्यार्थी प्रशिक्षण, गोपालक मार्गदर्शन आणि डिजिटल माध्यमातून ज्ञान प्रसार केला जातोय. देशी गोवंश संवर्धनाबरोबरच नैसर्गिक शेती, गो आधारित उद्योग, जैविक खत निर्मिती आणि ग्रामीण उद्योजकतेलाही प्रोत्साहन दिलं जातंय. देशी गोवंश संवर्धनाला जनआंदोलनाचं स्वरूप देण्यासाठी देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रामध्ये देशातील पहिलं गो पर्यटन केंद्र विकसित करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या संकल्पनेतून नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, संशोधक आणि पर्यटकांना देशी गोवंशाचं वैज्ञानिक, सांस्कृतिक, पर्यावरणीय आणि आर्थिक महत्त्व प्रत्यक्ष अनुभवता येईल. या केंद्रामध्ये विविध देशी गोवंश जातींची माहिती, आधुनिक पशुपालन तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती, गो आधारित उत्पादनं, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित पशुधन व्यवस्थापन, आधुनिक प्रजनन तंत्रज्ञान तसंच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे जनजागृती करण्यात येते. देशी गोवंश संवर्धन, संशोधन, प्रशिक्षण, तंत्रज्ञान आणि जनसहभाग यांचा एकात्मिक संगम घडवणारं हे देशातलं पहिलं गोपर्यटन केंद्र भविष्यात देशातील इतर राज्यांसाठीही एक आदर्श मॉडेल ठरू शकेल. शाश्वत शेतीसाठी देशी गोवंश संवर्धन याविषयीची माहिती आत्ताच आपण ऐकलीत. वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. बरं तर मंडळी, याबरोबरच आजचा आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम संपला. नमस्कार.

आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. या कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं विद्या

0: श्रोते हो तुमच्या आवडत्या आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात
1: दर मंगळवारी बुधवारी गुरुवारी
2: शनिवारी आणि रविवारी
0: शेती पशुसंवर्धन
1: मत्स्य संवर्धन कीर्तन
2: आणि गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद
1: असे विविधरंगी कार्यक्रम आपण ऐकाल
2: संध्याकाळी 7:30
0: तेव्हा जरूर ऐका आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
2: अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र.
3: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: बालजगत या कार्यक्रमात 26 जुलै रोजी सकाळी 9:30 अवश्य ऐका नवनिर्माण हायस्कूल रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली नाटिका आम्ही निसर्गाचे वारसदार.
2: कोण कोण आहे तिकडे? अरे अथर्व, घाबरू नकोस, मी तुझा मित्र आहे.
3: पण तू कोण आहेस?
2: मी भविष्यातला मुलगा.
3: भविष्यातला?
2: हो, ज्या काळात पाऊस वेळेवर पडत नाही, जिथे नद्या कोरड्या आहेत, जिथे पाण्यासाठी भांडण होतात. अरे अथर्व, पाऊस पडायचा पण जंगलं तोडली गेली, डोंगर उघडे झाले, पाणी साठवलं नाही, नद्या गाळ्याने भरल्या आणि सगळं पाणी समुद्रात वाहून गेलं.
1: अवश्य ऐका बालजगत 26 जुलै रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी। त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता। आमचा फोन नंबर आहे 9495373485। आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता। आमचा ईमेल ॲड्रेस आहे PROGSECTION.AIRRTN@gmail.com। तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड। आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। श्रोते हो, आता 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: गेल्या 2 दिवसात पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये गुजरातमध्ये 35 जणांचा मृत्यू. रोमानिया दौऱ्यावरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मायदेशी रवाना. आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यातही भारतीय संघ विजयी. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दुपारी पदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात जाहीर केलं. गेल्या 10 दिवसात देशात सुरू असलेल्या घडामोडी दुःखद आहेत. कायदेशीर अडचणींमध्ये न फसता विद्यार्थ्यांनी शिक्षणावर, करिअरवर लक्ष केंद्रित करावं यासाठी हा राजीनामा दिल्याचं त्यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. युवक हीच देशाची खरी ताकद आहे आणि संभ्रमात आणणाऱ्या कुठल्याही दुष्टचक्रात त्यांना अडकू देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. नीट परीक्षेच्या संदर्भातली सगळी जबाबदारी मी पहिल्या दिवसापासून घेतली. पेपर फोडणाऱ्यांमुळे कुठल्याही प्रज्ञावान विद्यार्थ्याची मेहनत वाया जाऊ नये यासाठी अथक प्रयत्न केल्याचं ते म्हणाले. 16 जुलै रोजी जाहीर झालेल्या नीट परीक्षेच्या निकालात अनेक गरीब आणि प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळालं, मात्र तरीही महत्वाच्या पदावरच्या काही व्यक्तींनी यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं. सरकारनं सर्व मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा कॉक्रोच जनता पार्टीनं आज नवी दिल्लीत केली. केंद्रीय मंत्री JP नड्डा तसंच जितेंद्र सिंग यांनी आज CJP च्या सौरवदास आणि आशुतोष रांका यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा कॉक्रोच जनता पार्टीनं केली.
1: तमाम मांगे जो हमारी थी वो मान ली गई है, तो हम इमीडिएट इफेक्ट से प्रोटेस्टर से रिक्वेस्ट करते हैं कि आप विड्रॉ करें, पीसफुली अपने घर वापस जाएं और आगे की जो भी हमारी रणनीति होगी या बातचीत होगी उससे हम आपको अवगत कराएंगे.
0: आंदोलनकर्त्यांच्या विरोधात असलेले FIR मागे घेणं तसंच नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना विद्यमान नियमानुसार आर्थिक मदत देण्याची तयारीही सरकारनं दाखवली आहे.
2: वो FIR की कॉपी भी इनको हम देंगे और उसको विड्रॉ करने की बात कोई भी एक्शन नहीं होगा जो प्रोटेस्टर्स के साथ प्रोटेस्ट के दौरान हुआ है. जो ऑर्गेनाइजर्स हैं और प्रोटेस्टर्स हैं उनका इस एक्टिविटी के लिए कोई भी उन पर आगे केस नहीं होगा, इस बात को हम लोगों ने माना है. कंपनसेशन अकॉर्डिंग टू द रूल्स एंड रेगुलेशंस व्हाटएवर मैक्सिमम विल बी पॉसिबल दैट विल बी गिवन टू देम.
0: आंदोलनकर्त्यांनी शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणांविषयीच्या मागण्यांचं निवेदनसुद्धा सरकारला सादर केलं आहे. त्यावर झालेल्या प्रगतीची माहिती 4 आठवड्यात देऊ असं आश्वासन सरकारनं दिलं आहे. TET अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य आरोपी विजेंद्रकुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना भिवंडी न्यायालयानं 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या दोघांना आज बिहार समस्तीपूर इथून अटक करण्यात आली. या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या आता 14 पोहोचली आहे. आग्रा इथल्या महिम पत्रण छापखान्यातल्या कर्मचाऱ्यांकडून त्यांनी पेपर विकत घेतल्याची माहिती मिळाली असून याबाबत अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. ED अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज छत्तीसगड लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष तमन सिंग सोनवानी यांना एका पेपर फुटी प्रकरणी आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपाखाली अटक केली. 2020 आणि 2021 छत्तीसगड लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतील पेपर फुटी आणि गैरव्यवहारांसंबंधी त्यांची चौकशी सुरू होती. त्यांना ईडीनं चौकशीनंतर अटक केली होती. देवशयनी आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपुरात आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातले बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाची पूजा केली. विठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भक्तांची गर्दी पाहता त्यांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसर विकासाचं काम पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या कॉरिडॉरचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन केलं जाईल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली.
3: कॉरिडॉर झाल्यानंतर जे विस्थापित झाले तेही प्रस्थापित होतील आणि खूप मोठ्या प्रमाणात या नगरीचं चित्र बदलेल. इथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या कॉरिडॉरमुळे पांडुरंगाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल.
0: मुंबईत वांद्रे इथल्या रंगशारदा हॉटेल आणि प्रभादेवी भागातल्या एका मालमत्तेवर ईडीनं आज टाच आणली. सध्या या मालमत्ता रंगशारदा

प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा. सरकारनं सर्व मागण्या मंजूर करण्याचं आश्वासन दिल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीकडून आंदोलन मागे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बातद्वारे देशवासियांशी संवाद साधणार.

हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या ताब्यात आणि नियंत्रणात असून त्यांची एकूण किंमत 332.24 लाख रुपये आहे. म्हाडानं केवळ मराठी रंगभूमी साहित्य आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना देण्यासाठी सवलतीच्या दरात रंगशारदा प्रतिष्ठानला या मालमत्ता दिल्या होत्या. मात्र प्रभुदास वीरचंद लोटिया यांनी रंगशारदा हॉटेल्सच्या माध्यमातून या जमिनीवर बेकायदा ताबा मिळवून अटींचं उल्लंघन करत तिचा व्यावसायिक वापर केला असा आरोप रंगशारदा प्रतिष्ठानच्या विश्वस्तांनी दाखल केलेल्या तक्रारीत केला होता. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, न्यूज ऑन AIR वेबसाईट, न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर होईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब वाहिन्यांवर कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येईल. गेल्या 2 दिवसात पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये गुजरात इथं 35 जणांचा मृत्यू झाला. त्यातले 29 मृत्यू वलसाड आणि नवसारी या जिल्ह्यात झाले आहेत. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती आता ओसरू लागली असल्यानं प्रशासनानं पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचं काम सुरू केलं आहे. रोमानिया दौऱ्यावरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज दुपारी नवी दिल्लीला रवाना झाल्या. रोमानियाचे राष्ट्राध्यक्ष निक्युसोर डॅन आणि इतर नेत्यांशी झालेल्या संवादातून दोन्ही देशांमधले परस्पर संबंध एका नव्या उंचीवर नेण्याबाबत दृढ वचनबद्धता प्रतीत होत असल्याचं त्यांनी सांगितलं. मुर्मू यांनी रोमानियाचे प्रधानमंत्री तसंच इतर नेत्यांची भेट घेतली, तसंच भारत रोमानिया व्यापारी मंच आणि भारतीय समुदायाशी संवाद साधला. दोन्ही देशांमधल्या वाढत्या भागीदारीमुळे या समुदायानं महत्त्वपूर्ण स्तंभाची भूमिका निभावल्याचं त्या म्हणाल्या. भारत आणि रोमानिया या देशांमधल्या सहकार्याची व्याप्ती व्यापार, संरक्षण, नवीकरणीय ऊर्जा, डिजिटल तंत्रज्ञान, शिक्षण, संशोधन, वैद्यकीय सुविधा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोन्मेष आणि प्रगत उत्पादन यासारख्या अनेक क्षेत्रात वृद्धिंगत होत असल्याचं मुर्मू यांनी म्हटलं आहे. अमेरिकेनं भारताकडून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवरचं प्रस्तावित अतिरिक्त शुल्क 12.5% कमी करून 10% केलं आहे. युनायटेड स्टेट्स ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह अर्थात USTR अमेरिकन व्यापार कायद्याअंतर्गत भारताला कमी शुल्काच्या श्रेणीत ठेवल्यामुळे भारतीय उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक फायदा मिळणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज नवी दिल्लीत ही माहिती दिली. झिम्बाब्वे विरुद्धची T20 मालिका भारतीय संघानं 2-0 अशी जिंकली आहे. या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात आज भारतानं झिम्बाब्वेवर 90 धावांनी मात केली. पहिल्या सामन्यात भारतानं 7 गड्यांनी विजय मिळवला होता. या मालिकेतला तिसरा सामना उद्या होणार आहे. आजच्या सामन्यात झिम्बाब्वेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकात 5 बाद 219 धावा केल्या. भारतातर्फे ईशान किशननं 81 तर तिलक वर्मानं नाबाद 60 धावा केल्या. झिम्बाब्वेचा संघ मात्र 18व्या षटकात 129 धावांवर सर्वबाद झाला. अभिषेक शर्मानं 3 तर यश ठाकूर आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी 2 गडी टिपले. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आज भारतीय जलतरणपटूंनी निराशा केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा. सरकारनं सर्व मागण्या मंजूर करण्याचं आश्वासन दिल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीकडून आंदोलन मागे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बातद्वारे देशवासियांशी संवाद साधणार. गेल्या 2 दिवसात पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये गुजरात इथं 35 जणांचा मृत्यू. रोमानिया दौऱ्यावरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मायदेशी रवाना. आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यातही भारतीय संघ विजयी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 दशांश मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोतेहो, रात्रीचे 8:16 झाली आहेत. आता ऐकूया गझल. कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत नितीन मुकेश यांनी गायलेल्या अहमद वसी यांच्या गझलने. आणि ह्या गझलला संगीतबद्ध केलं आहे सपन चक्रवर्ती यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूया जगजीत सिंग आणि चित्रा सिंग यांनी गायलेली साहिर होशियारपुरी यांची गझल, संगीतबद्ध केली जगजीत सिंग यांनी.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया जगजीत सिंग यांनी संगीतबद्ध केलेली इफ्तिकार इमाम सिद्दीकी यांची गझल, गातायत चित्रा सिंग.

श्रोते हो या गझलसोबतच गझलांचा कार्यक्रम आम्ही आता आज समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो यानंतर 8:30 वाजता इस सप्ताह संसद में हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 8:45 मिनिटांनी समाचार संध्या, 9 वाजता न्यूज ॲट 9 आणि 9:15 वाजता स्पॉटलाईट ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.